0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णू पुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तीसुधावरून ऐका रोज दुपारी 4 वाजता.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। आज महर्षी नारद जयंती आहे। आज वीणा दानाचा दिवस आहे। पुणे इथल्या श्री दिगंबरदास महाराजांची आज पुण्यतिथी आहे। मालवंडी तालुका बार्शी इथे आज शेखागौरी यात्रा आहे।

बिळूर तालुका जत इथल्या श्री विरक्त बिळूर महास्वामींची आज पुण्यतिथी आहे. कोल्हापूरमध्ये आज श्री सिद्धेश्वर महाउत्सव प्रारंभ होत आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, वर्णव्यवस्थेत उच्च नीचतेच्या किंवा मानापमानाच्या कल्पना शिरल्या आणि त्यांचाही अतिरेक झाला. हा दोष आहे, तो नाहीसा केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे. मुळात या श्रेष्ठ कनिष्ठतेचं जे स्वरूप होतं ते फार सौम्य आणि मर्यादित होतं. सोय आणि सवड ही प्रत्येक वर्णाला उपलब्ध होती आणि प्रत्येक वर्णाला काही बंधनांचं पालन करावं लागत असे. या बंधनांच्या स्वरूपात थोडं अंतर आहे आणि ते असणं समाजाच्या दृष्टीने आवश्यकही आहे. ब्राह्मण आणि क्षत्रियांवर असणारी बंधनं ही अधिक नैतिक आहेत, तर वैश्य आणि शूद्रांवर असणारी बंधनं ही अधिक व्यावहारिक आहेत. त्यामुळे वरवर विचार करता ही व्यावहारिक बंधनं अधिक जाचक वाटतात आणि तो अन्याय झाला आहे असं भासतं. चातुर्वर्णीय व्यवस्थेचे जे गुण आहेत ते समाजाला वर्षानुवर्ष चांगले ठेवणारे आहेत, बांधून ठेवणारे आहेत. हे जाणून घेतल्यावर असं लक्षात येतं की पूर्वापार चालत आलेल्या अनेक गोष्टींचा आपण अवलंब केला तर आजही पूर्वीप्रमाणेच आपला समाज अत्यंत दृढतेने एकसंध राहील.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे। भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका। सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 2 मे. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरलं, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आलं तरी काम झालं असं नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढलं तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरंढोरं शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरं म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसं होईल. त्यापैकी पहिलं कारण थोडं स्थूल आहे, पण दुसरं थोडं सूक्ष्म आहे. शेतात गुरंढोरं शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजतं आणि त्यांना हाकलताही येतं. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावं लागेल. शेताला कुंपण घालून ढोरं आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो, आणि राख शेण औषध वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावं लागतं, म्हणजेच एकसारखं शेतावर लक्ष ठेवावं लागतं. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणं जरूर आहे. शेताचं रक्षण व्हावं म्हणून जसं कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खत पाणी मिळालं तर कुंपणच शेत खाऊन टाकतं. तसं न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावं. शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईने पाहावं लागतं, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावं. अशा सावधगिरीने वागलं तर पीक हातात येईपर्यंतच काम झालं. पण पीक हातात आलं आता काय काळजीचं कारण असं म्हणून भागणार नाही. पीक हातात आलं तरी त्याची झोडणी झाली पाहिजे, पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढलं पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढलं पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागलं पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आलं अशा भ्रमाने वागलं तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणं फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावं. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे आणि आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे. सावधानता ठेवून नाम घ्यावं, नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचतं. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात। स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूयात समर्थ रामदास स्वामींची भक्तिरचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा.

मा उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्री स्वामी समर्थ। गिरनार पर्वतावर स्वामींनी सेवादासाला श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिलं आणि स्वामी एकदम अंतर्धान पावले। क्षणार्धात आंबेजोगाई इथे स्वामी प्रकट झाले। तिथे ते गुराख्याच्या वेशात गुराख्यांबरोबर लहान मुलासारखे बालभावनेने रममाण होऊन गेले। कुणालाच कळलं नाही की आपल्यात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ वावरत आहेत। त्या गुराख्यांमध्ये एक 5 वर्षांची अतिशय सुंदर मोहक मुलगी वावरत होती। खरं तर ती योगभ्रष्ट होती। स्वामींना गुराख्यांबरोबर वावरताना तिने पाहिलं आणि त्या तेजस्वी पुरुषाविषयी तिच्या मनात विलक्षण भाव निर्माण झाला। ती समर्थांना कथा सांगायची, घरची भाकरी मोठ्या प्रेमाने आणून द्यायची। तिच्या मनात स्वामींविषयी अतिशय पवित्र आणि निरागस भाव होते, म्हणून स्वामी समर्थ तिच्या हातची भाकरी मोठ्या प्रेमाने खायचे। स्वामींच्या नित्य सहवासामुळे तिच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव दाटून आला। तिचे डोळे आता स्वामी कृपेने लकाकू लागले होते। तिचं मन स्वामीमय झालं होतं। स्वामींना ह्याची कल्पना होती। स्वामींना रोज घरची भाकरी जणू नैवेद्य म्हणून ती अर्पण करायची आणि स्वामी त्या लहान गोंडस मुलीच्या हातचा भाकरीचा प्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने स्वीकार करायचे। अशा या स्वामी भक्त मुलीच्या आई वडिलांच्या मनात एक विलक्षण कल्पना चमकून गेली। गावात एक अत्यंत श्रीमंत परंतु निपुत्रिक सावकार राहत होता। मूल नाही ह्याचं दुःख त्याला होतं। त्या सावकाराला आपण आपली मुलगी मुलाचा सुंदर वेश चढवून द्यायची। मुलगी लहान असल्यामुळे ती ह्या वयात मुलगा म्हणूनच वेश पालटल्यावर शोभून दिसेल। आपण हिला सावकाराला दिली तर निदान तिचं उत्तरायुष्य चांगलं जाईल आणि सावकाराने आपल्यावर ह्या निमित्ताने आर्थिक कृपा केली तर आपली गरिबी कदाचित संपुष्टात येईल। त्याप्रमाणे त्या मुलीचं सुंदर वेषांतर करून त्यांनी आपली मुलगी सावकाराला अर्पण केली। सावकाराला खूप आनंद झाला आणि त्यानंतर ती मुलगी सावकाराकडे मुलासारखी वाढू लागली।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचे हजारो भक्त होते, परंतु सर्वात लहान भक्त म्हणजे ही 5 वर्षांची मुलगी होती। खरं तर तिला परमेश्वराची भक्ती म्हणजे काय हे कळण्याचं सुद्धा तिचं वय नव्हतं। ती योगभ्रष्ट होती। केवळ काही काळ ती ह्या पृथ्वीवर आली होती। स्वामींच्या कृपेनेच तिला सन्मार्ग सापडणार होता। स्वामींना मोठ्या प्रेमाने भाकरी खाऊ घालणारी ही 5 वर्षांची चिमुरडी पोर आणि पंढरपुरातल्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीला घास भरवणारा 5 वर्षांचा छोटा नामदेव ही एकाच भक्तीची लक्षणं होती। परमेश्वराला प्रत्यक्ष घास भरवणारे हे 2 छोटे भक्त श्रेष्ठ दर्जाचे उपासक होते। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचं स्मरण कुठल्याही वयात करता येतं हा दिव्य संदेश आपण घ्यायचा आणि प्रत्येक क्षण उपासनेतच घालवायचा।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत भागवत पुराण. कथाकार आहेत परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रवज्जितकैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृत्यवरुध्यते त्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात्रवभृतसंयुतं पिबत भागवतं रसमालयं बुहुरहो रसिका भुवि भावुकाः नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयश्शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत तैकदा तु मुनयः प्रातुर्हुतहुताग्नयः सत्कृतं सुतमासीनं पप्रच्छुरिदमादरात्।
1: आपल्या परंपरेनी दोन आदर्श दिलेत मला, सर्वोत्कृष्ट राज्याचा आदर्श रामराज्य आणि सर्वोत्कृष्ट परिवाराचा आदर्श म्हणजे गोकुळ। आपल्या घराचं गोकुळ करायचं आहे का हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या। गोकुळ करायचं म्हणजे काय? एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचं। नुसतं भगवंताचं चरित्र ऐकू नका। भगवंताच्या चरित्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, ज्या गोष्टी दिसल्यात, त्यासुद्धा आचरण्याचा प्रयत्न करा। आमच्या घराचं गोकुळ आम्हाला बनवता येईल का आणि ते बनवण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करा। भगवंतावरती संकट येत होती। मामा रोज रोज खेळणी पाठवत होते म्हणून सगळ्या गोप बालकांना वाटलं की आपल्या कान्हासाठी हे स्थान काही सुरक्षित नाही, त्याच्यामुळे आपण हे स्थान बदलूयात। सगळ्या गावांनी विचार केला। मी का म्हणतोय, कारण एका कृष्णावरती आपत्ती आली, सगळ्या गोकुळवासियांना वाटली ती माझ्यावरती आपत्ती। सगळ्या गोकुळवासियांनी गोकुळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि वृंदावनाजवळ एक नूतन गाव त्यांनी वसवलं, त्याचं नाव नंदगाव। ते वृंदावनाचाच एक भाग होता। वनम

रुधम। आता भगवान मोठे झाले आणि भगवंतांनी नंदबाबांकडे हट्ट केला की आता आम्ही वनांमध्ये जाणार आणि वनामध्ये जाऊन गायींची जी काही बछडे आहेत त्यांना आम्ही चरवणार। नंदबाबा आणि यशोदेला वाटत होतं की अजून कान्हा लहान आहे, पण कान्हांचा हट्ट होता। कान्हांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना जमा केलं आणि सगळ्यांच्या आईवडिलांना सांगितलं। दुसऱ्या दिवशीपासून कान्हा सुंदर पद्धतीनं ससतात, छान पितांबर आहे, गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे, डोक्यावर मोरपंख आहे, हातामध्ये बासुरी आहे आणि बासुरी वाजवत वाजवत भगवान निघतात। अरे भगवंताची बासुरी इतकी मधुर वाजते की नुसत्या भगवंताच्या बासुरीच्या वादनाच्या श्रवणाने वाहत्या नदीचं पाणी शांत होऊन जातं, हवासुद्धा व्हायची थांबते, सगळी झाडं स्तब्ध होतात। अरे अचपळ असलेले वानरसुद्धा मुरलीचा आवाज ऐकला की एका झाडावरती समाधी लागल्यासारखे एकदम शांत होत। सगळे हरिण, सगळे श्वापद, अरे मोठमोठे राजन, हिंस्र सिंहादिकांसारखे श्वापदसुद्धा भगवंताच्या मुरलीचं वादन ऐकून एकदम स्तब्ध होऊन जातात। सगळ्या गायी, सगळी वासरं भगवंताच्या मुरलीभोवती पिंगा घालतात। फार सुंदर वर्णन शुकाचार्य करतात, राजन या सगळ्यांमध्ये सगळ्यात उत्तम जो

पहा रोज सकाळी भगवान ज्यावेळेस जातात त्यावेळेस प्रत्येक गोपीला वाटतं की अरे आपला कान्हा हाच वनामध्ये जाणार. अरे भगवान वनामध्ये तर जातात पण अख्खा दिवस राजन त्या गोपीचं चित्त थाऱ्यावरती नसतं. प्रत्येक गोपी कान्हाला आठवते, कान्हाचं हास्य आठवते. ज्या गोपी गोरस घेऊन मथुरेला जातात राजन, अरे मथुरेला ते गोरस विकण्यासाठी जातात. गोरस विकता विकता ते मोठमोठ्याने आवाज देतात, अरे कोणी तूप घ्या, कोणी लोणी घ्या, कोणी दही घ्या, कोणी दूध घ्या. ते असं म्हणता म्हणता एकदम त्यांना कान्हाची आठवण येते आणि त्या म्हणायला लागतात, अरे कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी श्याम घ्या. सगळ्या गोपींना भगवंताचं वेड लागतं. सकाळी जात असताना कान्हाला ते बघतात, डोळे साठवून बघतात. राजन त्या गोपींना सगळ्यात जास्त राग येतो तो आपल्या पापण्यांचा येतो. पापण्या लवलतात. त्या ब्रह्मदेवाला म्हणतात, मेल्या त्या ब्रह्मदेवानी कशाला या पापण्या बनवल्या. त्या गोपींना त्या पापण्या लवत असताना जो निमिष सुद्धा भगवंताचं दर्शन हुकतं ना, त्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं. अगदी डोळ्याच्या नजरेच्या आड जायपर्यंत गोपी भगवंताला बघतात. नजरेच्या आड गेल्या छतावरती जातात, छतावरून भगवंताला बघतात. सगळ्या गोपींना भगवंतानी भेट लावलं. वनामध्ये भगवंताचं एकच काम असे, सगळ्या गाई वासरांना चरवणं आणि सगळ्या मित्रमंडळींच्या सोबत वनभोजन करणं. भगवान सगळ्यांना म्हणतात, सगळ्यांनी शिजोरी आणलीत ना, भगवान सगळ्यांची शिजोरी एकत्रित करतात. एकत्रित शिजोरी करून सगळ्यात पहिल्यांदा भगवान तिथले जे काही प्राणी असतात ना त्यांच्यासाठी ती शिजोरी थोडी थोडी त्यांना खाण्यासाठी म्हणून टाकतात. नंतर भगवान सगळ्यांना गोल बसवतात आणि बसवल्यानंतर भगवान सगळ्यात मध्ये असतात. शुकाचार्य वर्णन करतात, राजन आ भगवान आपल्या हातावरती त्या शिदोरीतला एक एक घास घेतात आणि एक एक घास आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या एकेका एकेका सवंगड्याला भरवतात. राजन भगवान नुसते सवंगड्याला घास भरवत नाहीत बरं, सगळे सवंगडेसुद्धा भगवंताला एक एक घास भरवतात. काय सुंदर ते दृश्य आहे. अरे भगवंताचं ते दृश्य बघून स्वर्गातल्या सगळ्या देवांना असं वाटतं, अरे भगवंताचा हा प्रसाद मला सुद्धा मिळावा. कसं मिळणार? भगवंत म्हणतात, आपण जे शिजोरी खातो आहोत ना त्याचा एक कण सुद्धा खाली पडता कामा नये. सगळेजण काळजीपूर्वक ते खातात. देवांना वाटतं की हरकत नाही, आता आपल्याला खायला मिळत नाही पण यमुनेमध्ये येऊन हे हात तर धुतीलच ना. यांनी हात धुतल्यानंतर याच्या हाताचं जे उच्चिष्ट आहे ते उच्चिष्ट तरी आम्हाला खायला मिळेल. म्हणून हे सगळे देवाधिक माशाचं रूप धारण करतात. पुन्हा भगवान सांगतात, अरे जेवण झालंत ना तुमचं, मथुरे यमुनेमध्ये जाऊन हात नाही धुवायचा, आपल्या अंगाला हात पुसायचा. भगवंताचा प्रसाद हा भगवंतांना अनाधिकारी लोकांना द्यायचा नाही. अरे काला काला जो असतो ना हा भगवंताचा सर्वोच्च प्रसाद असतो. भगवंतांनी सांगितलं आपल्या अंगाला हात पुसून घ्या. अरे जसं जसं भगवान सांगतात, जसा जसा कान्हा सांगतो तसे सगळे मित्र करतात. वृंदावनामध्ये असताना सुद्धा मामाजी भगवंतासाठी वेगवेगळे खेळणी पाठवतात. सगळ्यात पहिल्यांदा बकासुराला पाठवलं, भगवंतांनी चोच फाडून त्याला संपविलं. अघासुराला पाठवलं, त्याचं मस्तक भेदन केलं. धेनुकासुराला पाठवलं, भगवंतांनी त्याच्या शेपटीला धरून घराघरा फिरून त्याला आपटून त्याला मारलं. आता हे अघासूर बकासूर वगैरे हे सगळे जे आहेत ना, या सगळ्या काय आहेत
या सगळ्या आपल्या एक एक वृत्ती आहेत. आता ते काय आहेत उद्या रासलीलेच्या प्रसंगी आपण बघू. पण या प्रत्येक असुराला मारल्या जातं. भगवंताची दशमस्कंदातली प्रत्येक लीला ही दर्शनशास्त्रावरती बेतलेली. प्रत्येक लीलेच्या पाठीमागे काही ना काहीतरी शास्त्र आहे, एक विचार आहे. सगळ्या लोकांना भगवान आपल्या जवळ घेऊन त्यांच्याशी खेळतात. एक दिवस काय झालं, भगवान आणि त्याचे मित्र चेंडूफळीचा खेळ खेळत होते. चेंडूफळी माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का? क्रिकेट, क्रिकेट. भगवान चेंडूबळी खेळत होते आणि चेंडू एक भगवंतानी अशा पद्धतीनं लगावला की तो जाऊन पडला यमुनेच्या डोहामध्ये. तेवढ्यात पेंड्या आणि विशाला, अरे कृष्णा काय केलंस तू, अरे तिथं नव्हतं ना मारायचा चेंडू. विशालने म्हटलं, अरे कृष्णा आता ते बॉल आपला गेला बघ, तो चेंडू आपला गेला. भगवंतानी म्हटलं, का रे बाबा, अरे अनुत की यमुनेत तर पडलेला आहे. त्या विशालने सांगितलं, अरे काना तुला माहीत नाही का त्या डोहामध्ये एक काळा कभिन्न नाग राहतो. भगवंतानी म्हटलं, नाग राहतो? तिने म्हटलं, हो हो. तेवढ्या तनसुखाने म्हटलं, माझ्या आईने सांगितलं तुम्ही वनामध्ये जातात चुकून सुद्धा यमुनेच्या त्या डोहाजवळ जायचं नाही, आपला चेंडू गेला, जाऊ दे जाऊ दे. भगवंतानी म्हटलं, जरा बघूयात तर खरं. पेंद्याने म्हटलं, काना पागलेस का, अरे नाग असतो तिथे. भगवंतानी म्हटलं, अरे हे नाग वगैरे बघण्यात न मला फार कुतूहल आहे, चला आपण जाऊ. सगळेजण कानाला ओढतात. भगवान म्हटलं, अरे जाऊ दे रे, कुठं असतो तो त्या डोहात न, हरकत नाही. भगवान कदंब वृक्षावरती चढतात आणि कदंब वृक्षावरती चढून भगवंतांनी उडी त्या डोहामध्ये घेतली. आतमध्ये गेल्यानंतर भगवंताला कालिया नावाचा तो नाग दिसतो. फार सुंदर वर्णन इथं केलेलं आहे. त्या कालियाने विचारलं, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येणारा तू कोण? भगवंतांनी सांगितलं, हे तुला कोणी सांगितलं तुझं कार्यक्षेत्र आहे? हा, तुझ्या नावावरती कोणी सातबारा करून दिला आहे काय? अरे आमच्या गोपांची जागा आहे, यमुना मैया आमची आहे. शेवटी कालियाचं आणि भगवंताचं युद्ध जुंपतं. कालियांना थकवून थकवून भगवंतांनी शेवटी त्या कालियाच्या फणावरती भगवान चढतात आणि एक सुंदर असं नृत्य कालियाच्या फणावरती चालतं. नृत्य कन्हैया लाल की जय. भगवंताचं ते सुंदर नृत्य बघून सगळे गोप बालक हरखून जातात. तो पावेतू सगळ्या गोप गोपी भगवंताच्या काळजीनं तिथे येऊन राहतात. कालियाचा उद्धार केला जातो भगवंताकरवी. भगवान बाहेर येतात. यशोदेनी म्हटलं, काय रे काना, हां इतके दिवसात मला हे माहीत नव्हतं तुला इतकं चांगलं नाश्ता पण येतं. भगवंतांनी सांगितलं, आई अगं अशा भरपूर कला माझ्यामध्ये आहेत, हळूहळू तुला दिसतील बरं. सगळे गोप भगवंताच्या या संकटातून मुक्तता झाल्यामुळे आनंद व्यक्त करतात. भगवंताच्या या लीला चालूच होत्या. पण तेवढ्यात काय झालं, ब्रह्मदेवाला भगवंताचा राग यायला लागला. काही माणसं असतात, दुसऱ्यांचं सुख दुसऱ्यांची प्रगती बघितली की त्यांना ईर्ष्या होते. ब्रह्मदेवाला वाटले, या गोपांसारखी मूर्ख कोणी, अरे एवढीच्या पुराच्या नादी लागतात हे. ब्रह्मदेवानी म्हटले, याची एकदा खोड मोडूयात. म्हणून ब्रह्मदेवानी काय केलं, कृष्ण थोडासा दूर असताना सगळे गाई वासरं ते सगळे त्याचे मित्र या सगळ्यांना संमोहित केलं आणि एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं. आणि तेवढ्यात काय झालं, एकदम एक अर्जंट कॉल आला ब्रह्मदेवांना. आता तो कॉल रिसीव करण्यासाठी ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये जाऊन आले. आता तेवढ्या वेळामध्ये एक वर्ष उलटून गेलं. तो कॉल रिसीव करून ब्रह्मदेव खाली आले आणि बघतो तर काय, अरे ज्यांना आपण समूहित केलं होतं ते सगळेच्या सगळे तिथं दिसत आहेत. ब्रह्मदेव डोकं खाजवायला लागले. ब्रह्मदेवानं म्हटलं, हे कसं काय झालं, आपण ज्यांना समूहित करून जिथं ठेवलं तिथं ब्रह्मदेव गेले, बघतो तर काय कितीही आहेत. म्हणजे एक पेंद्या इथं पण आहे, एक पेंद्या तिथं पण आहे,
एक विशाल इथं बने, एक विशाल तिथं बने, एक गाई इथं बने, एक दुसरी गाय तिथं बने. ब्रह्मदेवाला समजे ना की काय झालं. ध्यान लावून पाहिलं, बघतो तर काय, अरे तिथं असलेला प्रत्येक पेंद्या हा कृष्ण होता, प्रत्येक गाय हा कृष्ण होता, नवे नवे गायीच्या गळ्यातला कंठासुद्धा कृष्ण होता. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केली. अरे ज्याच्या कर्वी आपला जन्म झाला आपण त्यालाच हलकं मानायला सुरुवात केली होती. ब्रह्मदेव शरण आले. भगवंतानी सांगितलं, ब्रह्मदेवा याच्यात तुमची काही चूक नाही. अहो या सगळ्या गायींना, या सगळ्या गोपींना, या सगळ्यांना असं वाटत होतं की मी एकदा तरी त्यांच्या घरामध्ये त्यांची सेवा घ्यावी म्हणून ही सगळी लीला मी केली बरं, आणि तुम्हाला माझ्या लीलेमध्ये जरा सहभागी करून घेतलं. ब्रह्मदेवानी फार सुंदर स्तुती केली. भगवंताच्या ह्या लीला चालूच होत्या. प्रत्येकाचा उद्धार करत करत भगवान आपल्या लीला करतायत. फार सुंदर कथा इथे सांगली. एक दिवस काय झालं, भगवान वनामध्ये चरत होते आणि खूप खेळणं झालं, आणि त्या खेळण्यामध्ये सगळी शिदोरी संपून गेली. आणि ती शिदोरी संपल्यानंतर सगळ्या मित्रांना भूक लागली. सगळे मित्र भगवंताकडे आले आणि म्हटले, कान्हा अरे आज खूप भूक लागली रे, अरे सगळी शिदोरी आपली संपली. भगवंतांनी सांगितलं, अरे फळं येत ना, फळं खाणं. सगळ्यांनी म्हटलं, अरे फळं तर आपण रोजच खातो राव, आज काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होती. भगवंतांनी म्हटलं, म्हणजे काय. सगळ्यांनी म्हटलं, अरे तुला काय अशक्य आहे कान्हा, काहीतरी व्यवस्था कर बरं आमची, आम्हाला भूक लागली. भगवंतांनी म्हटलं, आता वनामध्ये तुमची व्यवस्था कुठं करू. तेवढ्यात भगवंतांनी सांगितलं, आत्ताच येता येता मी एक गोष्ट बघितली. अरे आपल्या इथून थोडं जवळच काही ब्राह्मणांचा यज्ञ चालू आहे. हां ब्राह्मणांचा यज्ञ म्हणजे काय, तिथं जरा खाण्याची पिण्याची पण असेल. कारण जिथं ब्राह्मणांचा यज्ञ असतो तिथं बाकी कुठली व्यवस्था असो अथवा नसो याची व्यवस्था एक नंबर असते. भगवंतांनी सांगितलं, जिथं ब्राह्मणांचा यज्ञ चालू आहे तिथं याची व्यवस्था छान असेल, एक काम करा तिथं जा आणि त्यांना सांगा की कानाला भूक लागलेली आहे आणि थोडंसं काहीतरी खाण्यासाठी पाठवा. पेंड्या आणि त्याच्यासोबत दोन तीन मित्र गेले, ते यज्ञाच्या तिथं जाऊन उभे राहिले. एक ब्राह्मण बाहेर आला, त्यांनी बघितलं, काय रे पुराणो कशासाठी आलात. पेंड्याने म्हटलं, काही नाही कानाला की नाही थोडी भूक लागलेली आहे आणि आम्हा सगळ्यांना पण भूक लागली. तर कानाने सांगितलं, तुमच्याकडे काहीतरी मिळेल तर कृपा झाली तर थोडं काही आम्हाला द्याल का. त्यांनी सांगितलं, कानाला भूक लागली आहे. बर बर बर बर, थांबा थांबा थांबा थांबा, मी आत्ता जाऊन येतो असं त्यांनी म्हटलं आणि तो गेला, तो वापस आलाच नाही. बराच वेळ वाट पाहिली. दुसरा एक व्यक्ती आला ब्राह्मण, त्यालासुद्धा तेच कारण सांगितलं. अरे तो पण गेला तोही आला नाही, तिसरा आला तो पण गेला तोही आला नाही. पेंड्या संतापला, हे काय ब्राह्मण असेच असतात, काही देत नाहीत आपल्याला असं म्हणून ताड ताड पावलं टाकत अगदी संतापून पेंड्या आला. आता पेंद्या भगवंताच्या समोर आल्याच्या नंतर भगवंतांनी म्हटलं, काय आलात ना खाऊन, छान झाली ना तृप्ती, आणलंत का माझ्यासाठी काही. अरे आधीच पोटामध्ये भुकेनं आगडोंब उसळला होता आणि हा हसून विचारतोय. पेंद्या चिडला. पेंद्याने म्हटलं, कसले ब्राह्मण आहेत ते, अरे द्यायचं नव्हतं तर सरळ सांगायचं, नाही द्यायचं म्हणून इतका वेळ थांबून घेतलं, काही दिलं तर काहीच नाही. आणि कृष्णा तुझी चुकी आहे, कशाला पाठवलंस आम्हाला तिथे. भगवान आपल्या मित्रांचं सगळं ऐकून घेतात. प्रेम आहे ना ते, प्रेमामध्ये मित्राच्या लाटा पण खाऊन खाल्ल्या जातात. भगवंतांनी म्हटलं, अरे माझं चुकलंच रे जरा, मी तुम्हाला त्यांच्याकडे पाठवायला नाही पाहिजे. अरे या ब्राह्मणांचं की नाही सगळं लक्ष त्या कर्मकांडामध्ये असतं आणि या कर्मकांडाच्या पायी हे सगळं आपलं हे सोडून देतात. अरे माझं चुकलं, मी तुम्हाला त्यांच्याऐवजी त्यांच्या बायकांकडे पाठवायला पाहिजे होतं. पुन्हा एकदा जा आणि त्याच्या आता बायकांकडे जा आणि त्यांना म्हणा कानाला भूक लागलेली. पेंद्याने म्हटलं, आता जर मिळालं नाही ना काना तर बघ तू आहेस आणि मी आहेस. भगवंतांनी म्हटलं, अरे जा रे बाबा, मिळेल तुला, तुला ते पण मिळेल. पुन्हा पेंद्या आणि त्याचे मित्र गेले. आता ते यज्ञपंडपाच्या मागे गेले
तिथं सगळा स्वयंपाक चालू होता. तिथं जाऊन उभे राहिले, एक महिला बाहेर आली. तिने विचारलं, काय रे मुलांनो, काय हवं आहे तुम्हाला? तिने सांगितलं, काही नाही, कानाने पाठवलं होतं कानाला आणि आम्हाला भूक लागली, थोडं काही मिळेल का? अरे ती ब्राह्मण पत्नी एवढी हरकली, ती म्हटलं, कानाला भूक लागली? थांबा थांबा, थोडा वेळ थांबा. एकदम आतमध्ये गेली आणि आतमध्ये गेल्यानंतर तिने सांगितलं, अगं सखींनो ऐका ऐका, अगं कानाचा निरोप आला आहे, त्याला भूक लागलेली आहे, आपला स्वयंपाक तर झालेला आहे, आपण घेऊन जाऊयात का? तिने सांगितलं, कानाला भूक लागली, चला लवकर आटपा बरं. तेवढ्यात एकीने म्हटलं, जा काय जा, नैवेद्याची वेळ झाली, आणि जर का जेवण योग्यच्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आपल्याला बोल लावतील. एकीनं म्हटलं, काय तू तुझ्या नवऱ्याचं सारखं गुणगान गात राहतीस ग, हे आपले नवरोबा आहेत ना, हे सगळे रोज रोज आपल्यावरती काही ना काहीतरी कारण काढून रागवतच असतात, आज पुन्हा एक त्यांचा ओरडा आपण खाऊ, हरकत नाही, तू चल. झटापटा झटापटा यांनी आपलं सगळे वस्त्र बदलली, छान पद्धतीनं परडीमध्ये सगळी व्यवस्था केली, व्यवस्थित सगळ्या गोष्टीची बांधाबांध केली आणि म्हटलं, चला. सगळ्या यज्ञपत्नी निघाल्या, भगवंताच्या जवळ आल्या, भगवंतांनी सुद्धा स्वागत केलं, या या या, स्वागतम हो महाभाग, भगवंतांनी त्यांना महाभाग म्हटलं. अरे भाग्यवतींनो या या या. भगवंतांनी विचारलं, कशात काय आलात? त्यांनी सांगितलं, तुला भूक लागली ना बाबा, तूच तर निरोप पाठवला होतास ना. आता या भगवंताशी बोलतायत आणि पेंद्यापासून सगळ्यांचं लक्ष त्यांच्या हातामध्ये असलेल्या टोकरींकडे आहे. विशाल पेंद्याला म्हणतो, अरे ती घेना घेना. हळूच पेंद्यानी एक टोकरी उचलली, दुसऱ्यांनी दुसरी टोकरी उचलली. भगवंताचंही लक्ष होतं, ब्राह्मण पत्नींचंही लक्ष होतं. या दोघं बोलतायत, या सगळ्यांनी सगळ्या टोकरीतलं सगळं अन्न संपवलं आणि मस्त तृप्तीची ढेकर दिली. वा वा वा वा, काय जेवण होतं राव, आ हा हा हा हा. भगवंतांनी विचारलं, जेवण झालं का? पेंद्या म्हटलं, झालं. भगवंतांनी म्हटलं, माझ्यासाठी काही ठेवलं का? पेंद्याने म्हटलं, अरे चा, तुझ्यासाठी ठेवायचंच राहून गेलं. ब्राह्मण पत्नींना सुद्धा वाटलं, तेव्हा तुम्ही तर आमचा प्रसाद घेतला नाही, भगवंतांनी सांगितलं, माझ्या मित्रांनी खाल्लं ना, चिंता करू नका, माझ्यापर्यंत पोहोचलं. आता तुम्ही जा, तुमचे सगळे नवरे वाट बघत असतील. सगळ्या यज्ञपत्नींनी सांगितलं, देवा यत्न आमच्या हातात होतं, आता जाणं आमच्या हातात नाही, आणि गेलो ना तर आमचे यजमान आम्हाला इतकं बोल लावतील, इतके रागे भरतील. भगवंतांनी सांगितलं, चिंता करू नका, तुम्ही फक्त जा, तुम्हाला ते रागे भरणार नाही, उलट ते पश्चाताप करतायत आत्ता. आणि खरंच तसं झालं. इकडं या सगळ्या ब्राह्मणांची बैठक बसली. सगळ्या ब्राह्मणांनी म्हटलं, अरे कान्हाने आपल्यासाठी निरोप पाठवला होता, पण मेला आपण या कर्मकांडामध्ये इतके गुंतलो की कान्हाचा तो निरोप आपण अभेरला. केवढं मोठं पातक आपण केलं. एकाने म्हटलं, काही पातक झालेलं नाही. अरे आपल्या हातनं जरी एखादा दोष झाला असला तरी आपल्याला पुण्यवान पत्नी मिळाल्यात. अरे आपल्या सगळ्या पत्नींनी टोकरीमध्ये भरून भरून अन्न नेलं आणि सगळ्यांना तिथे खाऊ घातलं. एकाने म्हटलं, आपल्या पत्नीने पुण्य घेतलं केलं ना, तर त्या बळावरती आपण तरून जाऊ. एकाने म्हटलं, कसं तरून जाऊ? त्यांनी सांगितलं, आपलं शास्त्र काय सांगतं, जर पतीनं एखादं पुण्य केलं तर त्यातला अर्धा भाग अनायास त्याच्या पत्नीला मिळतो, बरोबर की नाही? आता आपल्या पत्नींनी पुण्य केलं, आता त्यांनी पुण्य केल्यामुळे अर्धा भाग आपोआप आपल्याला मिळेल आणि त्या पुण्याच्या बळावरती आपलासुद्धा उद्धार होऊन जाईल. सगळे हायसे झाले. भगवंतांनी यज्ञपत्नींवरती सुद्धा कृपा केली, ब्राह्मण पत्नीवरती कृपा करून

इथे सांगितलंय नंदव्रज कुमारिका, 5000 वर्षापूर्वीच्या कुमारिका आहेत बरं का, आजच्यासारख्या 40 वर्षाच्या कुमारिका नाही आहेत त्या। त्यावेळेस जास्तीत जास्त कुमारिका, शास्त्रांनी कुमारिकेचं वय हे वय फक्त 10 वर्षापर्यंत धरलेलं आहे, त्यानंतर ती कुमारिका राहत नाही। या सगळ्या कुमारिकांना असं वाटलं की अरे कान्हा किती गोड आहे, हा कान्हाच आपल्याला पती म्हणून लाभला तर, अरे हो पण हा कान्हा आपल्याला पती म्हणून लाभावा याच्यासाठी काय करावं। एकीने सांगितलं अगं त्याच्यासाठी तप करावं लागतं। आता या लहान लहान कुमारिका आहेत बरं का, याच्यासाठी तुम्ही फार त्याचा विचार करू नका। या लहान कुमारिका आहेत म्हणजे ज्यांची अवस्था 7 ते 9 वर्षाची आहे। हिनी सांगितलं मी ऐकलं होतं माझ्या आईकडनं की अशा पद्धतीचं जर चांगला पती प्राप्त करायचा असेल ना तर त्यासाठी व्रत करावं लागतं, वैकल्य करावे लागते। एकीने सांगितलं हो मला ना एक व्रत माहिती आहे, हेमंत मासामध्ये आपण यमुनेच्या पाण्यामध्ये दिवस्त्र उभं राहून जगदंबा मातेचा जप करावा। आणि जगदंबा मातेला विनंती करावी की आई आम्हाला पती म्हणून आमचा कान्हा दे। या सगळ्या मुलींनी अशा पद्धतीचं व्रत करायला आरंभ केला। भगवंताच्या कानावरती बातमी पोहोचली। भगवंतांनी सांगितलं अच्छा असं आहे काय, एक दिवस ह्या ते व्रत करत असताना भगवान तिथं पोहोचले आणि या सगळ्यांची कपडी घेऊन झाडावरती लपून बसले। आता यांचं व्रत पूर्ण झालं की हे बाहेर आल्या आणि बाहेर आल्याच्यानंतर बघतो तर काय आपली कपडीच नाही। एकदम भगवान हसले आणि भगवंताचं जसं हसणं ऐकू आलं तसं ह्या पुन्हा यमुनेच्या पात्रामध्ये जाऊन उभ्या राहिल्या आणि सगळ्या भगवंताला विनवणी करतायत। अरे कृष्णा, अरे कान्हा, आमची वस्त्र देणार आहे, भगवंतांनी सांगितलं वस्त्र पाहिजेत, या पहिले बाहेर या। आता सगळ्या कुमारिकांना लज्जा वाटते, अंगावरती एकही कपडा नाही, विवस्त्र कसं जायचं। ती म्हटले अरे कृष्णा, अरे कृपा कर आमच्यावरती, देऊन टाक ना आमचे कपडे आम्हाला, भगवंतांनी सांगितलं कपडे पाहिजेत पहिले बाहेर या। शेवटी भगवान काही मानेच ना, शेवटी तशाच अवस्थेमध्ये या कुमारिकांना बाहेर राहावं लागलं। भगवंतांनी कपडे दिले आणि भगवंतांनी विचारलं काय करत होता तू, हां हे व्रत करताय, हे व्रत होतं कुठल्या शास्त्रात सांगितलं हे व्रत? अरे आपल्या मनाने एखादी गोष्ट केली आणि त्याला व्रताचं नाव देऊन टाकलं म्हणजे ते व्रत होत नसतं। शास्त्रामध्ये जे सांगितलेले आहेत ती व्रत असतात। तुम्ही तुमच्या मनाने हे सगळं केलं याच्यातनं तुम्ही काय केलं, तुम्ही शास्त्राचा सुद्धा अपमान केलात, देवतांचा सुद्धा अपमान केलात आणि विवस्त्र उभे राहून तुम्ही वरुण देवतेचा म्हणजे नदीचा सुद्धा अपमान केलात। अरे देवतांचा अपमान करून तुमची व्रत होत असतात का? असं करता कामा नाही। इथे भगवंतांनी काय केलं हे लक्षात आलं। भगवंतांनी एक अयोग्य रूढी पडण्या अगोदरच तिचं खंडन करून टाकलं। रूढी कशा निर्माण होतात, ज्याला शास्त्रांचा काही आधार नसतो पण कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आमच्या देशामध्ये ती रूढी पडून जाते, त्याला शास्त्राचा काही आधार नसतो। आणि अशा रूढींमध्ये आपण फसूच आपला हिंदू समाज इतका कमकुवत होत गेला आणि यवनांच्या आणि सगळ्या परकीयांच्या आक्रमकांना बळी पडला। काही रूढी आमच्या शास्त्रामध्ये अजिबात सांगितलेल्या नसतात, लोकांच्या बुद्धीत न येणारं काहीतरी एक नवीन क्लुप्त्या त्याला रूढीचं नाव देऊन आणि हा शास्त्र आहे असं सांगून आमच्या देशामध्ये पसरून जातं। कुठलाही बाबा उठतो काही सांगून जातं। आजकाल नुसते बाबाच उठत नाही, आजकाल बाया पण उठायला लागल्यात। पहिले आपल्याकडे शब्द होता बुवाबाजी, आता बाईबाजीसुद्धा हा शब्द करावा लागतो। आमच्या देशातल्या बऱ्याच बायका अशा आहेत ज्या व्यासपीठावरती बसून अशा पद्धतीच्या गोष्टी करतात, 4 दिवसात कुंडलिनी जागृत, 6 दिवसात समाधी। आमच्या

कशामध्ये, श्रद्धा काय आहे, अंधश्रद्धा काय आहे, याचा विवेक जर आम्हाला जागृत करायचा असेल तर भगवान रामांचं चरित्र बघावं, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र बघावं, महाभारताचं अवलोकन करावं. धर्म काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. कुठली रूढी आहे, कुठला धर्म आहे, कुठलं शास्त्र आहे, याचा विवेक समाजाला सातत्याने ठेवावा लागतो. भगवंताचं नुसतं संकीर्तन आणि त्याचं नावच ऐकू नका, यासुद्धा गोष्टी ऐका. भगवंतानी एक रूढी स्थायी होण्याच्या अगोदरच तिचा बिमोड केला. संस्कृतीचं कल्याण कोण करू शकतो जो अशा पद्धतीच्या अनिष्ट रूढी परंपरांना समाजामधनं अलगदपणे बाजूला करतो. पण ती बाजूला करत असताना समाजाच्या श्रद्धेशी तो छेडछाड करत नाही. भगवंतांनी श्रद्धेशी छेडछाड नाही केली, पण रूढी बंद केली. भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं, एक ना एक दिवस मी तुमची इच्छा पूर्ण करणार. भगवान आता 7 वर्षाचे झालेत आणि एक दिवस संपूर्ण गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये त्यांना लगबग दिसली. भगवंतांनी नंदांना विचारलं, बाबा हो ही सगळी लगबग कशाची आहे, एवढं काय चालू आहे? नंदांनी सांगितलं, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः ते विवर्षन्ति भूतानां प्रीणनं जीवनं पयः. अरे काना, अरे आपण सगळे गोप बालक, अरे आपलं सगळं जे चालतं ते गायींवरती, आणि त्या गायींना जो चारा मिळतो तो चारा मिळण्यासाठी म्हणून पाऊस पडावा लागतो, आणि तो पाऊस पाडण्याचं काम इंद्रदेव करतात, आणि म्हणून आपल्या दरवर्षी आपल्याकडे इंद्रदेवाची आपण पूजा करतो. भगवंतांनी ऐकलं. भगवंताला इंद्राचा अहंकार मोडायचा होता. इंद्राय मन्युजनयन पितरं प्राह केशवः. मन्यु म्हणजे इंद्राचा अहंकार मोडायचा होता. भगवंतांनी ही जी लीला केली याचं बारकाईनं एकदा श्रवण करा बरं. भगवंतांनी नंदांना म्हटलं, बाबा अहो, ज्यांनी पुण्यकर्म केलं, ज्यांनी शास्त्राचं पालन केलं, त्याला फळ देणं हे इंद्राचं काम आहे. त्याची पूजा बंद करा असं माझं म्हणणं नाही आहे, पण इंद्राचीच फक्त पूजा का व्हावी? अहो बाबा, आपण इंद्राच्याही अगोदर आपल्यावरती ज्या लोकांचे उपकार आहेत त्या लोकांचं आपण पूजन का नाही करावं? नंदांनी म्हटलं, काना तुला नेमकं म्हणायचं काय? भगवंतांनी ती किती छान विचार दिला. भगवंतांनी सांगितलं, बाबा आपण त्या आभाळ्यातल्या देवाची पूजा करतो, अहो पण आपल्या समोर जे प्रत्यक्ष आपले देवता आहेत त्यांची पूजा आपण का करत नाही? नंदांनी म्हटलं, म्हणजे? कृष्णांनी सांगितलं, बाबा आपल्याकडे प्रत्यक्ष देवता कोण आहेत? आपले माता पिता हे प्रत्यक्ष देवता आहेत. अहो ज्या गोमातेवरनं आपलं संपूर्ण आयुष्य चालतं ती गोमाता प्रत्यक्ष देवता आहे. बाबा ज्यांच्या वेदमंत्राने संपूर्ण संस्कृती तरल्या जाते ते ब्राह्मण, वेदपाठी ब्राह्मण प्रत्यक्ष देवता आहेत. बाबा त्या आभाळ्यातल्या बापाला कोणी पाहिलं? हां, आमच्या परंपरेने सुद्धा हेच सांगितलंय, ही बाकी काहीही करा, तुम्ही कुठलीही पूजा करा, पण त्या पूजेच्या अगोदर घरामध्ये असलेल्या आपल्या वृद्ध मातापित्यांना जर तुम्ही नमस्कार करत नसाल तर ती पूजा फळत नाही. अरे मातापिता नाही, त्यांच्या फोटोला नमस्कार करा. फोटोला नमस्कार करून म्हणून आमच्याकडे गणपती पूजनानंतर देवपूजन डायरेक्ट नाही आहे, त्याच्या अगो नंतर नांदी श्राद्ध आहे, आपल्या सगळ्या पितरांचं पूजन आहे. प्रत्यक्ष देवता. अरे ज्ञानेश्वर महाराज काय सुंदर सांगतात, सकळ तीर्थांची धुरे जे एका माता पितरे. सगळे तीर्थ कुठे असतात? एका मात्या पित्यांच्या चरणापाशी असतात. गणपतीची आम्हाला ती कथा ठाऊक आहे ना, पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितलं होतं. आपल्या आईवडिलांची गणपतींनी प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणा झाल्याचं घोषित करून टाकलं. शास्त्र संमत आहे ते. आपले आईवडील हे आपले प्रत्यक्ष देवता आहेत. गोमाता ही भूमीवरची प्रत्यक्ष देवता आहे. वेदपाठी ब्राह्मण हे भूमीवरचे प्रत्यक्ष देवता आहेत.
मी वेदपाठी ब्राह्मणांना म्हणतोय बरं का, जे संपूर्ण तपाचरणासकट वेदाध्ययन करून संपूर्ण आचार विचार शुद्ध ठेवून फक्त आणि फक्त वेदाध्ययन करतात आणि शिकवतात, कारण त्या वेदपाठी ब्राह्मणांच्या त्या संपूर्ण अध्ययनानं संस्कृती तरते. हे बघा, संस्कृती हे गाणं बाणं करणारे नाच गाणे करणारे यांच्यामुळे टिकत नसते, संस्कृतीला एक बेस लागतो आणि तो बेस विचारांचा लागतो, तो बेस संस्कारांचा लागतो आणि ते संस्कार आमच्या परंपरेमध्ये या वेदपाठी विप्रांच्या माध्यमातनं गायीच्या माध्यमातनं होत असतात. भगवंतांनी इथे फक्त गोवर्धनाची पूजा सांगितलेली नाही आहे, भगवंतांनी सांगितलं बाबा हे सगळे प्रत्यक्ष देवता आहेत, अहो यांची पूजा करणं आवश्यक आहे. भगवंताचे वाक्य तुम्हाला सांगतो, तस्मात् गवां ब्राह्मणाना मद्रेश्चारभ्यतां मखः स इंद्रियाग समारास्तैर रयम साध्यतां मखः. तस्मात् गवां ब्राह्मणाना, अरे गोवर्धनाची पूजा भगवंतांनी नंतर सांगितली, सगळ्यात पहिल्यांदा का मात्यापित्यांचं पूजन, गायींचं पूजन, वेदपाठी विप्रांचं पूजन आणि त्यानंतर सांगितलं ते गोवर्धनाचं पूजन. भगवंतांनी काय सुंदर इथे विचार दिला, भगवंतांनी केलं काय, मात्यापित्यांच्या पूजनाने परिवाराचं संरक्षणाचा संदेश दिला, गायीच्या पूजनातनं पशुधनाच्या संरक्षणाचा संदेश दिला, वेदपाठी विप्रांच्या पूजनातनं संस्कृती संरक्षणाचा संदेश दिला आणि गोवर्धनाच्या पूजेतनं पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. आमच्या देशामध्ये पर्यावरणाचा जितका सुंदर आणि सखोल विचार केला आहे ना, तेवढं जगामध्ये कुणीही केलेला नाही. महाभारतामध्ये अशा विचारावरती अध्यायनं अध्याय आहेत. महाभारतकार सांगतात, जर तुम्हाला एक झाड तोडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 10 झाडं लावावी लागतील, तर तुम्हाला ते एक झाड तोडण्याचा अधिकार आहे. याच्या पुढे जाऊनसुद्धा महाभारतकार काय म्हणतात माहिता, एक वृक्ष दशपुत्रो समाना, म्हणजे एक वृक्षाला वाढवणं याचा अर्थ 10 मुलांना वाढवणं इतकं आहे. जेवढं पुण्य आपल्याला 10 मुलांना वाढवताना मिळेल तेवढं एका वृक्षाच्या संगोपनातनं आणि वाढवण्यातनं आपल्याला मिळेल. हा विचार फक्त भारतीय संस्कृती करू शकते, लक्षात घ्या. आम्ही हा पर्यावरणाचा विचार सोडला म्हणून आज आमच्यावरती हे संकट आहे. अरे आमच्या देशामध्ये विष्णूईसारखे बरेच समाज असे आहेत की ज्यांनी फक्त वृक्षाच्या संरक्षणासाठी म्हणून स्वतःला कापून घेतलं. राजस्थानमध्ये प्राण्यांवरती झाडांवरती अगदी मरणांतक प्रेम करणारा हा समाज आहे. आम्ही हा विचार, हे बघा, भगवान श्रीकृष्णाची फक्त मुरली नका आठवू, त्यांची माखनचोरी नका आठवू, भगवंतांनी जे सांगितलं त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. काय सांगितलं भगवंतांनी? बरं, इथं सांगून भगवान थांबलेत का? पुढे भगवंतांनी काय सांगितलं? बाबा या सगळ्यांची आपण पूजा करू आणि बाबा मोठा दान धर्म करू आणि बाबा या सगळ्यांना सोबत घेऊन आपण मोठा पर्वतप्राय अन्नकूट करू. आणि बाबा खरं सांगू का, अन्नकूट केल्याच्या नंतर भगवंताचे शब्दही मी तुम्हाला सांगतो, या अन्नकूटाचा प्रसाद हा आपल्या समाजातल्या चांडाळाच्या पोरापर्यंत आपण पोहोचवू बाबा, त्याच्यानंतरच हा अन्नकूट सफल होईल. चांडाळाच्या पोरापर्यंत मला वाचून दाखवतो, अन्नेभ्याश्च चांडाल पतितेभ्यो यथार्हतः यवसं च गवान् दत्त्वा गिरये दीयतां बलिः. चांडाळाच्या पोरापर्यंत हा प्रसाद अन्नकूटाचा जाऊन पोहोचावा. केवढा मोठा विचार भगवंतांनी दिला याच्यात विचार करा. अरे आमच्या देशामध्ये मध्ययुगीन काळामध्ये हे अस्पृश्यतेचं ते भूत आमच्या मानगुटीवर बसलं, त्याच्यातनं आमच्या देशाचा किती मोठा ऱ्हास झाला हे इतिहास वाचल्यानंतर आम्हाला कळलं. जर खरोखर आम्ही श्रीकृष्णाचे उपासक असू तर आम्हाला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे. या सगळ्यामार्फत भगवंतांनी जेवढे काही उपदेश दिले, सगळा समाज एकत्रित संघटित करण्यासाठी म्हणून भगवताचा हा अन्नकूट आहे. नाही तर आजकाल काय होतं, 4 लोकांकडनं वर्गणी गोळा केल्या जाते,
मोठा अन्नकूट होतो तेवढ्यात लोकांना बोलवलं जातं आणि तेवढ्यात खातं. भगवंतालाही अपेक्षित नाही आहे. अन्नकूटाचा हा प्रसाद चांडाळाच्या पुरापर्यंत नेण्याच्या बाबतीमध्ये भगवंतांनी जे समरसतेचा उपदेश केला त्या समरसतेची आज आमच्या देशाला सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. ही समरसता आमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत नाही तोपर्यंत आमचा देश हा एकसंध होणार नाही. अरे आमच्या देशाला तोडण्यासाठी बऱ्याच गोष्टी कार्यरत आहेतच की, पण त्या सगळ्यावरती भगवंताचा हा उपदेश आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जर बांधवला तर आमचा देश हा एकसंध राहील, संपूर्ण समाज एकसंध राहील आणि आम्ही ते स्वप्न बघू शकू. एकसंध राहून एक दिलानी या देशाचा विकास करता करता संपूर्ण देशामध्ये हा भारत देश ज्या दिवशी संपूर्ण देशाचा विश्वगुरु म्हणून प्रतिष्ठापित होईल तो विश्वगुरु जर आम्हाला प्रतिष्ठापित करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आमच्यामध्ये जी जी काही भेद आहेत ती सगळी भेद निरस्त करावी लागेल. आणि ते सगळी भेद निरस्त करण्यासाठी म्हणून काय करावं लागेल, पुन्हा एकदा भगवंताचा तो अन्नकूट नुसता पदार्थाच्या रूपामध्ये नाही तर अन्नकूटाचा तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये धारण करून सुद्धा अन्नकूटासारखं विशाल मन आमचं बनवावं लागेल आणि या भारत मातेच्या सगळ्या सुपुत्रांना आपलं मानावं लागेल. ज्या दिवशी आपण हे करू त्या दिवशी भगवंताची ही अन्नकूटाची लीला सार्थक होईल आणि भारत माता हे विश्वगुरूच्या पदावरती जाऊन आरूढ होईल. हे स्वप्न आपण बघूयात आणि भगवंताची ही लीला अंतरंगामध्ये साठवूयात आणि भगवंताला आणि गोवर्धनाला इथून नमस्कार करूयात. गिरिराज धरण भगवान की जय. अथमंगलारार्तिक्यं करूयात. आनंदकंद भगवंताच्या दिव्यकथेमध्ये तल्लीन महात्मा शुकाचार्य वर्णन करतात, राजन गोवर्धनाच्या पूजेच्या निमित्ताने भगवंतांनी सगळ्या गोकुळवासियांना काय करायचं याचा अख्खा रोडमॅपच दिला. काल आपण बघितलं भगवंतांनी चार गोष्टी सांगितल्या. बाबा सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजा करावी ती गायींची करावी. गाय वाचली तर धर्म वाचेल. वेद ज्यांनी आपल्या कंठामध्ये धारण केला आहे एक लक्षात ठेवा बरं, वेदाचं अध्ययन फार फार कठीण असतं. मध्यंतरात एक बातमी वाचली होती, युरोपमध्ये एकानी अख्खं बायबल अगदी पाठ म्हणून दाखवलं, त्याची नोंद गिनीज बुकामध्ये झाली. मला त्या दिवशी इतकं हसू आलं, आपले एक बायबल पाठ केल्याचा तर इतका त्यांचा गवगवा करतात. इथे आमचे सगळे वारकरी विद्यार्थी ज्ञानेश्वरी पाठ करतात, गाथा पाठ करतात. एक ऋग्वेदाचा घनपाठी फक्त संहिता ग्रंथाचे 10,000 मंत्र पाठ करतो आणि तो ज्यावेळेस घनपाठी होतो त्यावेळेस संहितेतला एक मंत्र हा घनपाठापर्यंत पोचेपर्यंत 13 पट मोठा होतो. 10,000 × 13 करा किती, 1,30,000. 1,30,000 मंत्र तो स्वतःच्या मस्तिष्कामध्ये ठेवतो आणि तो त्याच्या मस्तिष्कामध्ये ते मंत्र ठेवतो आणि त्यामार्फत जो त्याचा तप करतो किंवा स्वाध्याय करतो किंवा निरंतर त्याची आवृत्ती करतो तो नुसतं पाठ ठेवण्यासाठी नसतं, त्या आवृत्तीतनं वेदाची जी स्पंद निर्माण होतात त्या स्पंदांमुळे या वातावरणावरती फार मोठा प्रभाव पडत असतो. जगामध्ये 2 ध्वनी फार पवित्र मानल्या गेल्यात, एक म्हणजे गायीचं हंबरणं आणि दुसरा म्हणजे वेदाचा ध्वनी. कारण या दोन्ही ध्वनींना जे मंतव्य आहे जी सात्विकता आहे ची जगामध्ये अन्यत्र कुठल्याही ध्वनीला नाही. तुम्हाला गंमत सांगू, ज्या ठिकाणी गाय ही श्वासोश्वास करते किंबहुना ज्या ठिकाणी गायीचं वास्तव्य असतं तिकडचं संपूर्ण वातावरण हे पूर्णतः शुद्ध झालेलं असतं. कोरोनाच्या काळामध्ये
आपल्याच महाराष्ट्रामधल्या जवळपास 300 गोशाळींचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्या 300 गोशाळेंमध्ये काम करणाऱ्या एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊ शकलेली नाही, एकाही व्यक्तीला नाही. भारतीय गाय ही जगात सगळ्यात पवित्र अशी गाय आहे, तिचा महिमा सांगावा तितका कमी आहे. कधी जर संधी मिळाली तर इच्छा तरी मनात ठेवून आहे की एक प्रकारची ज्या पद्धतीने भागवताची कथा असते तशी एखादी गोकथासुद्धा करावी. कारण इतकं भरलं आहे आमच्या गायीमध्ये, इतकी पवित्र आहे ती, लोकांना माहीत नाही गायीचं आज महत्त्व काय. भारतामधनं देशी गायींची संख्या हळूहळू कमी होतीये, लक्षात घ्या. आणि देशी गायीची संख्या भारतामधनं कमी होणं याचाच अर्थ, अरे सोन्यासारखी माती राव आपली. या सगळ्या विदेशी षडयंत्राच्या मार्फत त्या मातीचा सगळा सत्यानाश करण्याचं आजकाल जी काही कामं चालू आहेत ना, त्या मातीचं जर पुनरुज्जीवन करायचं असेल तर फक्त आणि फक्त भारतीय गायींच्याच मार्फत ते होऊ शकतं, अन्य दुसऱ्या कुठल्याही मार्फत ते होऊ शकणार नाही. कारण शरीराला आवश्यक असलेली जी काही पोषक तत्व आहेत ती फक्त निसर्गामध्ये दोनच घटकांमध्ये असतात, एक म्हणजे शेतातल्या मातीमध्ये असतं आणि दुसरं म्हणजे गायींच्या दुधामध्ये आणि तिच्या संपूर्ण गोरसामध्ये असतं. मूर्खासारखे जे लोक विचारतात गाईला आई म्हटलं तर मग काय बैलाला बाप म्हणावा का, अशा माणसाच्या एक तर नादी लागण्यात काही अर्थ नसतो. अरे ते पशु आहे हे एका पशुला सुद्धा कळतं, पण तिच्यामध्ये मातृत्वाची भावना आपल्याला बघण्यासाठी आपली बुद्धी तितकी विवेकी लागते. कारण आमच्या आईच्या दुधानंतर आमचं संपूर्ण पोषण हे गाईच्या दुधावरती होतं. मला गंमत माहिती आहे का, आजकाल ते ज्यांना आया नसतात किंवा ज्यांच्या आईंना दूध तितकं पुरेसं येत नाही अशा लोकांसाठी म्हणून एक मिल्क त्याची बँक असते, मिल्क बँक, ब्रेस्ट मिल्क म्हणतात त्याला. तुम्हाला गंमत सांगू, विदेशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे बँक्स आहेत, पण एखाद्याला जर मिळालं नाही तर विदेशामध्ये सुद्धा भारतीय गायींच्या दुधाला स्टोअर करून ठेवण्याची सुद्धा आजकाल पद्धती सुरू झाल्यात. जगाला कळतं भारतीय गायीचा महिमा काय आहे, आम्हाला कळत नाही भारतीय गायीचा महिमा काय. जे गुणधर्म गायीच्या दुधामध्ये आहेत ते म्हशीच्या आणि त्या जर्सीच्या तर नाहीच नाही. कधी बघितलं आहे का तुम्ही, म्हशीचं लेकरू ज्यावेळेस जन्माला येतं ते दिवस दिवस उठतच नाही तिथून. गायीचं लेकरू जन्माला आल्याबरोबर ते टुळूक उडवं मारतं आणि हजार जरी असतील गायी तरी शेवटी आपल्या आईलाच जाऊन ते भेटतं. तर आपल्या पोरांनी आपल्याला ओळखावं असं वाटत असेल तर कृपा करून गाईचं दूध पाजा. आपल्या पोराला म्हशीच्या लेकरासारखं करायचं आहे का गाईच्या लेकरासारखं करायचं आहे याचा सगळा विवेक आपण धारण करा. पण सांगण्याचा मुद्दा असा, गाईवरती कितीतरी बोलता येतं माहिती का. धन्य मला अजूनही आठवतं, राजस्थानमध्ये पथमेड्यामध्ये एका गोशाळेमध्ये मी 1.5 लाख गाई पाहिलेल्या आहेत, 1.5 लाख गाई नुसत्या एका गोशाळेमध्ये. पथमेड्याची ती गोशाळा आहे, या देशातले पूज्य संत दत्तशरणानंदजी महाराजांनी ती, अरे त्या तिथे गेलेला माणसं तिथं उपचारासाठी येतात. उपचार काय असतो तिथे, काही विशेष नाही, तुम्हाला सलाईन लावल्या जात नाही, तुम्हाला गोळ्या खाऊ घातल्या जात नाही, तुम्हाला काही याच्यामध्ये ते म्हणतात तुम्ही बाकी काही करू नका, गाईचे गोठे आहेत ना त्या गोठ्यांमध्ये जाऊन तुम्ही आठवडाभर राहा, गाईच्या फक्त संगतीत राहा, गाईसोबत खेळा, गाईसोबत तिचा सोबत संपूर्ण व्यवहार करा तुमच्या दिवसभराचा. एवढ्या व्यवहाराने तिथं लोक बरे होताना दिसतात. गाय वाचली तर धर्म वाचेल, वेद पाठी विप्र वाचला तर धर्म वाचेल. धर्माला एक बेस लागतो, तो बेस हा जितका पक्का असेल जितका सुदृढ असेल तितका तो धर्म दीर्घकाळ टिकतो.
आमच्या देशातल्या सगळ्या ऋषींनी या वेदांपासनं, अरे आपण माऊलींना माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर माऊलींना, पण माऊलींनी माऊली श्रुतींना म्हटले, म्हणजे वेदांना म्हणजे, जे अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. वेदांना ज्ञानेश्वर माऊलींनी माऊली म्हटले. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या. का सांगा असं वाटलं? कारण या वेदांमधनंच आमच्या देशातलं संपूर्ण ज्ञानभंडार हे विकसित झालेलं आहे, लक्षात ठेवा. 1100 वेदशाखांपैकी आज फक्त 11 वेदशाखा शिल्लक आहेत. एवढा मोठा ऱ्हास जो वेदाचा झाला तो भारताला परवडणारा नाही. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठाननी काय केलं? मागच्या 32 वर्षांपासून महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान फक्त आणि फक्त या एका वेदाच्या संरक्षणाचं काम करतं. वेदपाठी विप्रांचं पूजन सांगितलं, तिसरं पूजन सांगितलं ते गोवर्धनाचं, आणि चौथं पूजन त्यांनी जे सांगितलं की गोवर्धनाचा जो प्रसाद आहे बाबा, तो प्रसाद चांडाळाच्या पोरापर्यंत नेऊन सोडा. चांडाळाचं पोरसुद्धा त्या प्रसादापासून वंचित राहता कामा नये. याच्यातनं देवतांनी संपूर्ण समाजाची समरसता साधली, एक संपूर्ण रोडमॅप दिला. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? ज्याला महान कामं करायची गेलं किंवा ज्याला समाजामध्ये परिवर्तन करायचं आहे, त्याला काहीतरी नवीन विचार द्यावा लागतो, आणि जे काम करायचं ते रचनात्मक काम करावं लागतं. भगवंतांनी गोवर्धन पूजेची रचना केली, भगवंतांनी गोवर्धन पूजेचा विचार दिला. समाजाची एखादी श्रद्धा उद्ध्वस्त करणं हे एक वेळ सोपं असतं, पण समाजामध्ये एखादी रचनात्मक काम करणं आणि ते पिढ्यानपिढ्या चालू ठेवणं हे फार मुश्किल असतं. महापुरुषांचं लक्षण काय असतं? महापुरुषांचं लक्षणच हे असतं की स्वतःच्या ज्ञानाच्या आणि प्रज्ञेमधनं ते अशा पद्धतीच्या गोष्टी समाजाला देतात की ज्या योगे समाज हा एक प्रकारे स्थिरही राहतो आणि सातत्याने वर्धिष्णू पण राहतो.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भागवत पुराण. कथाकार होते परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, अक्षय तृतीयेपासून सुरू झालेल्या श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेला ज्यांनी स्मरणार्थ प्रायोजकत्व दिले आहे त्यांची नावं अशी: श्री मोहन गावडे, धारवाड, कर्नाटक, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री शांताराम गोपाळ गावडे यांच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेसाठी देणगी प्रायोजकत्व दिले आहे. श्री एकनाथ बाबू जोशी, वेताळ बांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी आणि आपल्या आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ भागवत कथेची संपूर्ण मालिका प्रायोजित केली आहे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णुपुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णुपुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णुपुराण भक्तीसुधावरून ऐका रोज दुपारी 4 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. संत स्तवन आपण पाहिलं, पहिला दशक चालू आहे, त्याच्यामध्ये आज आपण पुढचे समास घेणार आहोत. दशक पहिला आणि समास सहावा हा श्रोते स्तवन आहे. पहिला संपूर्ण दशक जो आहे तो स्तवनाचाच आहे, त्याच्यामध्ये सद्गुरूंचं स्तवन, संतांचं स्तवन आणि आता श्रोत्यांचं स्तवन आहे. समर्थ श्रोत्यांना खूपच मानतात असं दिसतं त्यांच्या शब्दांवर. ते श्रोत्यांना वंदन करतायत आणि श्रोते कसे आहेत असं म्हणताना समर्थ म्हणतात, ते भक्त आहेत, ज्ञानी आहेत, विरक्त आहेत, योगी आहेत, संत सज्जन मंडळी आहेत, सत्यवादी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी श्रोत्यांचं वर्णन करताना नमनामध्ये अनेक वेळेला असं म्हटलेलं आहे की श्रोत्यांच्या जी माझ्यासमोर सद्गुरू आणि इतर संत सज्जन मंडळी बसलेली आहेत त्यांची कृपा आहे म्हणूनच मी हे बोलतो आहे, मी हे सांगतो आहे. त्यांची कृपा मला मिळावी म्हणून माझा हा प्रयत्न चाललेला आहे, नाही तर एरवी तरी मी मूर्ख. माझ्याजवळ काहीही तशी विद्वत्ता नाही, कोणतंही मोठं ज्ञान नाही, पण केवळ तुमच्या कृपेला पात्र व्हावं म्हणून मी हे निरूपण करतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात तसं इथं देखील समर्थ म्हणतायत की तुम्ही श्रोते हे ईश्वराचे अवतार आहात, जगदीश मूर्ती आहात, प्रत्यक्ष परमेश्वरच तुम्ही आहात. पण तुमच्यापुढे मी मात्र कसा आहे, मी वाघ दुर्बळ आहे, माझ्याजवळ भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, चातुर्य नाही, काहीच माझ्याजवळ खरं म्हणजे नाही. मी बुद्धिहीन आहे, अल्पमती आहे, तरी देखील मी हे धाडस करतो आहे. त्याच्या संबंधी समर्थ म्हणतात एका ठिकाणी, व्याघ्र सिंह भयानक. ते भयानक आहे खरं, परंतु त्यांची पिल्ल जी असतात ती त्यांच्यापुढे निशंकपणे खेळत असतात, वावरत असतात. तसं तुम्ही खूप मोठे आहात, थोर आहात, हे मला माहिती आहे, पण मी तुमचं लेकरू आहे आणि म्हणूनच मी हे सांगण्याचे धाडस करतो आहे. मी तुम्हा संतांचा अंकित आहे, मला हे निरूपण करायचं आहे. तेव्हा माझी चिंता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमची जर कृपा लाभली तरच हे काम होणार आहे. कारण तुम्ही सारे श्रोते हे विश्वाचे माय बाप आहात, तेव्हा तुम्हाला जे उचित वाटेल ते तुम्ही करा. अशा प्रकारे श्रोत्यांना त्यांनी मोठ्या आदराने त्यांचं स्तवन केलेलं आहे. नंतर दशक एक सातव्या समासामध्ये समर्थ कवीश्वरांचं स्तवन करतात. कवी कवीश्वर, पण कवी म्हणजे आपण ज्याला व्यवहारामध्ये सामान्य पातळीवर कवी म्हणतो तसे हे कवी नाही, तर ह्या ठिकाणी वाल्मिक व्यासाधिक जे थोर थोर कवी होऊन गेले त्यांना त्यांनी समोर धरलेलं आहे, त्यांचं स्तवन केलेलं आहे. आणि त्यांचं स्तवन करताना ते म्हणतायत, हे कवी कसे आहेत, शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत, शब्दरत्नाचे सागर आहेत, सरस्वतीचे निजस्थान आहेत, चातुर्याच्या मूर्ती आहेत, किंबहुना साक्षात बृहस्पती त्यांच्या रूपाने आहे. आणि हे कवी जे काही कवित्व करत आहेत त्यांच्यामुळे सर्व लोकांना विवेक प्राप्त होणार आहे. आता ह्यांनी जे वर्णन केलंय ते आणि सामान्य जे काही कवित्व होतं, जे काव्य होतं, ह्याच्यामध्ये किती फरक आहे हे बघण्याजोगं आहे. आणि असे जे कवी आहेत जगाला आधारभूत आहेत त्यांना माझा साष्टांग नमस्कार असो म्हणून समर्थाने त्या कवीश्वरांचं स्तवन केलेलं आहे आणि त्यांना वंदन केलेलं आहे. आठव्या समासामध्ये सभेचं स्तवन केलेलं आहे. या ठिकाणी असे एक सुंदर श्लोक आहे, नाहम वसामि वैकुंठे योगी नाम हृदये रवो मद भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. भगवंत म्हणतायत की मी कुठे वैकुंठात माझा वास आहे का म्हणाल तर तिथेही माझा वास नाही, योगांच्या हृदयात माझा वास आहे का म्हणाल तर तिथेही वास नाही. माझा वास कुठे आहे तर मद भक्ता यत्र गायन्ते, नुसतं कोणीतरी गायन करून भगवंत त्या ठिकाणी असत नाहीत, मद भक्ता ते माझे भक्त जर असतील आणि ते जर गुणगान करत असतील, स्तवन करत असतील, तर त्या ठिकाणी तत्र तिष्ठामी, मी नुसता येतो नव्हे तर तिथंच मी तिष्ठत असतो. आपण नेहमी तिष्ठत शब्द वापरतो की कितीतरी वेळ मी दारात तिष्ठत उभा होतो, म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला ज्याला भेटायचं आहे त्याच्या संबंधीची विलक्षण आतुरता आहे, प्रेम आहे, तसं आपल्या भक्तांची आपल्याला गाठ पडावी म्हणून भगवंत अशा ठिकाणी तिष्ठत उभे असतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे.
म्हणजे पण भर जो आहे तो मद भक्ता आहे ज्याबरोबर आहे ते भक्त पाहिजे. म्हणजे एक तर भक्ती भगवत प्राप्तीसाठी चाललेली असली पाहिजे किंवा भक्त झालेलेच आहेत भगवत रूप झालेलेच आहेत आणि पुन्हा पुन्हा भगवंतांचं स्मरण व्हावं. म्हणजे एक रूप झाल्यानंतर देखील पुन्हा द्वैतात येऊन भगवंतांचं स्तवन करावं त्यांचं गान करावं असं कुठल्याही भक्ताला वाटत असतं. तशा तऱ्हेने असे माझे भक्त जिथं असतील तिथं मी आहे असं म्हटलेलं आहे. स्वामी स्वरूपानंद पूर्ण बोध झाल्यानंतर देखील आवडीने भावे हरी नाम गावे असं मोठं आळवून म्हणत असत डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत. असा जो भक्त असतो त्याच्या गायनामध्ये सूर ताल लय असेलच असं नाही आवाज असेल असंही नाही परंतु त्याच्या अंतःकरणात भक्ती दाटून आलेली असते आणि त्या भक्तीतून ते उद्गार बाहेर पडत असतात. सर्व संतांचं वाङ्मय बघितलं त्यांचे अभंग जर बघितले तर ते अभंग असेच आतून स्फुरलेले त्या भक्तीतून सहज भक्तीचा उद्रेक ज्याला आपण म्हणू अशा तऱ्हेचे जे बाहेर पडलेले शब्द असतात आणि म्हणून संतांचं वाङ्मय हे अभंग असतं त्याला भंग नाही. बोधातून आलेलं साधनेच्या मध्ये जो अनुभव आले त्यातून आलेलं अत्यंत कळवळ्यातून आलेलं साधनेच्या मध्ये जो अनुभव आले त्यातून आलेलं अत्यंत कळवळ्यातून आलेलं अशा तऱ्हेच ते वाङ्मय असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. म्हणून इथं देखील भगवंत असं म्हणतायत की अशा भक्तांच्या ठिकाणी मी तिष्ठत उभा असतो. त्यानंतरचा जो समास आहे तो परमार्थ स्तवनाचा समास आहे अतिशय महत्वाचा समास आहे म्हणून आपण तो जरा जास्त विस्तृत घेणार आहोत. या समासात परमार्थाचं काय महत्व आहे हे मोठ्या सुंदर तऱ्हेनं समर्थाने सांगितलेलं आहे नेमकेपणाने सांगितलंय. हा जर समास नीटपणाने कळला तरी देखील परमार्थ सगळ्या समासात मी काय सांगणार आहे तर आता स्तवू हा परमार्थ या परमार्थाचं स्तवन आता करणार आहे. हा परमार्थ म्हणजे काय आहे जो साधकांचा निज स्वार्थ. संतांच्या वाङ्मयातला प्रत्येक शब्द महत्वाचा आपण थांबून विचार केला पाहिजे. हा परमार्थ कसा आहे तर साधकांचा निज स्वार्थ आहे सामान्य माणसासाठी तो नाही ज्याला पार केला आहे. शरण गेल्यासारखी पुष्कळ मंडळी दिसतात ती गेलेली असतातच असं नाही शरणागत असतातच असं नाही पण संतांना बरोबर कळतं की हा शरणागत आलेला आहे किंवा नाही आणि तसा जो शरणागत आलेला असेल तर ते त्याचा अंगीकार करतात. त्या साधकाचं संसार बंधन तुटलेलं असतं. संसार तुटलेला नसतो तो संसारातच असेल परंतु संसाराचं बंधन जे आपण मानतो जीवभावावर असताना तेही त्याचं तुटलेलं असतं. म्हणून संसारात असूनच संसारापासून तो अलिप्त झालेला असतो. काही साधक तर सोहम बोधावर देखील आलेले असतात तोच मी आहे हे देखील त्यांना अनुभवाला आलेलं असतं. परंतु दृढते कारणे करी साधन असं म्हटलंय तो बोध दृढ होण्यासाठी कारण बोध होणं आणि तो दृढ होणं याच्यामध्येही बराच कालावधी जावा लागतो. त्यामुळे तो बोध दृढ होण्यासाठी जी साधना करतात त्यांना खरं म्हणजे साधक असं म्हटलं जातं. साधक हा शब्द नेहमी वापरला जातो परंतु जी समर्थाने साधकाची व्याख्या केली आहे त्या पातळीवर जर बघितलं तर सामान्य मंडळी बद्ध आणि मुमुक्षू या स्थितीतच असतात साधक म्हणण्याजोगं नसतं. परंतु ते कळण्यासाठी म्हणून समर्थाने तो समास संपूर्ण लिहिलेला आहे तो आपण हळूहळू नंतर बघणार आहोत. पण इथं समर्थाने स्पष्ट सांगितलंय हा साधकांचा निज स्वार्थ आहे. निज स्वार्थ याचा अर्थ देखील स्वरूप स्थिती स्वरूप बोध आत्मस्थिती. म्हणजे साधकाला आत्मस्थिती जी प्राप्त व्हायची असते ती ह्या परमार्थानेच प्राप्त होते म्हणून असा हा परमार्थ त्याचं आपण स्तवन करणार आहोत. आणि या परमार्थाविषयी समर्थ काय म्हणतात ते आपण पुढे पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: महा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती ज्ञान वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रेठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारदन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे उपाध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 21 एप्रिल रोजी आद्य शंकराचार्य यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त मिलिंदादांनी आम्हा सर्व साधकांची साधना घेतली होती. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: मला असं वाटतं आज आपण आद्य शंकराचार्य यांच्याबद्दल बोलूया.

0: मला असं आठवतं की तुम्ही सांगितलं की नाथ असं म्हणतात की आद्य म्हणजे कालातीत आणि शंकराचार्य म्हणजे शुभ करणारी कल्याण करणारी शक्ती. दादा तुमच्याकडनं नाथजींनी आद्य शंकराचार्य यांची काही स्तोत्र गाऊन घेतली होती तेव्हा काय घडलं होतं?
1: गंमत अशी झाली की एकदा मी रात्री साधना केल्यानंतर झोपलो. रात्री 1 वाजता मला अचानक नाथांनी उठवलं आणि ते म्हणाले की कल हमें स्टुडिओ मे आद्य शंकराचार्य जी के जो स्तोत्र है उसको गाना है. तर मी म्हटलं की लेकिन मेरे पास तो उनके बुक्स भी नहीं है और मैंने उनको कभी पढ़ा भी नहीं है. तो उन्होंने कहा की ऐसा नहीं है, तुम 3-4 साल पहले वो दोनों किताबें लेके आए थे, तुम्हारी लायब्ररी में ऑलरेडी है. तर मी उठलो आणि लायब्ररीतनं ती 2 पुस्तकं शोधून काढली आणि ती चाळायला लागलो. तर पुन्हा नाथजी म्हणाले की नाही, कल जब तुम मायक्रोफोन के सामने रेकॉर्डिंग के लिए खडे रहोगे तब मैं तुमको बताऊंगा की उसमें कौन सा स्तोत्र तुम्हें गाना है और उसकी ट्यून भी तभी आएगी ऑनलाइन. तर मी म्हटलं हो, पण हे सगळे टंग ट्विस्टर्स आहेत, सोपी गाणी नाही
0: आहे,
1: संस्कृत आहे आणि काही गाणी नाहीत, सिम्पल
0: श्लोक आहेत,
1: श्लोक आहेत. आणि संस्कृत आपण शाळेमध्ये काय रडत खडत शिकलो ते सोडलं तर पुन्हा काही त्या गोष्टीशी संबंध आलेला नव्हता.
0: खरी गोष्ट.
1: पण ते म्हणले नाही, मैं जो बता रहा हूं ऐसे ही तुमको करना पड़ेगा. तर मी ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी मी आणि मनीषाताई आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये भेटलो. आम्ही रेकॉर्डिंग करायला घेतलं, मी खूप नर्वस होतो कारण एक तर संस्कृत होतं, आधी काही वाचलेलं नव्हतं, चाल माहिती नव्हती. तर म्हणलं ठीक आहे बघू काय करतात ते. घाबरत घाबरतच मी मायक्रोफोन समोर उभा राहिलो. त्यांनी मला सांगितलं की इसका जो लिस्ट वाला पन्ना है उसको निकालो. मी काढलं ते पेज, तर त्याच्यात म्हणलं की आत्मशतकम वो गाव. मग मी ते उघडलं आणि अचानक ते अॅनिमेटेड अक्षर दिसायला लागतात है ना, तशी मला ती त्याची चाल त्याच्यामध्ये दिसायला लागली. आणि ते शब्द जसे काय मी सहज रेग्युलर आपण म्हणत असल्यामुळे एक जो कॉन्फिडन्स असतो शब्द सहज आपल्या तोंडातून उघवते येत असतात, तसं मी गायला सुरुवात केली की

0: नेत्रे असं गायला लागलो. गाता गाता गाता ते आत्मषटकमचे टोटल सहा षटक म्हणजे सहा. हा
1: हा.
0: तर मी कोण आहे या पद्धतीचं ते स्तोत्र आहे. तर ते सहा श्लोक मी त्याच्यामध्ये स्टार्ट टू फिनिश सलग गायलो आणि एकदम हुश्य झालं. एकीकडे अवर्णनीय आनंद पण होता की असं काहीतरी मॅजिकल गोष्ट घडती आहे. तर मग त्या दिवशी अजून तीन चार स्तोत्र त्यांनी गायला सांगितले. पुढचं सांगितल्यावर मला पुन्हा धडकी भरली. आनंदही वाटत होता आणि एकीकडे धडकी भरत होती की काय होणार आहे. असं करता करता त्या दिवशी सगळे मिळून तीन चार स्तोत्र गायले. हे पुढे
1: चालूच राहिलं.
0: चालूच राहिलं. आणि जेव्हा जेव्हा ते सांगायचे आज ये गाव कल ये गाव मग मी गायलो. आता जे शेवटी गायलं मी रेकॉर्डेड सौंदर्य लहरी त्याच्यामध्ये 100 श्लोक आहेत. ते पण असंच जेवढं शंकराचार्यांची मी स्तोत्र गायली ती माईक समोर उभा राहिल्यानंतर सूची काढायची म्हणजे लिस्ट काढायची. त्याच्यातलं कुठलं स्तोत्र गायचंय ते त्याचा आदेश ते देणार. त्याप्रमाणे ते पान उलगडायचं रेकॉर्डिंग करायला सांगायचं आणि डायरेक्ट चाल आणि शब्द गायचे. अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रवास अजूनही चालू आहे. मध्येच मी प्रभू रामांचं त्यांचं जे एक स्तोत्र आहे ते पण गायलो. आणि आत्ता आपण जेव्हा तो उल्लेख केला शंकराचार्यांच्या जयंतीच्या त्याच्या आदल्या सेशनच्या वेळेला त्यांनी मला अचानक पांडुरंगाष्टकम नावाचं याच्यातलं स्तोत्र जे मी रेकॉर्डिंग मध्ये घेतलेलं नव्हतं ते लाईव्ह गायला सांगितलं. तिथे सेशन मध्ये मी गायलो. आणि मागे सांगितलं की अति नको असलेली बुद्धी जी असते अनालिटिकल माइंड. तर मी म्हटलं पांडुरंगाची स्तुती असलेलं कशाला गायचं म्हणून मी काही असे सोडून दिले होते. पण ती स्तुती नाहीये ते वर्णन आहे. स्तुती आणि वर्णनामध्ये फरक असतो. वर्णनामध्ये त्या देवतेचं अस्तित्व काय आहे याचा संपूर्ण आराखडा मांडलेला असतो. तर शंकराचार्यांसारखी व्यक्ती ही जी प्रगाढ विद्वान आहे आणि ती दिव्य आहे हे फक्त अध्ययन करून आलेलं पांडित्य नाहीये त्याच्या पलीकडचं आहे. तर गंमत अशी की मी काही वाचलेलं पण नव्हतं शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये. तेव्हा मी ते वाचलं की हे जे आत्मषटकम आहे त्याच्या मागची भूमिका काय आहे. तर फार इंटरेस्टिंग आहे की शंकराचार्य खूप लहान वयात 12-13 वर्षाचे असताना आईची परवानगी घेतली आणि कालडी जे गाव आहे
1: तमिळनाडूमधलं
0: तिथून पायी भ्रमण करत करत ते गुजरातच्या नर्मदेच्या किनारी गेले. त्या वयात जिथे मोबाईल नाही फोन नाही कनेक्शन काही नाही खिशात पैसे नाही वाहतूक व्यवस्था काही नाही क्रेडिट कार्ड नाही आई वडिलांचा बँक बॅलन्स नाही काही नाही आणि काही दिशादर्शक काही नाही. हे सगळं खरंच दिव्य आहे. तर ते गुजरात मध्ये गेले आणि ते कशासाठी गेले तर त्यांच्या गुरूंच्या शोधात गेले. आपलं संपूर्ण जे एज्युकेशन आहे ते चांगलं आयुष्य जगणे या एकाच कामासाठी आपण त्याचा वापर केला. पण शंकराचार्यांनी त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यांचं जे अध्ययन आहे ते जगाच्या कल्याणाकरता म्हणून पूर्ण आयुष्य समर्पित केलं. ते एज्युकेशन समर्पित केलं हा फरक आहे. म्हणून शंकराचार्य एकच होऊन गेले. तर गुरुच्या शोधात गुजरातच्या नर्मदे किनारी गेले आणि त्यांना कळलं की प्रभू गोविंद पाद ते नर्मदे किनारी एक गुहा आहे तिथे साधनेमध्ये आहेत बसलेले. तर गुहेच्या जवळ गेले आणि एक छोटीशी खिडकी सारखं होतं तिथे दगड लावलेला होता. त्यांनी त्या झरोक्यातली ती वीट किंवा तो दगड काढला तर आतमध्ये त्यांना ते साधनेमध्ये ध्यानमग्न असलेले दिसले. तर त्यांनी नमस्कार केला त्यांना. आत त्यांचे गुरु होते. त्यांनी विचारलं की तू कोण आहेस. तर सामान्यपणे मुलांनी काय सांगितलं असतं
1: नाव सांगितलं असतं
0: गोत्र सांगितलं असतं राहण्याचं ओरिजिनल ठिकाण सांगितलं असतं. त्यांनी डायरेक्ट गायला सुरुवात केली जे मगाशी मी आत्मषटकमच्या पहिल्या ओळी गायल्या की मी हे नाहीये आणि चौथ्या लाईन मध्ये त्यांनी गायलं की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर मी चित आनंद स्वरूप असा आहे शिव. ही त्यांची प्रतिभा जी आहे ती गुरूंना अत्यंत भावली की तो स्वतःला शरीर समजत नाही पंचवायू समजत नाही पंचकोश समजत नाही.
1: दादा तुम्हाला काहीही माहित नसताना तुम्ही जे रेकॉर्ड केलं होतं आत्मषटकम ते आम्हाला ऐकवा ना.
0: हो नक्की आत्मषटकम.

0: तर श्रोते हो, नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा की आद्य शंकराचार्य यांच्याबद्दल आम्ही अजून काही भाग करायचं असं म्हणतं हे तुम्हाला आवडत आहे का। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद। आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन। त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील। तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा। आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये। अलक्ष निरंजन।
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे।
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात। नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
3: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा

0: 02035313030।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
2: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अतुल केसकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मधुवंती, यांना तबला साथ पंडित विकास पुरंदरे.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अतुल केसकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मधुवंती, यांना तबला साथ पंडित विकास पुरंदरे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुन्हा प्रसारण 3:55। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोताओ, सुनते है संत तुलसीदास की पदरचना. संगीत अरुण सराफ और स्वर राजन शेगुणशी और अरुण सराफ का.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णू पुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तीसुधावरून ऐका रोज दुपारी 4 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, वैशाख कृष्ण प्रतिपदा, अर्थात 2 मे 2026। आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। आज महर्षी नारद जयंती आहे। आज वीणा दानाचा दिवस आहे। पुणे इथल्या श्री दिगंबरदास महाराजांची आज पुण्यतिथी आहे। मालवंडी तालुका बार्शी इथे आज शेखागौरी यात्रा आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, वर्णव्यवस्थेत उच्च नीचतेच्या किंवा मानापमानाच्या कल्पना शिरल्या आणि त्यांचाही अतिरेक झाला. हा दोष आहे, तो नाहीसा केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे. मुळात या श्रेष्ठ कनिष्ठतेचं जे स्वरूप होतं ते फार सौम्य आणि मर्यादित होतं. सोय आणि सवड ही प्रत्येक वर्णाला उपलब्ध होती आणि प्रत्येक वर्णाला काही बंधनांचं पालन करावं लागत असे. या बंधनांच्या स्वरूपात थोडं अंतर आहे आणि ते असणं समाजाच्या दृष्टीने आवश्यकही आहे. ब्राह्मण आणि क्षत्रियांवर असणारी बंधनं ही अधिक नैतिक आहेत, तर वैश्य आणि शूद्रांवर असणारी बंधनं ही अधिक व्यावहारिक आहेत. त्यामुळे वरवर विचार करता ही व्यावहारिक बंधनं अधिक जाचक वाटतात आणि तो अन्याय झाला आहे असं भासतं. चातुर्वर्णीय व्यवस्थेचे जे गुण आहेत ते समाजाला वर्षानुवर्ष चांगले ठेवणारे आहेत, बांधून ठेवणारे आहेत. हे जाणून घेतल्यावर असं लक्षात येतं की पूर्वापार चालत आलेल्या अनेक गोष्टींचा आपण अवलंब केला तर आजही पूर्वीप्रमाणेच आपला समाज अत्यंत दृढतेने एकसंध राहील.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत श्री विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.
2: अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही प्रांताचा मनुष्य असो संस्कृत एक समान बोललं जातं. याचा विषय नाही पण माहिती असावं म्हणून सांगतो. याचा प्रयोग पुण्यामध्ये आळंदीपाशी आचार्य किशोरजी व्यासांनी करून दाखवला होता. त्यांचं जे गीता प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं अनेक वेद पाठशाळांना ते मदत पाठवत असतात. मग त्यांनी मुद्दाम एक संमेलन घेतलं की आपण सर्व वैदिकांचं संमेलन घेऊ आणि त्याच्यात सगळी मुलं बोलवायची, कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत आणि इकडे द्वारकेपासून ते बंगालपर्यंत. जिथे जिथे वेदविद्या शिकवली जाते तिथली प्रतिनिधी मुलं, तुमच्या शाळेची पाच पाठवा, तुमच्या शाळेची पाच पाठवा, तुमच्या शाळेची पाच, अशी करता करता 10,000 मुलं आली. आणि तिथे किशोरजींनी हा चमत्कार करून दाखवला. आता बघा म्हणले भारताची एकात्मता. या कोणीही एकमेकांचे चेहरेही बघितलेले नाहीत आयुष्यात आजपर्यंत. यांचे वाडवडील कोणाला माहीत नाहीत पण फक्त हाक मारली ऋग्वेद संहिता कोणकोण म्हणणारे आहेत. इतकी मुलं, हा कन्याकुमारीचा, हा द्वारकेचा, हा हिमालयातला, हा बंगालमधला, हा आसाममधला, हा बिहारमधला, हा महाराष्ट्रामधला, सुरु ऋग्वेद संहिता सगळ्यांच्या आघाता सगट एक. एक रेश फरक नाही पडू शकला कोणाच्यामध्ये. लय एक होती, संख्या एक होती, रुद्र म्हणा सगळ्यांचा रुद्र एक. चला ऋग्वेदी वसा खाली, यजुर्वेदी कोण कोण उभे आहेत, हां यजुर्वेद का अमुक स्वर्ग हे असेल तो सुरू. चकित झाली होती माणसं की पंजाबचं संस्कृत वेगळं, बिहारचं संस्कृत वेगळं. संस्कृत नाही वेगळं, ती इतकी संस्कार केलेली संस्कृत भाषा आहे की त्याच्यावर आता तुम्ही काही करायचं नाही. भारताची एकात्मता आहे. हिमालयामधला बद्री असो बद्रीनाथ आणि दक्षिणेतला रामेश्वर असो, दोघांवरती अभिषेक होणार रुद्राचाच. उत्तर प्रदेशातला रुद्र वेगळा नाही, दक्षिणेतला रुद्र वेगळा नाही. भारत हा प्रचंड एकात्म देश आहे. तो प्रांतिक दृष्ट्या नव्हे, धर्मदृष्ट्याच जास्त एक आहे. विष्णू पुराणामध्ये थोड्या तपशिलाने या सर्व जीवसृष्टीची उत्तम व्यवस्था राहावी म्हणून मग मनुष्य सृष्टीसाठी काय काय केलं भगवंतानी याचंही पराशरांनी विस्तारपूर्वक वर्णन केलं आहे. तिने चार तऱ्हेची माणसं तयार केली, चार वर्ण निर्माण झाले. ब्रह्मचर्याश्रम सांगितलाय, गृहस्थाश्रम सांगितलाय. गृहस्थाश्रमामध्ये तर इतक्या सदाचाराचं विष्णू पुराणाने वर्णन केलंय की ते नुसतं तपशिलाने वाचलं तरी ह्यातलं निम्मं आपल्याला जमलेलं नाही, या पश्चात्तापानेच त्रास होऊन जाईल. पण काही का असो, पण यातलं बरंचसं आपल्याला जमलं कारण आपण चांगल्या आचरणाच्या संस्कारात होतो. सदाचारामध्ये किती साध्या गोष्टी सुद्धा पराशराने सांगितल्यात की गृहस्थ धर्म जर उत्तम पाळायचा असेल तर ज्यांच्याविषयी आदर बाळगायचा अशा वडीलधाऱ्यांकडे पाय करून बसू नये, किंवा आदरयुक्त वस्तूच्या उजवीकडून जाऊ नये. म्हणजे ती वस्तू डावीकडे नाही ठेवायची, आदर असलेली वस्तू उजवीकडे ठेवायची. म्हणून प्रदक्षिणा बघा आपली कशी आहे. दैवत आपल्या उजव्या हाताला असतं म्हणून भारत लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. आदराची वस्तू आपल्याला उजवीकडे ठेवायची आहे. अगदी साध्या साध्या प्रचंड तपशील आहे त्याच्यामध्ये. अतिथी पूजन कसं करावं, असं कसं करावं. विष्णू पुराणात आणखीन एक मोठा विषय आहे, अनेक नरकांचं वर्णन आहे. आता ते सगळंच कितपत खरं आहे हा जरी कपोलकल्पित विषय झाला तरीसुद्धा काही वेळेला काही अवस्थांमध्ये संस्कार करण्यासाठी तेही गरजेचं असतं. काय आहे, अमुक एक गोष्ट खोटी आहे असं समजून तुम्ही वाचून ठेवा, ती त्या त्या वेळेला मिली आठवतेच. गोष्टीचं फार मोठं सामर्थ्य आहे बरं ते,
3: वाटेल ती कथा सांगून बस। तुम्हाला सगळं माहिती आहे कुठे त्या पिंपळाच्या झाडाला मेलेला कोण तो भूत नाही तो मुंजाने कोणी मारायला येत नाही, पण तू झाडाखाली जाऊन बसा, तुम्हाला आठवतो का नाही बघा ते पण जास्त।
2: मनुष्याच्या अंतर्मनामध्ये जाऊन बसलेल्या गोष्टी कित्येक वेळेला खोट्या असल्या तरी पातकापासून त्या तुम्हाला परावृत्त करतात, ही घटना खरी होते। अर्थात त्यातल्या काही गोष्टी खऱ्याही असतात। एक जातक कथेमध्ये आलेली कथा आहे जी या कथेच्या आसपास आहे म्हणून कानावर घालतो, आपणही काही लोकांना सांगायला हरकत नाही ही कथा। धनलोभी माणसालाही सांगण्यासारखी कथा आहे। दोन मित्र असतात आणि ते व्यापारासाठी कुठेतरी परगावी जातात, व्यापार करतात, काही पैसा मिळतो। परत येताना एका मित्राच्या मनात मोह उत्पन्न होतो, तो म्हणतो घरी गेलं की पैशाचे दोन वाटे होतील, त्यापेक्षा याला जर मारून टाकला तर हा सगळा पैसा मला मिळेल। जहाजात न येत असल्यामुळे तो झोपेमध्ये आपल्या मित्राचे हातपाय बांधून त्याला फेकून देतो, मरून जातो तो। सगळा पैसा घेऊन हा घरी येतो आणि आपल्या मित्राच्या घरच्या लोकांना सांगतो काय करणार आहोत, तो कुठला व्यापार करतोय, आम्ही तिकडे जातानाच तो रस्त्यात मेला होता। इतका जवळचा मित्र सांगतो म्हटल्यावर कशाला विश्वास दाखवायचा, घरच्याही लोकांनी हो म्हटलं। भगवान के संसार में देर आहे अंधेर नाही, तुम्ही यांना फसवू शकलात, त्याचं काय कराल। हा श्रीमंत झाला, मोठा झाला, लग्न झालं, जे पहिलं पोर झालं ते डोक्याने बंदच, त्याच्यावर वाटेल तेवढा खर्च सुरू झाला। काय डॉक्टरवर घालवले असतील हात, स्पेशलिस्ट आणा तो आणा, 5 वर्ष उपचार चाललेत फरक नाही। 5 वर्षाने डॉक्टरने सांगितलं आता जाऊ दे सोडून दे, अशा काय बघताय त्याच्याकडे। ही डॉक्टरांच्या कथा या नावाच्या प्रकाशनातच मी गोष्ट वाचली आहे, तो अशा सोड। तो बाप त्याच्या उशाशी बसला, रडू लागला, कार्य असं करतोस म्हणून। तेव्हा ते 5 वर्षाचं पूर एकदम बोललं, इतक्या वर्षाने ओळखलास काय मला, जहाज अजून फेकून दिला होतास तो, मी माझे पैसे वसूल करायला आलो होतो, माझे 12,000 घेतले होतेस लुबाडून, त्याचे माझ्या उपचारावर 12 लाख घालवलेस, तुझ्या पोटी जन्माला येणारा आहेच, तो येईलच काही काळामध्ये, पण देव आधी हिशोब पूर्ण करून घेतो मग पुढचा येईल तुझा। माझा हिशोब पूर्ण झाला मी जातो, 12,000 12 लाखाला सगळं पैसे वसूल करून गेला पठ्ठ्या। एवढी कथा लहानपणी जर तेलगीला कळली असती कशाला पैशाचा घोटाळा केला असता मेलेने। पण हा खरंच असा पैसा पुढल्या जन्मी सुद्धा फेडावा लागतो। कथा सोडा, कित्येक लोक अजूनही इतक्या कटाक्षाने वागणारे आहेत बरं। आश्चर्य वाटलं मला, आपण काही वेळेला काही गोष्टी पुढे ढकलतो। साताऱ्याला आम्ही गेलो असताना तिथे मोडी विकणाऱ्या बायका याच्या, गॅस नव्हते पूर्वी, सरपणावरच त्या मोडी विकणारी बाई आली। आमच्या आईने मग विचारलं केवढं लागं मोडी माझ्या, मग तिने सांगितलं मग काय 4 रुपयाला सांगितली असेल, बाईस म्हणाली। मग ते पाणी दिलं, गोळ दिला, मोळी टाकली, तिला नाणी दिली। तिच्या घरी गेल्यावर बहुतेक तिला लक्षात आलं 1-1 रुपयाची 4 नाणी जाण्यापेक्षा 2-2 रुपयाची 4 नाणी गेली आहेत, 8 रुपये गेले। ती पुन्हा रस्ता चुकून आली इथे, ते 4 रुपये परत केले। ओ काकू मी 4 रुपये सांगितले होते, तुम्ही 8 दिले मला। आई सहज म्हटली, अगं उद्या दिले असतेस ना सकाळी, तेवढ्यासाठी आलीस कशाला परत। ती पटकन म्हणली, रात्री मेली असते म्हणजे। गोष्ट ऐकल्याचा काय परिणाम आहे बघा, रात्री मेली असते म्हणजे ते 4 परत द्यायसाठी अख्खा जन्म परत यायला लागला असतं, त्यापेक्षा ही फेरी परवडली। तिला कळलंय ते, तिला कळलं ते। मौज अशी आहे की त्याग, दान हे हळूहळू करण्यासाठी गृहस्थाश्रमामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर सर्व गोष्टी मिळवायच्या आणि इतरांसाठी खर्च करायचा ही त्यागाची पहिली पायरी. मग वानप्रस्थामध्ये गेल्यानंतर हळूहळू बऱ्याचशा गोष्टी कमी करायच्या या त्यागाची दुसरी पायरी, आणि संन्यास म्हणजे मग खऱ्या अर्थाने सर्वाचा संन्यास. आपल्या बुद्धीचा न्यास त्या सत्वस्तूमध्येच आता ठेवणं, असा हा भरत संन्यास मार्ग घेऊन आश्रमामध्ये तपश्चर्या करत होता. आपलं राज्य पूर्ण झालं होतं, आता वानप्रस्थ घेतला होता, संन्यास घेत होता. आणि असं ईश्वराचं भजन पूजन चालू असताना एक दिवस नदीच्या किनारी बसला असताना अचानक त्याने असं पाहिलं, एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली आहे. तिला तर मूल होणार आहे. ती पाणी प्यायला म्हणून हरिणी खाली वाकली खरी, एवढ्यात वाघाची गर्जना ऐकू आली. घाबरली बिचारी. त्या घाबरण्यामध्ये तिनं छलांग अशी उडी मारली. त्या उडी मारण्याच्या गोंधळात ती बाळंत झाली. ते लहानग पिल्लू पाण्यात पडलं आणि ती सुद्धा कुठल्या तरी खडकावर अचानक उडी मारल्यामुळे आदळली आणि गेली बिचारी. ते पाण्यामध्ये पडलेलं मूल या भरताने बाहेर काढलं. मग त्याचं पालन पोषण केलं, आपल्या आश्रमामध्ये त्याला वाढवलं. विष्णू पुराण सांगतंय असं की झाली गोष्ट ही चांगली केली, हे काय भरतानं वाईट नाही केली. आता इतक्या संन्यासपदापर्यंत तो पोचला होता, पण दुर्दैवाने आता त्या मृगाची काळजी याच्यामध्ये त्याची ममता गेली. काळजी घेऊ नये असा विषय नव्हता, पण त्यात तो अडकला. त्यामुळे ईश्वर चिंतनाचा बराचसा कालखंड आता हा काय करत असेल, हा फिरायला गेलाय, कुठं खाल्लं बिल्लं नसेल ना वाघाने. नाही, ही गृहस्थाश्रमामध्ये गरजेची गोष्ट आहे. आता तो संन्यासी आहेस, पण संन्यस्त अवस्थेमध्ये सुद्धा त्याची अशी विचित्र अवस्था झाली की त्या मृगामध्ये तो इतका अडकला, इतका अडकला की पुढला जन्म ह्याच्या पुढच्या साधनेचा मिळण्याऐवजी पराशर म्हणतात त्याला पुढचा जन्म मृगाचा झाला. मात्र मृगाच्या जन्मात आल्यावर त्याला स्मरण ते मात्र राहिलं तपश्चर्येमुळे. अरेच्छा, या गडबडीमुळे मला हा जन्म प्राप्त झाला, त्यातून ह्याच्यातून मला निराकरण केलं पाहिजे. मृगजन्मामध्ये सुद्धा त्यांनी तपःपूर्वक आचरण करून आपल्या त्या चुकीचं निराकरण केलं. मग मात्र पुढला जन्म एका विप्राच्या पोटी, म्हणजे जिथे आता पुढची तपश्चर्या करता येईल अशा ठिकाणी आला. आपल्याकडं क्रासवन कसे करतात देव ते ठरलेलं आहे. पुढची तपस्या करण्यासाठी सुचिनाम श्रीमत आमगे हे चांगल्या ठिकाणी तुम्हाला तिथे ते पाठवतात. पण तिथे जन्माला आल्यानंतर ते सामान्य एका विप्राचं घर होतो, त्याला सामान्य जीवन जगायची सवय. हा मुळात जन्माला आला होता तो पोचलेला, त्यामुळं त्याला कुठल्याच सामान्य गोष्टीत रस नाही. उपनयन केलं केलं केलं केलं नाही केलं त्याला काहीच फरक पडत नाही. ते गुरुजी शिकवतात हा काही बोलेच ना का, त्याच्या दृष्टीने हे फारच प्राथमिक आहे. हो, म्हणजे आता ज्याला सगळं भीमसेन जोशी इतकं ते गाण्याचं ज्ञान मिळालंय त्याला आता गुरुजी सांगतात, याला सा म्हणतात. म्हण बरं, म्हण सला काना. हां, सप्तसुरांमध्ये किती सूर असतात सांग, म्हणजे उत्तराधीत सांगायचं. सप्तसुरांमध्ये किती सूर असतात सांग, काहीच बोले ना तू. आणि म्हणून त्याची बहुतेक बुद्धीच जड असावी असा लोकांनी भ्रम केला, म्हणून त्याचं नाव जडभरत ठेवलं. हे बहुतेक बुद्धीचा जडच दिसतोय, त्याला पाठशाळेतनं सुद्धा काढून टाकला. भावांनी त्याला मोलकरणीचं कामासारखा लावला त्याला घरात. काय उरलं असेल शिळपाका अन्न ते त्याला खायला घालायचं, चल बाबा म्हणायचं, भांडी घा असेल पर ते तोही करायचा. त्याचं मुळात हृदय मन चित्त सगळं तिथे त्या चिंतनामध्ये असल्या कारणामुळे तो त्या सिद्धावस्थेला पोचलेला आहे. आपल्याला कल्पना आली असेल, खरंच एका विशिष्ट सिद्धावस्थेमध्ये असणारी माणसं अशीच विक्षिप्त राहतात. ती सामान्य नाही बोलत. तुम्ही अक्कलकोट स्वामींचं वाचा चरित्र आपल्याला कळेल कशी आहेत, गजानन महाराजांचं वाचा चरित्र साईनाथांचं वाचा. कोणी स्वामींच्याकडे समजा काय अक्कल स्वामी महाराजांकडे दर्शनासाठी म्हणून सुद्धा गेलं की स्वामी काय करू आता प्रत्येक वेळेला आशीर्वाद देते रट्टा मारे जीव पाठेत राप दिशी हे काय त्याचा अर्थ नंतर कळेल तुला. पण ती अवस्था ती पायरी ती योग्यता अशी आहे की आपल्या डोक्या पलीकडेच सगळं चालतं. अत्यंत दरिद्री असणारा एक मनुष्य गेला होता अक्कलकोट स्वामी स्मशानात बसले होते. ती साधना असते काही ठिकाणी स्मशानामध्ये ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन न झालेली हाडकंही पडली त्या अस्थी नेलेले नाहीत अशा भयानक ठिकाणी होते ते. शोधत आला तो मला काही मदत करा की आयुष्यात ते हडोग्यन हो बाहेर काय माणूस आहे मी काय सांगायला आलो मला काय सांगतोय हडूक हडूक घेऊन हो बा. स्वामीने सांगितलेलं उगाच नाकारायचं नाही तिथलं त्यातल्या त्यात बारका हडूक पकडलं त्याने कुठं मोठं घ्या घरी येऊन बायकोला काय दाखवू हड आणली स्मशानात ना माझी हड काढेल ती. बस ती तरी म्हणत होती या स्वामींची नादी वगैरे लागू नका म्हणून पण काय करणार घरी जाईपर्यंत सोन्याचा हाड हो ते काढलं डोळे विस्फरले आता आला धावत सगळी गोळा करायला आता काही नाही उपयोग आता ती हाडच आहेत. जो क्षण तो होता त्या क्षणापुरताच विचार होता तो. बऱ्याचशा वेळेला हे विक्षिप्तासारखेच असतात त्यांच्या समाधीचा भंग न पावता ते मुद्दामच असे वागतात की ते लोकांपासून दूर राहावेत किंवा लोक त्यांच्यापासून दूर राहावेत फार घरच्यासारखं लोकांनी ठेवू नये त्यांना ते तो विक्षिप्त असतात त्यामुळे ह्याला जडभरतासारखा ठेवला. मात्र ह्याची योग्यता काय होती एक मजेशीर कथा आहे. याचा काहीच उपयोग नाही म्हणून ह्याला एकदा कालीमातेला बळी देण्यासाठी आणला. आयोपनं विचारलं याचा काही उपयोग काही नाही हो घरात भांडी घासणारा माणूस आहे घेऊन जा म्हणले. तेव्हा त्या नगरीच्या राजाला या माणसाची योग्यता थोडी लक्षात आली. त्याला महालक्ष्मी समोर ठेवला खरा बळी देण्यासाठी तलवार उगारली गेली पण ती अशी काही फिरली की मारणारे कत्तल होऊन पडले तो शिल्लक. तो अपशकून समजून का होईना पण राजाने ते हुकूम मागे घेतला. असा अपघात कसा होऊ शकतो बळीला संपवण्यासाठी जे आपले नियुक्त केलेले आहेत त्यांनी तलवार हाती घेतल्यानंतर त्यांच्या मना तुटतात आणि हा शिल्लक राहतो काहीतरी गडबड आहे जाऊ दे बाबा ह्याच्या नका नादाला लागू ह्याला सोडून दिलंय. पण नंतर परत तो राजा विचार करतो असेल काहीतरी कृपा असेल ह्याला काही फारसं काही मोठं स्थान असेल असं नाही म्हणून एक दिवस त्याने आपल्या पालखीला एक भुई कमी पडत होता म्हणून ह्याला बोलवला. ये रे बाबा आणि तोही आला. अर्थात इतर भुयांसारखी याला काही सवय नव्हती याची गती थोडी कमी होती. या राजाचं नाव सौवीर राजा असं या ठिकाणी लिहिलंय. सौवीरचा राजा हा तो कपिल मुनींच्याकडे चालला होता काही अध्यात्म उपदेश ऐकण्यासाठी आणि पालखीतून जाताना सहज तो राजा असं खाली वाकून म्हणाला का रे तुला काय पालखी जड होते का तिघ चालतंय तसा तू काही लवकर लवकर चालत नाहीयेस. बहुतेक चार जणांनी उचलायची पालखी असावी आपल्याला पालखी दोघांनीच उचलायची माहिती आहे चार जणांनी उचलायची गोष्ट वेगळी पण तसं नाही हा म्हणजे उत्तरेकडच्या किंवा राजस्थानाच्या ती नववधू वधू जी नेतात ना त्या डोल्या बघितल्यात तरी त्याला दोन काठे असतात म्हणजे चौघांनी उचलायचीच असते डोली मोठी असते ती जी राजाची मोठी पालखी आहे तर चार सहा असे भोई असणं हे स्वाभाविक होतं. आणि त्याच्यानंतर तो खरा बोलू लागला कारण त्याला ते त्याला हवा तो प्रश्न मिळाला. पालखी तुझ्या खांद्याला जड होते का तर तू म्हणजे काय तुझा खांदा हा देहधर्माचा विषय येतो तो देह म्हणजे काय आणि तुम्ही मला जे जड होता विचारता ते तुमच्याही दृष्टीनं कसं जड आहे ह्याविषयी तो भोई बोलू लागला म्हटल्यावर राजानं पालखीतनं उडीच मारली. ओ हो हो हो
3: मी कशाला आश्रमात चाललोय, इथेच मला मिळणार हे ज्ञान. आणि मग पुढे जवळजवळ दोन सर्ग परमार्थ मार्गाचा या जडभरताने ह्या राजाला कसा उपदेश केला आणि त्याच्यामधली भेदबुद्धी कशी नष्ट केली याच्याबद्दलचा विचार आहे. ते दोघंही नंतर विष्णुपदाला प्राप्त झाले. पण हे सगळं चरित्र सांगत असताना पराशर एकच गोष्टीची पुन्हा आठवण देतात की हे सगळं झालं, भेदबुद्धीचा नाश झाला, राजाही मोक्षाला पावला, जडभरतही मोक्षाला पावला. पण हे सगळं आधीच झालं असतं रे, पण कशाने नडलं? ममता.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री विष्णू पुराण. निरूपणकार होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णू पुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तीसुधावरून ऐका रोज दुपारी 4:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं,

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती ज्ञान वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. संत स्तवन आपण पाहिलो, पहिला दशक चालू आहे, त्याच्यामध्ये आज आपण पुढचे समास घेणार आहोत. दशक पहिला आणि समास सहावा हा श्रोते स्तवन आहे. पहिला संपूर्ण दशक जो आहे तो स्तवनाचाच आहे, त्याच्यामध्ये सद्गुरूंचं स्तवन, संतांचं स्तवन आणि आता श्रोत्यांचं स्तवन आहे. समर्थ श्रोत्यांना खूपच मानतात असं दिसतं त्यांच्या शब्दांवर. ते श्रोत्यांना वंदन करतायत आणि श्रोते कसे आहेत असं म्हणताना समर्थ म्हणतात, ते भक्त आहेत, ज्ञानी आहेत, विरक्त आहेत, योगी आहेत, संत सज्जन मंडळी आहेत, सत्यवादी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीत श्रोत्यांचं वर्णन करताना नमनामध्ये अनेक वेळेला असं म्हटलेलं आहे की श्रोत्यांच्या जी माझ्यासमोर सद्गुरु आणि इतर संत सज्जन मंडळी बसलेली आहेत त्यांची कृपा आहे म्हणूनच मी हे बोलतो आहे, मी हे सांगतो आहे. त्यांची कृपा मला मिळावी म्हणून माझा हा प्रयत्न चाललेला आहे, नाही तर एरवी तरी मी मूर्ख. माझ्याजवळ काहीही तशी विद्वत्ता नाही, कोणतंही मोठं ज्ञान नाही, पण केवळ तुमच्या कृपेला पात्र व्हावं म्हणून मी हे निरूपण करतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात तसं इथं देखील समर्थ म्हणतायत की तुम्ही श्रोते हे ईश्वराचे अवतार आहात, जगदीश मूर्ती आहात, प्रत्यक्ष परमेश्वरच तुम्ही आहात. पण तुमच्यापुढे मी मात्र कसा आहे, मी वाक दुर्बळ आहे, माझ्याजवळ भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, चातुर्य नाही, काहीच माझ्याजवळ खरं म्हणजे नाही. मी बुद्धिहीन आहे, अल्पमती आहे, तरी देखील मी हे धाडस करतो आहे. त्याच्या संबंधी समर्थ म्हणतात एका ठिकाणी, व्याघ्र सिंह भयानक, ते भयानक आहे खरं, परंतु त्यांची पिल्ल जी असतात ती त्यांच्यापुढे निशंकपणे खेळत असतात, वावरत असतात. तसं तुम्ही खूप मोठे आहात, थोर आहात हे मला माहिती आहे, पण मी तुमचं लेकरू आहे आणि म्हणूनच मी हे सांगण्याचे धाडस करतो आहे. मी तुम्हा संतांचा अंकित आहे, मला हे निरूपण करायचं आहे, तेव्हा माझी चिंता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमची जर कृपा लाभली तरच हे काम होणार आहे. कारण तुम्ही सारे श्रोते हे विश्वाचे माय बाप आहात, तेव्हा तुम्हाला जे उचित वाटेल ते तुम्ही करा. अशा प्रकारे श्रोत्यांना त्यांनी मोठ्या आदराने त्यांचं स्तवन केलेलं आहे. नंतर दशक एक सातव्या समासामध्ये समर्थ कवीश्वरांचं स्तवन करतात. कवी कवीश्वर, पण कवी म्हणजे आपण ज्याला व्यवहारामध्ये सामान्य पातळीवर कवी म्हणतो तसे हे कवी नाही, तर ह्या ठिकाणी वाल्मिक व्यासाधिक जे थोर थोर कवी होऊन गेले त्यांना त्यांनी समोर धरलेलं आहे आणि त्यांचं स्तवन केलेलं आहे. आणि त्यांचं स्तवन करताना ते म्हणतायत, हे कवी कसे आहेत, शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत, शब्दरत्नाचे सागर आहेत, सरस्वतीचे निजस्थान आहेत, चातुर्याच्या मूर्ती आहेत, किंबहुना साक्षात बृहस्पती त्यांच्या रूपाने आहे. आणि हे कवी जे काही कवित्व करत आहेत त्यांच्यामुळे सर्व लोकांना विवेक प्राप्त होणार आहे. आता ह्यांनी जे वर्णन केलंय ते आणि सामान्य जे काही कवित्व होतं, जे काव्य होतं, ह्याच्यामध्ये किती फरक आहे हे बघण्याजोगं आहे. आणि असे जे कवी आहेत जगाला आधारभूत आहेत त्यांना माझा साष्टांग नमस्कार असो म्हणून समर्थाने त्या कवीश्वरांचं स्तवन केलेलं आहे आणि त्यांना वंदन केलेलं आहे. आठव्या समासामध्ये सभेचं स्तवन केलेलं आहे. या ठिकाणी असे एक सुंदर श्लोक आहे, नाहम वसामि वैकुंठे योगी नाम हृदये रवो मद भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. भगवंत म्हणतायत की मी कुठे वैकुंठात माझा वास आहे का म्हणाल तर तिथेही माझा वास नाही, योग्यांच्या हृदयात माझा वास आहे का म्हणाल तर तिथेही वास नाही. माझा वास कुठे आहे तर मद भक्ता यत्र गायन्ते, नुसतं कोणीतरी गायन करून भगवंत त्या ठिकाणी असत नाहीत, मद भक्ता ते माझे भक्त जर असतील आणि ते जर गुणगान करत असतील, स्तवन करत असतील, तर त्या ठिकाणी तत्र तिष्ठामी, मी नुसता येतो नव्हे तर तिथंच मी तिष्ठत असतो. आपण नेहमी तिष्ठत शब्द वापरतो की कितीतरी वेळ मी दारात तिष्ठत उभा होतो, म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला ज्याला भेटायचं आहे त्याच्या संबंधीची विलक्षण आतुरता आहे, प्रेम आहे. तसं आपल्या भक्तांची आपल्याला गाठ पडावी म्हणून भगवंत अशा ठिकाणी तिष्ठत उभे असतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे.
म्हणजे तर पण भर जो आहे तो मद भक्ता आहे ज्याबरोबर आहे ते भक्त पाहिजे म्हणजे एक तर भक्ती भगवत प्राप्तीसाठी चाललेली असली पाहिजे किंवा भक्त झालेलेच आहेत भगवत रूप झालेलेच आहेत आणि पुन्हा पुन्हा भगवंतांचं स्मरण व्हावं म्हणजे एक रूप झाल्यानंतर देखील पुन्हा द्वैतात येऊन भगवंतांचं स्तवन करावं त्यांचं गान करावं असं कुठल्याही भक्ताला वाटत असतं तशा तऱ्हेने असे माझे भक्त जिथं असतील तिथं मी आहे असं म्हटलेलं आहे स्वामी स्वरूपानंद पूर्ण बोध झाल्यानंतर देखील आवडीने भावे हरी नाम गावे असं मोठं आळवून म्हणत असत डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत असा जो भक्त असतो त्याच्या गायनामध्ये सूर ताल लय असेलच असं नाही आवाज असेल असंही नाही परंतु त्याच्या अंतःकरणात भक्ती दाटून आलेली असते आणि त्या भक्तीतून ते उद्गार बाहेर पडत असतात सर्व संतांचं वाङ्मय बघितलं त्यांचे अभंग जर बघितले तर ते अभंग असेच आतून स्फुरलेले त्या भक्तीतून सहज भक्तीचा उद्रेक ज्याला आपण म्हणू अशा तऱ्हेचे जे बाहेर पडलेले शब्द असतात आणि म्हणून संतांचं वाङ्मय हे अभंग असतं त्याला भंग नाही बोधातून आलेलं साधनेच्या मध्ये जो अनुभव आलाय त्यातून आलेलं अत्यंत कळवळ्यातून आलेलं साधनेच्या मध्ये जो अनुभव आलाय त्यातून आलेलं अत्यंत कळवळ्यातून आलेलं अशा तऱ्हेचं ते वाङ्मय असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे म्हणून इथं देखील भगवंत असं म्हणतायत की अशा भक्तांच्या ठिकाणी मी तिष्ठत उभा असतो त्यानंतरचा जो समास आहे तो परमार्थ स्तवनाचा समास आहे अतिशय महत्वाचा समास आहे म्हणून आपण तो जरा जास्त विस्तृत घेणार आहोत या समासात परमार्थाचं काय महत्व आहे हे मोठ्या सुंदर तऱ्हेनं समर्थाने सांगितलेलं नेमकेपणाने सांगितलंय हा जर समास नीटपणाने कळलाय तरी देखील परमार्थ सगळ्या समासात मी काय सांगणार आहे तर आता स्तवू हा परमार्थ या परमार्थाचं स्तवन आता करणार आहे हा परमार्थ म्हणजे काय आहे जो साधकांचा निज स्वार्थ संतांच्या वाङ्मयातला प्रत्येक शब्द महत्वाचा आपण थांबून विचार केला पाहिजे हा परमार्थ कसा आहे तर साधकांचा निज स्वार्थ आहे सामान्य माणसासाठी तो नाही ज्याला पर केला आहे शरण गेल्यासारखी पुष्कळ मंडळी दिसतात ती गेलेली असतातच असं नाही शरणागत असतातच असं नाही पण संतांना बरोबर कळतं की हा शरणागत आलेला आहे किंवा नाही आणि तसा जो शरणागत आलेला असेल तर ते त्याचा अंगीकार करतात त्या साधकाचं संसार बंधन तुटलेलं असतं संसार तुटलेला नसतो तो संसारातच असेल परंतु संसाराचं बंधन जे आपण मानतो जीवभावावर असताना तेही त्याचं तुटलेलं असतं म्हणून संसारात असूनच संसारापासून तो अलिप्त झालेला असतो काही साधक तर सोहम बोधावर देखील आलेले असतात तोच मी आहे हे देखील त्यांना अनुभवाला आलेलं असतं परंतु दृढते कारणे करी साधन असं म्हटलंय तो बोध दृढ होण्यासाठी कारण बोध होणं आणि तो दृढ होणं याच्यामध्येही बराच कालावधी जावा लागतो त्यामुळे तो बोध दृढ होण्यासाठी जी साधना करतात त्यांना खरं म्हणजे साधक असं म्हटलं जातं साधक हा शब्द नेहमी वापरला जातो परंतु जी समर्थानी साधकाची व्याख्या केली आहे त्या पातळीवर जर बघितलं तर सामान्य मंडळी बद्ध आणि मुमुक्षू या स्थितीतच असतात साधक म्हणण्याजोगं नसतं परंतु ते कळण्यासाठी म्हणून समर्थाने तो समास संपूर्ण लिहिलेला आहे तो आपण हळूहळू नंतर बघणार आहोत पण इथं समर्थाने स्पष्ट सांगितलंय हा साधकांचा निज स्वार्थ आहे निज स्वार्थ याचा अर्थ देखील स्वरूप स्थिती स्वरूप बोध आत्मस्थिती म्हणजे साधकाला आत्मस्थिती जी प्राप्त व्हायची असते ती या परमार्थानेच प्राप्त होते म्हणून असा हा परमार्थ त्याचं आपण स्तवन करणार आहोत आणि या परमार्थाविषयी समर्थ काय म्हणतात ते आपण पुढे पाहूया जय जय रघुवीर समर्थ ओम ईशावास्यमिदं सर्वं।

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत
1: समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रेठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, संगीतकार श्रीनिवास केसकर यांच्या संगीत रचनेतली ही पदरचना ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि स्वर नंदू भागवत यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्री स्वामी समर्थ। गिरनार पर्वतावर स्वामींनी सेवादासाला श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिलं आणि स्वामी एकदम अंतर्धान पावले। क्षणार्धात आंबेजोगाई इथे स्वामी प्रकट झाले। तिथे ते गुराख्याच्या वेशात गुराख्यांबरोबर लहान मुलासारखे बालभावनेने रममाण होऊन गेले। कुणालाच कळलं नाही की आपल्यात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ वावरत आहेत। त्या गुराख्यांमध्ये एक 5 वर्षांची अतिशय सुंदर मोहक मुलगी वावरत होती। खरं तर ती योगभ्रष्ट होती। स्वामींना गुराख्यांबरोबर वावरताना तिने पाहिलं आणि त्या तेजस्वी पुरुषाविषयी तिच्या मनात विलक्षण भाव निर्माण झाला। ती समर्थांना कथा सांगायची, घरची भाकरी मोठ्या प्रेमाने आणून द्यायची। तिच्या मनात स्वामींविषयी अतिशय पवित्र आणि निरागस भाव होते, म्हणून स्वामी समर्थ तिच्या हातची भाकरी मोठ्या प्रेमाने खायचे। स्वामींच्या नित्य सहवासामुळे तिच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव दाटून आला। तिचे डोळे आता स्वामी कृपेने लकाकू लागले होते। तिचं मन स्वामीमय झालं होतं। स्वामींना ह्याची कल्पना होती। स्वामींना रोज घरची भाकरी जणू नैवेद्य म्हणून ती अर्पण करायची आणि स्वामी त्या लहान गोंडस मुलीच्या हातचा भाकरीचा प्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने स्वीकार करायचे। अशा या स्वामी भक्त मुलीच्या आई वडिलांच्या मनात एक विलक्षण कल्पना चमकून गेली। गावात एक अत्यंत श्रीमंत परंतु निपुत्रिक सावकार राहत होता। मूल नाही ह्याचं दुःख त्याला होतं। त्या सावकाराला आपण आपली मुलगी मुलाचा सुंदर वेश चढवून द्यायची। मुलगी लहान असल्यामुळे ती ह्या वयात मुलगा म्हणूनच वेश पालटल्यावर शोभून दिसेल। आपण हिला सावकाराला दिली तर निदान तिचं उत्तरायुष्य चांगलं जाईल आणि सावकाराने आपल्यावर ह्या निमित्ताने आर्थिक कृपा केली तर आपली गरिबी कदाचित संपुष्टात येईल। त्याप्रमाणे त्या मुलीचं सुंदर वेषांतर करून त्यांनी आपली मुलगी सावकाराला अर्पण केली। सावकाराला खूप आनंद झाला आणि त्यानंतर ती मुलगी सावकाराकडे मुलासारखी वाढू लागली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचे हजारो भक्त होते, परंतु सर्वात लहान भक्त म्हणजे ही 5 वर्षांची मुलगी होती। खरं तर तिला परमेश्वराची भक्ती म्हणजे काय हे कळण्याचं सुद्धा तिचं वय नव्हतं। ती योगभ्रष्ट होती। केवळ काही काळ ती ह्या पृथ्वीवर आली होती। स्वामींच्या कृपेनेच तिला सन्मार्ग सापडणार होता। स्वामींना मोठ्या प्रेमाने भाकरी खाऊ घालणारी ही 5 वर्षांची चिमुरडी पोर आणि पंढरपुरातल्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीला घास भरवणारा 5 वर्षांचा छोटा नामदेव ही एकाच भक्तीची लक्षणं होती। परमेश्वर

ईश्वराला प्रत्यक्ष घास भरवणारे हे दोन छोटे भक्त श्रेष्ठ दर्जाचे उपासक होते। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचं स्मरण कुठल्याही वयात करता येतं हा दिव्य संदेश आपण घ्यायचा आणि प्रत्येक क्षण उपासनेतच घालवायचा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

होऊ शकतो. एक म्हणजे गुरंढोरं शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरं म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसं होईल. त्यापैकी पहिलं कारण थोडं स्थूल आहे, पण दुसरं थोडं सूक्ष्म आहे. शेतात गुरंढोरं शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजतं आणि त्यांना हाकलताही येतं. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावं लागेल. शेताला कुंपण घालून ढोरं आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो, आणि राख, शेण, औषधं वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावं लागतं, म्हणजेच एकसारखं शेतावर लक्ष ठेवावं लागतं. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणं जरूर आहे. शेताचं रक्षण व्हावं म्हणून जसं कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खत पाणी मिळालं तर कुंपणच शेत खाऊन टाकतं. तसं न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावं. शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईने पाहावं लागतं, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावं. अशा सावधगिरीने वागलं तर पीक हातात येईपर्यंतचं काम झालं. पण पीक हातात आलं आता काय काळजीचं कारण असं म्हणून भागणार नाही. पीक हातात आलं तरी त्याची झोडणी झाली पाहिजे, पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढलं पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढलं पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागलं पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आलं अशा भ्रमाने वागलं तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणं फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावं. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे आणि आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे. सावधानता ठेवून नाम घ्यावं, नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचतं. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूयात समर्थ रामदास स्वामींची भक्तिरचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत भागवत पुराण. कथाकार आहेत परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नास्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रवज्जितकैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृत्यवरुध्यते त्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात्रवभृतसंयुतं पिबत भागवतं रसमालयं बुहुरहो रसिका भुवि भावुकाः नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयशौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत तैकदातुमुनयः प्रातुर्हुतहुताग्नयः सत्कृतं सुतमासीनं पप्रच्छुरिदमादरात्।
1: आपल्या परंपरेने दोन आदर्श दिलेत, मग सर्वोत्कृष्ट राज्याचा आदर्श रामराज्य आणि सर्वोत्कृष्ट परिवाराचा आदर्श म्हणजे गोकुळ। आपल्या घराचं गोकुळ करायचं आहे का हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या। गोकुळ करायचं म्हणजे काय? एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचं। नुसतं भगवंताचं चरित्र ऐकू नका। भगवंताच्या चरित्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, ज्या गोष्टी दिसल्यात, त्यासुद्धा आचरण्याचा प्रयत्न करा। आमच्या घराचं गोकुळ आम्हाला बनवता येईल का आणि ते बनवण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करा। भगवंतावरती संकटे येत होती, मामा रोज रोज खेळणी पाठवत होते, म्हणून सगळ्या गोप बालकांना वाटलं की आपल्या कान्हासाठी हे स्थान काही सुरक्षित नाही, त्याच्यामुळे आपण हे स्थान बदलूयात। सगळ्या गावांनी विचार केला। मी का म्हणतोय, कारण एका कृष्णावरती आपत्ती आली, सगळ्या गोकुळवासियांना वाटली ती माझ्यावरती आपत्ती। सगळ्या गोकुळवासियांनी गोकुळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि वृंदावनाजवळ एक नूतन गाव त्यांनी वसवलं, त्याचं नाव नंदगाव। ते वृंदावनाचाच एक भाग होता। वनम वृंदावनं नाम पशव्यम नवकाननम गोपगोपी गवाम सेव्यम पुण्याद्री तृणवीरुधम। आता भगवान मोठे झाले आणि भगवंतांनी नंदबाबांकडे हट्ट केला की आता आम्ही वनांमध्ये जाणार आणि वनामध्ये जाऊन गायींची जी काही बछडे आहेत त्यांना आम्ही चरवणार। नंदबाबा आणि यशोदेला वाटत होतं की अजून कान्हा लहाने, पण कान्हांचा हट्ट होता। कान्हांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना जमा केलं आणि सगळ्यांच्या आईवडिलांना सांगितलं। दुसऱ्या दिवशीपासून कान्हा सुंदर पद्धतीनं सस्तात, छान पितांबर आहे, गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे, डोक्यावर मोरपंख आहे, हातामध्ये बासुरी आहे आणि बासुरी वाजवत वाजवत भगवान निघतात। अरे भगवंताची बासुरी इतकी मधुर वाजते की नुसत्या भगवंताच्या बासरीच्या वादनाच्या श्रवणाने वाहत्या नदीचं पाणी शांत होऊन जातं, हवासुद्धा व्हायची थांबते, सगळी झाडं स्तब्ध होतात। अरे अचपळ असलेले वानरसुद्धा मुरलीचा आवाज ऐकला की एका झाडावरती समाधी लागल्यासारखे एकदम शांत होत। सगळे हरिण, सगळे श्वापद, अरे मोठमोठे राजन, हिंस्र सिंहादिकांसारखे श्वापदसुद्धा भगवंताच्या मुरलीचं वादन ऐकून एकदम स्तब्ध होऊन जातात। सगळ्या गाई, सगळी वासरं भगवंताच्या मुरलीभोवती पिंगा घालतात। फार सुंदर वर्णन शुकाचार्य करतात। राजन, या सगळ्यांमध्ये सगळ्यात उत्तम जो

आहा, रोज सकाळी भगवान ज्यावेळेस जातात त्यावेळेस प्रत्येक गोपीला वाटतं की अरे आपला कान्हा हाच वनामध्ये जाणार. अरे भगवान वनामध्ये तर जातात पण अख्खा दिवस राजन त्या गोपीचं चित्त थाऱ्यावरती नसतं. प्रत्येक गोपी कान्हाला आठवते, कान्हाचं हास्य आठवते. ज्या गोपी गोरस घेऊन मथुरेला जातात राजन, अरे मथुरेला ते गोरस विकण्यासाठी जातात. गोरस विकता विकता त्या मोठमोठ्याने आवाज देतात, अरे कोणी तूप घ्या, कोणी लोणी घ्या, कोणी दही घ्या, कोणी दूध घ्या. ते असं म्हणता म्हणता एकदम त्यांना कान्हाची आठवण येते आणि त्या म्हणायला लागतात, अरे कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी श्याम घ्या. सगळ्या गोपींना भगवंताचं वेड लागतं. सकाळी जात असताना कान्हाला ते बघतात, डोळे साठवून बघतात. राजन त्या गोपींना सगळ्यात जास्त राग येतो तो आपल्या पापण्यांचा येतो. पापण्या लवलतात. त्या ब्रह्मदेवाला म्हणतात, मेल्या त्या ब्रह्मदेवानी कशाला या पापण्या बनवल्या. त्या गोपींना त्या पापण्या लवत असताना जो निमिष सुद्धा भगवंताचं दर्शन हुकतं ना, त्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं. अगदी डोळ्याच्या नजरेच्या आड जायपर्यंत गोपी भगवंताला बघतात. नजरेच्या आड गेल्या छतावरती जातात, छतावरून भगवंताला बघतात. सगळ्या गोपींना भगवंतानी भेट लावलं. वनामध्ये भगवंताचं एकच काम असे, सगळ्या गाई वासरांना चरवणं आणि सगळ्या मित्रमंडळींच्या सोबत वनभोजन करणं. भगवान सगळ्यांना म्हणतात, सगळ्यांनी शिजोरी आणलीत ना, भगवान सगळ्यांची शिजोरी एकत्रित करतात. एकत्रित शिजोरी करून सगळ्यात पहिल्यांदा भगवान तिथले जे काही प्राणी असतात ना त्यांच्यासाठी ती शिजोरी थोडी थोडी त्यांना खाण्यासाठी म्हणून टाकतात. नंतर भगवान सगळ्यांना गोल बसवतात आणि बसवल्यानंतर भगवान सगळ्यात मध्ये असतात. शुकाचार्य वर्णन करतात, राजन आ भगवान आपल्या हातावरती त्या शिदोरीतला एक एक घास घेतात आणि एक एक घास आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या एकेका एकेका सवंगड्याला भरवतात. राजन भगवान नुसते सवंगड्याला घास भरवत नाहीत बरं, सगळे सवंगडेसुद्धा भगवंताला एक एक घास भरवतात. काय सुंदर ते दृश्य आहे. अरे भगवंताचं ते दृश्य बघून स्वर्गातल्या सगळ्या देवांना असं वाटतं, अरे भगवंताचा हा प्रसाद मला सुद्धा मिळावा. कसं मिळणार? भगवंत म्हणतात, आपण जे शिजोरी खातो आहोत ना त्याचा एक कण सुद्धा खाली पडता कामा नये. सगळेजण काळजीपूर्वक ते खातात. देवांना वाटतं की हरकत नाही, आता आपल्याला खायला मिळत नाही पण यमुनेमध्ये येऊन हे हात तर धुतीलच ना. यांनी हात धुतल्यानंतर याच्या हाताचं जे उच्चिष्ट आहे ते उच्चिष्ट तरी आम्हाला खायला मिळेल. म्हणून हे सगळे देवाधिक माशाचं रूप धारण करतात. पुन्हा भगवान सांगतात, अरे जेवण झालंत ना तुमचं, मथुरे यमुनेमध्ये जाऊन हात नाही धुवायचा, आपल्या अंगाला हात पुसायचा. भगवंताचा प्रसाद हा भगवंतांना अनाधिकारी लोकांना द्यायचा नाहीये. अरे काला काला जो असतो ना हा भगवंताचा सर्वोच्च प्रसाद असतो. भगवंतांनी सांगितलं आपल्या अंगाला हात पुसून घ्या. अरे जसं जसं भगवान सांगतात, जसा जसा कान्हा सांगतो तसे सगळे मित्र करतात. वृंदावनामध्ये असताना सुद्धा मामाजी भगवंतासाठी वेगवेगळे खेळणी पाठवतात. सगळ्यात पहिल्यांदा बकासुराला पाठवलं, भगवंतांनी चोच फाडून त्याला संपविलं. अघासुराला पाठवलं, त्याचं मस्तक भेदन केलं. धेनुकासुराला पाठवलं, भगवंतांनी त्याच्या शेपटीला धरून घराघरा फिरून त्याला आपटून त्याला मारलं. आता हे अघासूर बकासूर वगैरे हे सगळे जे आहेत ना, या सगळ्या काय आहेत
या सगळ्या आपल्या एक एक वृत्ती आहेत. आता ते काय आहेत उद्या रासलीलेच्या प्रसंगी आपण बघू. पण या प्रत्येक असुराला मारल्या जातं. भगवंताची दशमस्कंदातली प्रत्येक लीला ही दर्शनशास्त्रावरती बेतलेली. प्रत्येक लीलेच्या पाठीमागे काही ना काहीतरी शास्त्र आहे, एक विचार आहे. सगळ्या लोकां भगवान आपल्या जवळ घेऊन त्यांच्याशी खेळतात. एक दिवस काय झालं, भगवान आणि त्याचे मित्र चेंडूफळीचा खेळ खेळत होते. चेंडूफळी माहीत आहे ना तुम्हाला? माहीत आहे का? क्रिकेट, क्रिकेट. भगवान चेंडूबळी खेळत होते आणि चेंडू एक भगवंतानी अशा पद्धतीनं लगावला की तो जाऊन पडला यमुनेच्या डोहामध्ये. तेवढ्यात पेंड्या आणि विशाला, अरे कृष्णा काय केलंस तू, अरे तिथं नव्हतं ना मारायचा चेंडू. विशालनी म्हटलं, अरे कृष्णा आता ते बॉल आपला गेला बघ, तो चेंडू आपला गेला. भगवंतानी म्हटलं, का रे बाबा, अरे अनुत की यमुनेत तर पडलेला आहे. त्या विशालनी सांगितलं, अरे कान्हा तुला माहीत नाही का, त्या डोहामध्ये एक काळा कभिन्न नाग राहतो. भगवंतानी म्हटलं, नाग राहतो? तिने म्हटलं, हो हो. तेवढ्या कनसुकानी म्हटलं, माझ्या आईनी सांगितलं तुम्ही वनामध्ये जातात चुकून सुद्धा यमुनेच्या त्या डोहाजवळ जायचं नाही, आपला चेंडू गेला, जाऊ दे जाऊ दे. भगवंतानी म्हटलं, जरा बघूयात तर खरं. पेंद्याने म्हटलं, काना पागल आहेस का, अरे नाग असतो तिथे. भगवंतानी म्हटलं, अरे हे नाग वगैरे बघण्यात न मला फार कुतूहल आहे, चला आपण जाऊ. सगळेजण कानाला ओढतात. भगवान म्हटलं, अरे जाऊ दे रे, कुठं असतो तो, त्या डोहात न हरकत नाही. भगवान कदंब वृक्षावरती चढतात आणि कदंब वृक्षावरती चढून भगवंतांनी उडी त्या डोहामध्ये घेतली. आतमध्ये गेल्यानंतर भगवंताला कालिया नावाचा तो नाग दिसतो. फार सुंदर वर्णन इथं केलेलं आहे. त्या कालियाने विचारलं, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येणारा तू कोण? भगवंतांनी सांगितलं, हे तुला कोणी सांगितलं तुझं कार्यक्षेत्र आहे? हा, तुझ्या नावावरती कोणी सातबारा करून दिला आहे काय? अरे आमच्या गोपांची जागा आहे, यमुना मैया आमची आहे. शेवटी कालियाचं आणि भगवंताचं युद्ध जुंपतं. कालियांना थकवून थकवून भगवंतांनी शेवटी त्या कालियाच्या फणावरती भगवान चढतात आणि एक सुंदर असं नृत्य कालियाच्या फणावरती चालतं. नृत्य कन्हैया लाल की जय. भगवंताचं ते सुंदर नृत्य बघून सगळे गोप बालक हरखून जातात. तो पावे तू सगळ्या गोप गोपी भगवंताच्या काळजीनं तिथे येऊन राहतात. कालियाचा उद्धार केला जातो भगवंताकरवी. भगवान बाहेर येतात. यशोदेनी म्हटलं, काय रे काना, हा इतके दिवसात मला हे माहीत नव्हतं तुला इतकं चांगलं नाश्ता पण येतं. भगवंतांनी सांगितलं, आई अगं अशा भरपूर कला माझ्यामध्ये आहेत, हळूहळू तुला दिसतील बरं. सगळे गोप भगवंताच्या या संकटातून मुक्तता झाल्यामुळे आनंद व्यक्त करतात. भगवंताच्या या लीला चालूच होत्या. पण तेवढ्यात काय झालं, ब्रह्मदेवाला भगवंताचा राग यायला लागला. काही माणसं असतात, दुसऱ्यांचं सुख दुसऱ्यांची प्रगती बघितली की त्यांना ईर्ष्या होते. ब्रह्मदेवाला वाटले, या गोपांसारखी मूर्ख कोणी, अरे एवढीच्या पुराच्या नादी लागतात है. ब्रह्मदेवानी म्हटले, याची एकदा खोड मुडूयात. म्हणून ब्रह्मदेवानी काय केलं, कृष्ण थोडासा दूर असताना सगळे गाई वासरं ते सगळे त्याचे मित्र या सगळ्यांना संमोहित केलं आणि एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं. आणि तेवढ्यात काय झालं, एकदम एक अर्जंट कॉल आला ब्रह्मदेवांना. आता तो कॉल रिसीव करण्यासाठी ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये जाऊन आले. आता तेवढ्या वेळामध्ये एक वर्ष उलटून गेलं. तो कॉल रिसीव करून ब्रह्मदेव खाली आले आणि बघतो तर काय, अरे ज्यांना आपण समूहित केलं होतं ते सगळेच्या सगळे तिथं दिसत आहेत. ब्रह्मदेव डोकं खाजवायला लागले. ब्रह्मदेवाने म्हटलं, हे कसं काय झालं, आपण ज्यांना समूहित करून जिथं ठेवलं तिथं ब्रह्मदेव गेले, बघतो तर काय कितीही आहेत. म्हणजे एक पेंद्या इथं पण आहे, एक पेंद्या तिथं पण आहे,
एक विशाल इथं बने, एक विशाल तिथं बने, एक गाय इथं बने, एक दुसरी गाय तिथं बने. ब्रह्मदेवाला समजे ना की काय झालं. ध्यान लावून पाहिलं, बघतो तर काय, अरे तिथं असलेला प्रत्येक पेंद्या हा कृष्ण होता, प्रत्येक गाय हा कृष्ण होता, नवे नवे गायीच्या गळ्यातला कंठासुद्धा कृष्ण होता. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केली. अरे ज्याच्या कर्वी आपला जन्म झाला आपण त्यालाच हलकं मानायला सुरुवात केली होती. ब्रह्मदेव शरण आले. भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मदेवा याच्यात तुमची काही चूक नाही. अहो या सगळ्या गायी ना, या सगळ्या गोपींना, या सगळ्यांना असं वाटत होतं की मी एकदा तरी त्यांच्या घरामध्ये त्यांची सेवा घ्यावी म्हणून ही सगळी लीला मी केली बरं, आणि तुम्हाला माझ्या लीलेमध्ये जरा सहभागी करून घेतलं. ब्रह्मदेवानी फार सुंदर स्तुती केली. भगवंताच्या ह्या लीला चालूच होत्या. प्रत्येकाचा उद्धार करत करत भगवान आपल्या लीला करतायत. फार सुंदर कथा इथं सांगली. एक दिवस काय झालं, भगवान वनामध्ये चरत होते आणि खूप खेळणं झालं, आणि त्या खेळण्यामध्ये सगळी शिदोरी संपून गेली. आणि ती शिदोरी संपल्यानंतर सगळ्या मित्रांना भूक लागली. सगळे मित्र भगवंताकडे आले आणि म्हटले, कान्हा अरे आज खूप भूक लागली रे, अरे सगळी शिदोरी आपली संपली. भगवंतांनी सांगितलं, अरे फळं येत ना, फळं खाणं. सगळ्यांनी म्हटलं, अरे फळं तर आपण रोजच खातो राव, आज काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होती. भगवंतांनी म्हटलं, म्हणजे काय. सगळ्यांनी म्हटलं, अरे तुला काय अशक्य आहे कान्हा, काहीतरी व्यवस्था कर बरं आमची, आम्हाला भूक लागली. भगवंतांनी म्हटलं, आता वनामध्ये तुमची व्यवस्था कुठं करू. तेवढ्यात भगवंतांनी सांगितलं, आत्ताच येता येता मी एक गोष्ट बघितली, अरे आपल्या इथून थोडं जवळच काही ब्राह्मणांचा यज्ञ चालू आहे. हां ब्राह्मणांचा यज्ञ म्हणजे काय, तिथं जरा खाण्याची पिण्याची पण असेल. कारण जिथं ब्राह्मणांचा यज्ञ असतो तिथं बाकी कुठली व्यवस्था असो अथवा नसो याची व्यवस्था एक नंबर असते. भगवंतांनी सांगितलं, जिथं ब्राह्मणांचा यज्ञ चालू आहे तिथं याची व्यवस्था छान असेल, एक काम करा तिथं जा आणि त्यांना सांगा की कानाला भूक लागलेली आहे आणि थोडंसं काहीतरी खाण्यासाठी पाठवा. पेंड्या आणि त्याच्यासोबत दोन तीन मित्र गेले, ते यज्ञाच्या तिथं जाऊन उभे राहिले. एक ब्राह्मण बाहेर आला, त्यांनी बघितलं, काय रे पुराणो कशासाठी आलात. पेंड्याने म्हटलं, काही नाही कानाला की नाही थोडी भूक लागलेली आहे आणि आम्हा सगळ्यांना पण भूक लागली. तर कानाने सांगितलं, तुमच्याकडे काहीतरी मिळेल तर कृपा झाली तर थोडं काही आम्हाला द्याल का. त्यांनी सांगितलं, कानाला भूक लागली आहे. बर बर बर बर थांबा थांबा थांबा थांबा मी आत्ता जाऊन येतो, असं त्यांनी म्हटलं आणि तो गेला, तो वापस आलाच नाही. बराच वेळ वाट पाहिली. दुसरा एक व्यक्ती आला ब्राह्मण, त्यालासुद्धा तेच कारण सांगितलं. अरे तो पण गेला तोही आला नाही. तिसरा आला तो पण गेला तोही आला नाही. पेंद्या संतापला, हे काय ब्राह्मण असेच असतात, काही देत नाहीत आपल्याला असं म्हणून ताड ताड पावलं टाकत अगदी संतापून पेंद्या आला. आता पेंद्या भगवंताच्या समोर आल्याच्यानंतर भगवंतांनी म्हटलं, काय आलात ना खाऊन, छान झाली ना तृप्ती, आणलंत का माझ्यासाठी काही. अरे आधीच पोटामध्ये भुकेनं आगडोंब उसळला होता आणि हा हसून विचारतोय. पेंद्या चिडला. पेंद्याने म्हटलं, कसले ब्राह्मण आहेत ते, हां अरे द्यायचं नव्हतं तर सरळ सांगायचं, नाही द्यायचं म्हणून इतका वेळ थांबून घेतलं, काही दिलं तर काहीच नाही. आणि कृष्णा तुझी चुकी आहे, कशाला पाठवलंस आम्हाला तिथे. आता भगवान आपल्या मित्रांचं सगळं ऐकून घेतात. प्रेम आहे ना ते, प्रेमामध्ये मित्राच्या लाता पण खाऊन खाल्ल्या जातात. भगवंतांनी म्हटलं, अरे माझं चुकलंच रे जरा, मी तुम्हाला त्यांच्याकडे पाठवायला नाही पाहिजे. अरे या ब्राह्मणांचं की नाही सगळं लक्ष त्या कर्मकांडामध्ये असतं आणि या कर्मकांडाच्या पायी हे सगळं आपलं हे सोडून देतात. अरे माझं चुकलं, मी तुम्हाला त्यांच्याऐवजी त्यांच्या बायकांकडे पाठवायला पाहिजे होतं. पुन्हा एकदा जा आणि त्याच्या आता बायकांकडे जा आणि त्यांना म्हणा कानाला भूक लागलेली. पेंद्याने म्हटलं, आता जर मिळालं नाही ना काना तर बघ तू आहेस आणि मी आहेस. भगवंतांनी म्हटलं, अरे जा रे बाबा मिळेल तुला, तुला ते पण मिळेल. पुन्हा पेंद्या आणि त्याचे मित्र गेले. आता ते यज्ञपंडपाच्या मागे गेले
तिथं सगळा स्वयंपाक चालू होता. तिथं जाऊन उभे राहिले, एक महिला बाहेर आली. तिने विचारलं, काय रे मुलांनो, काय हवं आहे तुम्हाला? तिने सांगितलं, काही नाही, कानाने पाठवलं होतं कानाला आणि आम्हाला भूक लागली, थोडं काही मिळेल का? अरे ती ब्राह्मण पत्नी एवढी हरकली, ती म्हटलं, कानाला भूक लागली, थांबा थांबा थोडा वेळ थांबा. एकदम आतमध्ये गेली आणि आतमध्ये गेल्यानंतर तिने सांगितलं, अगं सखींनो ऐका ऐका, अगं कानाचा निरोप आला आहे, त्याला भूक लागलेली आहे, आपला स्वयंपाक तर झालेला आहे, आपण घेऊन जाऊयात का? तिने सांगितलं, कानाला भूक लागली, चला लवकर आटपा बरं. तेवढ्यात एकीने म्हटलं, जा काय जा, नैवेद्याची वेळ झाली, आणि जर का जेवण योग्यच्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आपल्याला बोल लावतील. एकीनं म्हटलं, काय तू तुझ्या नवऱ्याचं सारखं गुणगान गात राहतीस ग, हं, हे आपले नवरोबा आहेत ना, हे सगळे रोज रोज आपल्यावरती काही ना काहीतरी कारण काढून रागवतच असतात, आज पुन्हा एक त्यांचा ओरडा आपण खाऊ, हरकत नाही, तू चल. झटापटा झटापटा यांनी आपलं सगळे वस्त्र बदलली, छान पद्धतीनं परडीमध्ये सगळी व्यवस्था केली, व्यवस्थित सगळ्या गोष्टीची बांधाबांध केली आणि म्हटलं, चला. सगळ्या यज्ञपत्नी निघाल्या, भगवंताच्या जवळ आल्या, भगवंतानी सुद्धा स्वागत केलं, या या या, स्वागतम हो महाभाग, भगवंतांनी त्यांना महाभाग म्हटलं. अरे भाग्यवतींनो या या या. भगवंतांनी विचारलं, कशात काय आलात? त्यांनी सांगितलं, तुला भूक लागली ना बाबा, तूच तर निरोप पाठवला होतास ना. आता या भगवंताशी बोलतायत आणि पेंद्यापासून सगळ्यांचं लक्ष त्यांच्या हातामध्ये असलेल्या टोकरींकडे आहे. विशाल पेंद्याला म्हणतोय, अरे ती घेना घेना. हळूच पेंद्याने एक टोकरी उचलली, दुसऱ्याने दुसरी टोकरी उचलली. भगवंताचंही लक्ष होतं, ब्राह्मण पत्नींचंही लक्ष होतं. या दोघं बोलतायत, या सगळ्यांनी सगळ्या टोकरीतलं सगळं अन्न संपवलं आणि मस्त तृप्तीची ढेकर दिली. वा वा वा वा, काय जेवण होतं राव, आ हा हा हा हा. भगवंतांनी विचारलं, जेवण झालं का? पेंद्या म्हटलं, झालं. भगवंतांनी म्हटलं, माझ्यासाठी काही ठेवलं का? पेंद्याने म्हटलं, अरे चा, तुझ्यासाठी ठेवायचंच राहून गेलं. ब्राह्मण पत्नींनासुद्धा वाटलं, तेव्हा तुम्ही तर आमचा प्रसाद घेतला नाही, भगवंतांनी सांगितलं, माझ्या मित्रांनी खाल्लं ना, चिंता करू नका, माझ्यापर्यंत पोहोचलं. आता तुम्ही जा, तुमचे सगळे नवरे वाट बघत असतील. सगळ्या यज्ञपत्नींनी सांगितलं, देवा यत्न आमच्या हातात होतं, आता जाणं आमच्या हातात नाही, आणि गेलो ना तर आमचे यजमान आम्हाला इतकं बोल लावतील, इतके रागे भरतील. भगवंतांनी सांगितलं, चिंता करू नका, तुम्ही फक्त जा, तुम्हाला ते रागे भरणार नाही, उलट ते पश्चाताप करतायत आत्ता. आणि खरंच तसं झालं. इकडं या सगळ्या ब्राह्मणांची बैठक बसली. सगळ्या ब्राह्मणांनी म्हटलं, अरे कान्हाने आपल्यासाठी निरोप पाठवला होता, पण मेला आपण या कर्मकांडामध्ये इतके गुंतलो की कान्हाचा तो निरोप आपण अभेरला. केवढं मोठं पातक आपण केलं. एकाने म्हटलं, काही पातक झालेलं नाही. अरे आपल्या हातनं जरी एखादा दोष झाला असला तरी आपल्याला पुण्यवान पत्नी मिळाल्यात. अरे आपल्या सगळ्या पत्नींनी टोकरीमध्ये भरून भरून अन्न नेलं आणि सगळ्यांना तिथे खाऊ घातलं. एकाने म्हटलं, आपल्या पत्नीने पुण्य केलं ना तर त्या बळावरती आपण तरून जाऊ. एकाने म्हटलं, कसं तरून जाऊ? त्यांनी सांगितलं, आपलं शास्त्र काय सांगतं, जर पतीनं एखादं पुण्य केलं तर त्यातला अर्धा भाग अनायास त्याच्या पत्नीला मिळतो, बरोबर की नाही? आता आपल्या पत्नींनी पुण्य केलं, आता त्यांनी पुण्य केल्यामुळे अर्धा भाग आपोआप आपल्याला मिळेल आणि त्या पुण्याच्या बळावरती आपलासुद्धा उद्धार होऊन जाईल. सगळे हायसे झाले. भगवंतांनी यज्ञपत्नींवरतीसुद्धा कृपा केली, ब्राह्मण पत्नीवरती कृपा करून भगवान त्यांच्या लीला करतायत. एक दिवस भगवंताचं हे रूप बघून गोकुळातल्या सगळ्या ज्या कुमारिका होत्या

और चनम व्रतम। इथे सांगितलंय नंदव्रज कुमारिका, 5000 वर्षापूर्वीच्या कुमारिका आहेत बरं का, आजच्यासारख्या 40 वर्षाच्या कुमारिका नाही आहेत त्या। त्यावेळेस जास्तीत जास्त कुमारिका, शास्त्रांनी कुमारिकेचं वय हे वय फक्त 10 वर्षापर्यंत धरलेलं आहे, त्यानंतर ती कुमारिका राहत नाही। या सगळ्या कुमारिकांना असं वाटलं की अरे कान्हा किती गोड आहे, हा कान्हाच आपल्याला पती म्हणून लाभला तर, अरे हो पण हा कान्हा आपल्याला पती म्हणून लाभावा याच्यासाठी काय करावं। एकीने सांगितलं अगं त्याच्यासाठी तप करावं लागतं। आता या लहान लहान कुमारिका आहेत बरं का, याच्यासाठी तुम्ही फार त्याचा विचार करू नका। या लहान कुमारिका आहेत म्हणजे ज्यांची अवस्था 7 ते 9 वर्षाची आहे। हिने सांगितलं मी ऐकलं होतं माझ्या आईकडनं की अशा पद्धतीचं जर चांगला पती प्राप्त करायचा असेल ना तर त्यासाठी व्रत करावं लागतं, वैकल्य करावे लागते। एकीने सांगितलं हो मला ना एक व्रत माहीत आहे, हेमंत मासामध्ये आपण यमुनेच्या पाण्यामध्ये दिवस्त्र उभं राहून जगदंबा मातेचा जप करावा। आणि जगदंबा मातेला विनंती करावी की आई आम्हाला पती म्हणून आमचा कान्हा दे। या सगळ्या मुलींनी अशा पद्धतीचं व्रत करायला आरंभ केला। भगवंताच्या कानावरती बातमी पोहोचली। भगवंतांनी सांगितलं अच्छा असं आहे काय, एक दिवस ह्या ते व्रत करत असताना भगवान तिथं पोहोचले आणि या सगळ्यांची कपडी घेऊन झाडावरती लपून बसले। आता यांचं व्रत पूर्ण झालं की हे बाहेर आल्या आणि बाहेर आल्याच्या नंतर बघतो तर काय आपली कपडीच नाही। एकदम भगवान हसले आणि भगवंताचं जसं हसणं ऐकू आलं तसं ह्या पुन्हा यमुनेच्या पात्रामध्ये जाऊन उभ्या राहिल्या आणि सगळ्या भगवंताला विनवणी करतायत। अरे कृष्णा, अरे कान्हा, आमचे वस्त्र देणार आहे, भगवंतांनी सांगितलं वस्त्र पाहिजेत, या पहिले बाहेर या। आता सगळ्या कुमारिकांना लज्जा वाटते, अंगावरती एकही कपडा नाही, विवस्त्र कसं जायचं। ते म्हटले अरे कृष्णा, अरे कृपा करा आमच्यावरती, देऊन टाक ना आमचे कपडे आम्हाला, भगवंतांनी सांगितलं कपडे पाहिजेत पहिले बाहेर या। शेवटी भगवान काही मानेच ना, शेवटी तशाच अवस्थेमध्ये या कुमारिकांना बाहेर राहावं लागलं। भगवंतांनी कपडे दिले आणि भगवंतांनी विचारलं काय करत होता तू, हां हे व्रत करताय, हे व्रत होतं कुठल्या शास्त्रात सांगितलं हे व्रत। अरे आपल्या मनाने एखादी गोष्ट केली आणि त्याला व्रताचं नाव देऊन टाकलं म्हणजे ते व्रत होत नसतं। शास्त्रामध्ये जे सांगितलेले आहेत ती व्रत असतात। तुम्ही तुमच्या मनाने हे सगळं केलं याच्यातनं तुम्ही काय केलं, तुम्ही शास्त्राचा सुद्धा अपमान केलात, देवतांचा सुद्धा अपमान केलात आणि विवस्त्र उभे राहून तुम्ही वरुण देवतेचा म्हणजे नदीचा सुद्धा अपमान केलात। अरे देवतांचा अपमान करून तुमची व्रत होत असतात का, असं करता कामा नाही। इथे भगवंतांनी काय केलं हे लक्षात आलं। भगवंतांनी एक अयोग्य रूढी पडण्या अगोदरच तिचं खंडन करून टाकलं। रूढी कशा निर्माण होतात, ज्याला शास्त्रांचा काही आधार नसतो पण कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आमच्या देशामध्ये ती रूढी पडून जाते, त्याला शास्त्राचा काही आधार नसतो। आणि अशा रूढींमध्ये आपण फसूच आपला हिंदू समाज इतका कमकुवत होत गेला आणि यवनांच्या आणि सगळ्या परकीयांच्या आक्रमकांना बळी पडला। काही रूढी आमच्या शास्त्रामध्ये अजिबात सांगितलेल्या नसतात, लोकांच्या बुद्धीत न येणारं काहीतरी एक नवीन क्लुप्त्या, त्याला रूढीचं नाव देऊन आणि हा शास्त्र आहे असं सांगून आमच्या देशामध्ये पसरून जातं। कुठलाही बाबा उठतो काही सांगून जातं। आजकाल नुसते बाबाच उठत नाही, आजकाल बाया पण उठायला लागल्यात। पहिले आपल्याकडे शब्द होता बुवाबाजी, आता बाईबाजीसुद्धा हा शब्द करावा लागतो। आमच्या देशातल्या बऱ्याच बायका अशा आहेत ज्या व्यासपीठावरती बसून अशा पद्धतीच्या गोष्टी करतात, 4 दिवसात कुंडलिनी जागृत, 6 दिवसात समाधी।
आमच्या देशामध्ये श्रद्धा काय आहे, अंधश्रद्धा काय आहे याचा विवेक जर आम्हाला जागृत करायचा असेल तर भगवान रामांचं चरित्र बघावं, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र बघावं, महाभारताचं अवलोकन करावं. धर्म काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. कुठली रूढी आहे, कुठला धर्म आहे, कुठलं शास्त्र आहे याचा विवेक समाजाला सातत्याने ठेवावा लागतो. भगवंताचं नुसतं संकीर्तन त्याचं नावच ऐकू नका यासुद्धा

भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं, एक ना एक दिवस मी तुमची इच्छा पूर्ण करणार। भगवान आता 7 वर्षाचे झालेत आणि एक दिवस संपूर्ण गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये त्यांना लगबग दिसली। भगवंतांनी नंदांना विचारलं, बाबा हो ही सगळी लगबग कशाची आहे, एवढं काय चालू आहे? नंदांनी सांगितलं, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः ते विवर्षन्ति भूतानां प्रीणनं जीवनं पयः। अरे कान्हा, अरे आपण सगळे गोप बालक, अरे आपलं सगळं जे चालतं ते गायींवरती, आणि त्या गायींना जो चारा मिळतो तो चारा मिळण्यासाठी म्हणून पाऊस पडावा लागतो आणि तो पाऊस पाडण्याचं काम इंद्रदेव करतात, आणि म्हणून आपल्या दरवर्षी आपल्याकडे इंद्रदेवाची आपण पूजा करतो। भगवंतांनी ऐकलं, भगवंताला इंद्राचा अहंकार मोडायचा होता। इंद्राय मन्युजनयन पितरं प्राह केशवः, मन्यु म्हणजे इंद्राचा अहंकार मोडायचा होता। भगवंतांनी ही जी लीला केली याचं बारकाईने एकदा श्रवण करा बरं। भगवंतांनी नंदांना म्हटलं, बाबा अहो ज्यांनी पुण्यकर्म केलं, ज्यांनी शास्त्राचं पालन केलं त्याला फळ देणं हे इंद्राचं काम आहे, त्याची पूजा बंद करा असं माझं म्हणणं नाही आहे, पण इंद्राचीच फक्त पूजा का व्हावी? अहो बाबा, आपण इंद्राच्याही अगोदर आपल्यावरती ज्या लोकांचे उपकार आहेत त्या लोकांचं आपण पूजन का नाही करावं? नंदांनी म्हटलं, काना तुला नेमकं म्हणायचं काय? भगवंतांनी ती किती छान विचार दिला। भगवंतांनी सांगितलं, बाबा आपण त्या आभाळ्यातल्या देवाची पूजा करतो, अहो पण आपल्या समोर जे प्रत्यक्ष आपले देवता आहेत त्यांची पूजा आपण का करत नाही? नंदांनी म्हटलं, म्हणजे? कृष्णांनी सांगितलं, बाबा आपल्याकडे प्रत्यक्ष देवता कोण आहेत? आपले माता पिता हे प्रत्यक्ष देवता आहेत। अहो ज्या गोमातेवरनं आपलं संपूर्ण आयुष्य चालतं ती गोमाता प्रत्यक्ष देवता आहे। बाबा ज्यांच्या वेदमंत्राने संपूर्ण संस्कृती तरल्या जाते ते ब्राह्मण, वेदपाठी ब्राह्मण प्रत्यक्ष देवता आहेत। बाबा त्या आभाळ्यातल्या बापाला कोणी पाहिलं? हा आमच्या परंपरेने सुद्धा हेच सांगितलंय, ही बाकी काहीही करा, तुम्ही कुठलीही पूजा करा, पण त्या पूजेच्या अगोदर घरामध्ये असलेल्या आपल्या वृद्ध माता पित्यांना जर तुम्ही नमस्कार करत नसाल तर ती पूजा फळत नाही। अरे माता पिता नाहीत, त्यांच्या फोटोला नमस्कार करा, फोटोला नमस्कार करून। म्हणून आमच्याकडे गणपती पूजनानंतर देवपूजन डायरेक्ट नाही आहे, त्याच्या अगो नंतर नांदी श्राद्ध आहे, आपल्या सगळ्या पितरांचं पूजन आहे। प्रत्यक्ष देवता, अरे ज्ञानेश्वर महाराज काय सुंदर सांगतात, सकळ तीर्थांची ये धुरे जे एका माता पितरे, सगळे तीर्थ कुठे असतात? एका मात्या पित्यांच्या चरणापाशी असतात। गणपतीची आम्हाला ती कथा ठाऊक आहे ना, पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितलं होतं, आपल्या आईवडिलांची गणपतींनी प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणा झाल्याचं घोषित करून टाकलं, शास्त्र संमत आहे ते। आपले आईवडील हे आपले प्रत्यक्ष देवता आहेत, गोमाता ही भूमीवरची प्रत्यक्ष देवता आहे, वेदपाठी ब्राह्मण हे भूमीवरचे प्रत्यक्ष देवता आहेत। मी वेदपाठी ब्राह्मणांना म्हणतोय बरं का, जे संपूर्ण तपाचरणासकट वेदाध्ययन करून संपूर्ण आचार विचार शुद्ध ठेवून फक्त आणि फक्त वेदाध्ययन करतात आणि शिकवतात, कारण त्या वेदपाठी ब्राह्मणांच्या त्या संपूर्ण अध्ययनानं संस्कृती तरते। हे बघा, संस्कृती हे गाणं बाणं करणारे, नाच गाणे करणारे यांच्यामुळे टिकत नसते, संस्कृतीला एक बेस लागतो आणि तो बेस विचारांचा लागतो, तो बेस संस्कारांचा लागतो, आणि ते संस्कार आमच्या परंपरेमध्ये या वेदपाठी विप्रांच्या माध्यमातनं, गायीच्या माध्यमातनं होत असतात। भगवंतांनी इथे फक्त गोवर्धनाची पूजा सांगितलेली नाहीये, भगवंतांनी सांगितलं, बाबा हे सगळे प्रत्यक्ष देवता आहेत, अहो यांची पूजा करणं आवश्यक आहे। भगवंताचे वाक्य तुम्हाला सांगतो, तस्मात् गवां ब्राह्मणाना मद्रेश्चारभ्यतां मखः स इंद्रिया।

साध्यता मखा तस्मात गवाम ब्राह्मणाना। अरे गोवर्धनाची पूजा भगवंतानी नंतर सांगितली, सगळ्यात पहिल्यांदा का मात्या पित्यांचं पूजन, गायींचं पूजन, वेदपाठी विप्रांचं पूजन, आणि त्यानंतर सांगितलं ते गोवर्धनाचं पूजन। भगवंतानी काय सुंदर इथे विचार दिला, भगवंतानी केलं काय, मात्या पित्यांच्या पूजनाने परिवाराचा संरक्षणाचा संदेश दिला, गायीच्या पूजनातनं पशुधनाच्या संरक्षणाचा संदेश दिला, वेदपाठी विप्रांच्या पूजनातनं संस्कृती संरक्षणाचा संदेश दिला, आणि गोवर्धनाच्या पूजेतनं पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला। आमच्या देशामध्ये पर्यावरणाचा जितका सुंदर आणि सखोल विचार केला आहे ना, तेवढं जगामध्ये कोणीही केलेला नाही। महाभारतामध्ये अशा विचारावरती अध्याय ना अध्याय आहेत। महाभारतकार सांगतात, जर तुम्हाला एक झाड तोडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 10 झाडं लावावी लागतील, तर तुम्हाला ते एक झाड तोडण्याचा अधिकार आहे। याच्या पुढे जाऊन सुद्धा महाभारतकार काय म्हणतात माहिती आहे, एक वृक्ष दशपुत्रो समाना, जे एक वृक्षाला वाढवणं याचा अर्थ 10 मुलांना वाढवणं इतकं आहे। जेवढं पुण्य आपल्याला 10 मुलांना वाढवताना मिळेल, तेवढं एका वृक्षाच्या संगोपनातनं आणि वाढवण्यातनं आपल्याला मिळेल। हा विचार फक्त भारतीय संस्कृती करू शकते, लक्षात घ्या। आम्ही हा पर्यावरणाचा विचार सोडला म्हणून आज आमच्यावरती हे संकट आहे। अरे आमच्या देशामध्ये विष्णूईसारखे बरेच समाज असे आहेत की ज्यांनी फक्त वृक्षाच्या संरक्षणासाठी म्हणून स्वतःला कापून घेतलं। राजस्थानमध्ये प्राण्यांवरती झाडांवरती अगदी मरणांतक प्रेम करणारा हा समाज आहे। आम्ही हा विचार, हे बघा, भगवान श्रीकृष्णाची फक्त मुरली नका आठवू, त्यांची माखनचोरी नका आठवू, भगवंतानी जे सांगितलं त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा। काय सांगितलं भगवंतानी? बरं, इथं सांगून भगवान थांबलेत का? पुढे भगवंतानी काय सांगितलं? बाबा, या सगळ्यांची आपण पूजा करू, आणि बाबा मोठा दान धर्म करू, आणि बाबा या सगळ्यांना सोबत घेऊन आपण मोठा पर्वतप्राय अन्नकूट करू। आणि बाबा, खरं सांगू का, अन्नकूट केल्याच्या नंतर भगवंताचे शब्द मी तुम्हाला सांगतो, या अन्नकूटाचा प्रसाद हा आपल्या समाजातल्या चांडाळाच्या पोरापर्यंत आपण पोहोचवू बाबा, त्याच्यानंतरच हा अन्नकूट सफल होईल। चांडाळाच्या पोरापर्यंत मला वाचून दाखवतो, अन्नेभ्याश्च चांडाल पतितेभ्यो यथार्हतः यवसं च गवान् दत्त्वा गिरये दीयतां बलिः। चांडाळाच्या पोरापर्यंत हा प्रसाद अन्नकूटाचा जाऊन पोहोचावा। केवढा मोठा विचार भगवंतांनी दिला याच्यात विचार करा। अरे आमच्या देशामध्ये मध्ययुगीन काळामध्ये हे अस्पृश्यतेचं ते भूत आमच्या मानगुटीवर बसलं, त्याच्यातनं आमच्या देशाचा किती मोठा ऱ्हास झाला हे इतिहास वाचल्यानंतर आम्हाला कळलं। जर खरोखर आम्ही श्रीकृष्णाचे उपासक असू तर आम्हाला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे। या सगळ्यामार्फत भगवंतांनी जेवढे काही उपदेश दिले, सगळा समाज एकत्रित संघटित करण्यासाठी म्हणून भगवताचा हा अन्नकूट आहे। नाही तर आजकाल काय होतं, 4 लोकांकडनं वर्गणी गोळा केल्या जाते, मोठा अन्नकूट होतो, तेवढ्याच लोकांना बोलवल्या जातं आणि तेवढ्याच खातं। भगवंतालाही अपेक्षित नाही आहे। अन्नकूटाचा हा प्रसाद चांडाळाच्या पुरापर्यंत नेण्याच्या बाबतीमध्ये भगवंतांनी जे समरसतेचा उपदेश केला, त्या समरसतेची आज आमच्या देशाला सगळ्यात जास्त आवश्यकता आहे। ही समरसता आमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत नाही तोपर्यंत आमचा देश हा एकसंध होणार नाही। अरे आमच्या देशाला तोडण्यासाठी बऱ्याच गोष्टी कार्यरत आहेतच की, पण त्या सगळ्यावरती भगवंताचा हा उपदेश आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जर बांधवला तर आमचा देश हा एकसंध राहील, संपूर्ण समाज एकसंध राहील, आणि आम्ही ते स्वप्न बघू शकू, एकसंध राहून एक दिलानी या देशाचा विकास करता करता संपूर्ण देशामध्ये हा भारत देश ज्या दिवशी संपूर्ण देशाचा विश्वगुरु म्हणून प्रतिष्ठापित होईल, तो विश्वगुरु जर आम्हाला प्रतिष्ठापित करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आमच्यामध्ये जी काही भेद आहेत ती सगळी भेद निरस्त करावी लागेल, आणि ते सगळी भेद निरस्त करण्यासाठी म्हणून काय करावं लागेल,
पुन्हा एकदा भगवंताचा तो अन्नकूट नुसता पदार्थाच्या रूपामध्ये नाही तर अन्नकूटाचा तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये धारण करून सुद्धा अन्नकूटासारखं विशाल मन आमचं बनवावं लागेल आणि या भारतमातेच्या सगळ्या सुपुत्रांना आपलं मानावं लागेल. ज्या दिवशी आपण हे करू त्या दिवशी भगवंताची ही अन्नकूटाची लीला सार्थक होईल आणि भारतमाता हे विश्वगुरूच्या पदावरती जाऊन आरूढ होईल. हे स्वप्न आपण बघूयात आणि भगवंताची ही लीला अंतरंगामध्ये साठवूयात आणि भगवंताला आणि गोवर्धनाला इथून नमस्कार करूयात. गिरिराज धरण भगवान की जय. अथमंगलारार्तिक्यं करूयात. आनंदकंद भगवंताच्या दिव्य कथेमध्ये तल्लीन महात्मा शुकाचार्य वर्णन करतात, राजन गोवर्धनाच्या पूजेच्या निमित्ताने भगवंतांनी सगळ्या गोकुळवासियांना काय करायचं याचा अख्खा रोडमॅपच दिला. काल आपण बघितलं भगवंतांनी चार गोष्टी सांगितल्या. बाबा सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजा करावी ती गायींची करावी. गाय वाचली तर धर्म वाचेल. वेद ज्यांनी आपल्या कंठामध्ये धारण केलाय एक लक्षात ठेवा बरं, वेदाचं अध्ययन फार फार कठीण असतं. मध्यंतरात एक बातमी वाचली होती, युरोपमध्ये एकानी अख्खं बायबल अगदी पाठ म्हणून दाखवलं, त्याची नोंद गिनीज बुकामध्ये झाली. मला त्या दिवशी इतकं हसू आलं, आपले एक बायबल पाठ केल्याचा तर इतका त्यांचा गवगवा करतात. इथे आमचे सगळे वारकरी विद्यार्थी ज्ञानेश्वरी पाठ करतात, गाथा पाठ करतात. एक ऋग्वेदाचा घनपाठी फक्त संहिता ग्रंथाचे 10,000 मंत्र पाठ करतो आणि तो ज्यावेळेस घनपाठी होतो त्यावेळेस संहितेतला एक मंत्र हा घनपाठापर्यंत पोचेपर्यंत 13 पट मोठा होतो. 10,000 × 13 करा किती, 1,30,000. 1,30,000 मंत्र तो स्वतःच्या मस्तिष्कामध्ये ठेवतो आणि तो त्याच्या मस्तिष्कामध्ये ते मंत्र ठेवतो आणि त्यामार्फत जो त्याचा तप करतो किंवा स्वाध्याय करतो किंवा निरंतर त्याची आवृत्ती करतो तो नुसतं पाठ ठेवण्यासाठी नसतं, त्या आवृत्तीतनं वेदाची जी स्पंद निर्माण होतात त्या स्पंदांमुळे या वातावरणावरती फार मोठा प्रभाव पडत असतो. जगामध्ये 2 ध्वनी फार पवित्र मानल्या गेल्यात, एक म्हणजे गायीचं हंबरणं आणि दुसरा म्हणजे वेदाचा ध्वनी. कारण या दोन्ही ध्वनींना जे मंतव्य आहे, जी सात्विकता आहे, ची जगामध्ये अन्यत्र कुठल्याही ध्वनीला नाही. तुम्हाला गंमत सांगू, ज्या ठिकाणी गाय ही श्वासोश्वास करते किंबहुना ज्या ठिकाणी गायीचं वास्तव्य असतं तिकडचं संपूर्ण वातावरण हे पूर्णतः शुद्ध झालेलं असतं. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याच महाराष्ट्रामधल्या जवळपास 300 गोशाळींचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्या 300 गोशाळेंमध्ये काम करणाऱ्या एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊ शकलेली नाही, एकाही व्यक्तीला नाही. भारतीय गाय ही जगात सगळ्यात पवित्र अशी गाय आहे, तिचा महिमा सांगावा तितका कमी आहे. कधी जर संधी मिळाली तर इच्छा तरी मनात ठेवून आहे की एक प्रकारची ज्या पद्धतीने भागवताची कथा असते तशी एखादी गोकथासुद्धा करावी. कारण इतकं भरलं आहे आमच्या गायीमध्ये, इतकी पवित्र आहे ती, लोकांना माहीत नाही गायीचं आज महत्त्व काय. भारतामधनं देशी गायींची संख्या हळूहळू कमी होतीये, लक्षात घ्या. आणि देशी गायीची संख्या भारतामधनं कमी होणं याचाच अर्थ, अरे सोन्यासारखी माती राव आपली, या सगळ्या विदेशी षडयंत्राच्या मार्फत त्या मातीचा सगळा सत्यानाश
करण्याचं आजकाल जी काही कामं चालू आहेत ना, मातीचं जर पुनरुज्जीवन करायचं असेल तर फक्त आणि फक्त भारतीय गायींच्याच मार्फत ते होऊ शकतं, अन्य दुसऱ्या कुठल्याही मार्फत ते होऊ शकणार नाही. कारण शरीराला आवश्यक असलेली जी काही पोषक तत्वं आहेत ती फक्त निसर्गामध्ये दोनच घटकांमध्ये असतात, एक म्हणजे शेतातल्या मातीमध्ये असतं आणि दुसरं म्हणजे गायींच्या दुधामध्ये आणि तिच्या संपूर्ण गोरसामध्ये असतं. मूर्खासारखे जे लोक विचारतात गाईला आई म्हटलं तर मग काय बैलाला बाप म्हणावा का, अशा माणसाच्या एक तर नादी लागण्यात काही अर्थ नसतो. अरे ते पशु आहे हे एका पशुला सुद्धा कळतं, पण तिच्यामध्ये मातृत्वाची भावना आपल्याला बघण्यासाठी आपली बुद्धी तितकी विवेकी लागते. कारण आमच्या आईच्या दुधानंतर आमचं संपूर्ण पोषण हे गाईच्या दुधावरती होतं. मला गंमत माहिती आहे का, आजकाल ते ज्यांना आया नसतात किंवा ज्यांच्या आईंना दूध तितकं पुरेसं येत नाही अशा लोकांसाठी म्हणून एक मिल्क त्याची बँक असते, मिल्क बँक, ब्रेस्ट मिल्क म्हणतात त्याला. तुम्हाला गंमत सांगू, विदेशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे बँक्स आहेत, पण एखाद्याला जर मिळालं नाही तर विदेशामध्ये सुद्धा भारतीय गायींच्या दुधाला स्टोअर करून ठेवण्याची सुद्धा आजकाल पद्धती सुरू झाल्यात. जगाला कळतं भारतीय गायीचा महिमा काय आहे, आम्हाला कळत नाही भारतीय गायीचा महिमा काय. जे गुणधर्म गायीच्या दुधामध्ये ते म्हशीच्या आणि त्या जर्सीच्या तर नाहीच नाही. कधी बघितलं आहे का तुम्ही, म्हशीचं लेकरू ज्यावेळेस जन्माला येतं ते दिवस दिवस उठतच नाही तिथून, गायीचं लेकरू जन्माला आल्याबरोबर ते टुलूक उडव मारतं आणि हजार जरी असतील गायी तरी शेवटी आपल्या आईलाच जाऊन ते भेटतं. तर आपल्या पोराने आपल्याला ओळखावा असं वाटत असेल तर कृपा करून गाईचं दूध पाजा. आपल्या पोराला म्हशीच्या लेकरासारखं करायचं आहे का गाईच्या लेकरासारखं करायचं आहे याचा सगळा विवेक आपण धारण करा. पण सांगण्याचा मुद्दा असा, गाईवरती कितीतरी बोलता येतं माहिती का. धन्य, मला अजूनही आठवतं राजस्थानमध्ये पथमेड्यामध्ये एका गोशाळेमध्ये मी 1.5 लाख गाई पाहिलेल्या आहेत, 1.5 लाख गाई नुसत्या एका गोशाळेमध्ये. पथमेड्याची ती गोशाळा आहे. या देशातले पूज्य संत दत्त शरणानंदजी महाराजांनी ती, अरे त्या तिथे गेलेला माणसं तिथं उपचारासाठी येतात. उपचार काय असतो तिथे, काही विशेष नाही. तुम्हाला सलाईन लावल्या जात नाही, तुम्हाला गोळ्या खाऊ घातल्या जात नाही, तुम्हाला काही याच्यामध्ये ते म्हणतात तुम्ही बाकी काही करू नका. गाईचे गोठे आहेत ना, त्या गोठ्यांमध्ये जाऊन तुम्ही आठवडाभर राहा, गाईच्या फक्त संगतीत राहा, गाईसोबत खेळा, गाईसोबत तिचा सोबत संपूर्ण व्यवहार करा तुमच्या दिवसभराचा. एवढ्या व्यवहाराने तिथं लोक बरे होताना दिसतात. गाय वाचली तर धर्म वाचेल, वेदपाठी विप्र वाचला तर धर्म वाचेल. धर्माला एक बेस लागतो, तो बेस हा जितका पक्का असेल, जितका सुदृढ असेल, तितका तो धर्म दीर्घकाळ टिकतो. आमच्या देशातल्या सगळ्या ऋषींनी या वेदांपासनं, अरे आपण माऊलींना माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर माऊलींना, पण माऊलींनी माऊली श्रुतींना म्हटले, म्हणजे वेदांनामध्ये, जे अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. वेदांना ज्ञानेश्वर माऊलींनी माऊली म्हटले. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या. का सांगावं असं वाटलं, कारण या वेदांमधनंच आमच्या देशातलं संपूर्ण ज्ञानभंडार हे विकसित झालेलं आहे. लक्षात ठेवा, 1100 वेदशाखांपैकी आज फक्त 11 वेदशाखा शिल्लक आहेत. एवढा मोठा ऱ्हास जो वेदाचा झाला तो भारताला परवडणारा नाही. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठाननी काय केलं, मागच्या 32 वर्षांपासून महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान फक्त आणि फक्त या एका वेदाच्या संरक्षणाचं काम करतं. वेदपाठी विप्रांचं पूजन सांगितलं, तिसरं पूजन सांगितलं ते गोवर्धनाचं.
आणि चौथं पूजन त्यांनी जे सांगितलं की गोवर्धनाचा जो प्रसाद आहे बाबा तो प्रसाद चांडाळाच्या पोरापर्यंत नेऊन सोडा, चांडाळाचं पोरसुद्धा त्या प्रसादापासून वंचित राहता कामा नये. याच्यातनं देवतांनी संपूर्ण समाजाची समरसता साधली, एक संपूर्ण रोडमॅप दिला. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ज्याला महान कामं करायची गेलं किंवा ज्याला समाजामध्ये परिवर्तन करायचं आहे त्याला काहीतरी नवीन विचार द्यावा लागतो आणि जे काम करायचं ते रचनात्मक काम करावं लागतं. भगवंतांनी गोवर्धन पूजेची रचना केली, भगवंतांनी गोवर्धन पूजेचा विचार दिला. समाजाची एखादी श्रद्धा उद्ध्वस्त करणं हे एक वेळ सोपं असतं, पण समाजामध्ये एखादी रचनात्मक काम करणं आणि ते पिढ्यानपिढ्या चालू ठेवणं हे फार मुश्किल असतं. महापुरुषांचं लक्षण काय असतं? महापुरुषांचं लक्षणच हे असतं की स्वतःच्या ज्ञानाच्या आणि प्रज्ञेमधनं ते अशा पद्धतीच्या गोष्टी समाजाला देतात की ज्या योगे समाज हा एक प्रकारे स्थिरही राहतो आणि सातत्याने वर्धिष्णू पण राहतो.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भागवत पुराण. कथाकार होते परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, अक्षय्य तृतीयेपासून सुरू झालेल्या श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेला ज्यांनी स्मरणार्थ प्रायोजकत्व दिले आहे त्यांची नावं अशी: श्री मोहन गावडे, धारवाड, कर्नाटक, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री शांताराम गोपाळ गावडे यांच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेसाठी देणगी प्रायोजकत्व दिले आहे. श्री एकनाथ बाबू जोशी, वेताळ बांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी आणि आपल्या आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ भागवत कथेची संपूर्ण मालिका प्रायोजित केली आहे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णू पुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तीसुधावरून ऐका रोज दुपारी 4 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय वंदी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय बंदी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, कृप्र खाडीलकर यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
0: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. संत स्तवन आपण पाहिलो, पहिला दशक चालू आहे, त्याच्यामध्ये आज आपण पुढचे समास घेणार आहोत. दशक पहिला आणि समास सहावा हा श्रोते स्तवन आहे. पहिला संपूर्ण दशक जो आहे तो स्तवनाचाच आहे, त्याच्यामध्ये सद्गुरूंचं स्तवन, संतांचं स्तवन आणि आता श्रोत्यांचं स्तवन आहे. समर्थ श्रोत्यांना खूपच मानतात असं दिसतं त्यांच्या शब्दांवर. ते श्रोत्यांना वंदन करतायत आणि श्रोते कसे आहेत असं म्हणताना समर्थ म्हणतात, ते भक्त आहेत, ज्ञानी आहेत, विरक्त आहेत, योगी आहेत, संत सज्जन मंडळी आहेत, सत्यवादी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी श्रोत्यांचं वर्णन करताना नमनामध्ये अनेक वेळेला असं म्हटलेलं आहे की श्रोत्यांच्या जी माझ्यासमोर सद्गुरु आणि इतर संत सज्जन मंडळी बसलेली आहेत त्यांची कृपा आहे म्हणूनच मी हे बोलतो आहे, मी हे सांगतो आहे. त्यांची कृपा मला मिळावी म्हणून माझा हा प्रयत्न चाललेला आहे, नाही तर एरवी तरी मी मूर्ख. माझ्याजवळ काहीही तशी विद्वत्ता नाही, कोणतंही मोठं ज्ञान नाही, पण केवळ तुमच्या कृपेला पात्र व्हावं म्हणून मी हे निरूपण करतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात तसं इथं देखील समर्थ म्हणतायत की तुम्ही श्रोते हे ईश्वराचे अवतार आहात, जगदीश मूर्ती आहात, प्रत्यक्ष परमेश्वरच तुम्ही आहात. पण तुमच्यापुढे मी मात्र कसा आहे, मी वाक दुर्बळ आहे, माझ्याजवळ भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, चातुर्य नाही, काहीच माझ्याजवळ खरं म्हणजे नाही. मी बुद्धिहीन आहे, अल्पमती आहे, तरी देखील मी हे धाडस करतो आहे. त्याच्या संबंधी समर्थ म्हणतात एका ठिकाणी, व्याघ्र सिंह भयानक, ते भयानक आहे खरं, परंतु त्यांची पिल्ल जी असतात ती त्यांच्यापुढे निशंकपणे खेळत असतात, वावरत असतात. तसं तुम्ही खूप मोठे आहात, थोर आहात हे मला माहिती आहे, पण मी तुमचं लेकरू आहे आणि म्हणूनच मी हे सांगण्याचे धाडस करतो आहे. मी तुम्हा संतांचा अंकित आहे, मला हे निरूपण करायचं आहे, तेव्हा माझी चिंता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमची जर कृपा लाभली तरच हे काम होणार आहे. कारण तुम्ही सारे श्रोते हे विश्वाचे माय बाप आहात, तेव्हा तुम्हाला जे उचित वाटेल ते तुम्ही करा. अशा प्रकारे श्रोत्यांना त्यांनी मोठ्या आदराने त्यांचं स्तवन केलेलं आहे. नंतर दशक एक सातव्या समासामध्ये समर्थ कवीश्वरांचं स्तवन करतात. कवी कवीश्वर, पण कवी म्हणजे आपण ज्याला व्यवहारामध्ये सामान्य पातळीवर कवी म्हणतो तसे हे कवी नाही, तर ह्या ठिकाणी वाल्मिक व्यासाधिक जे थोर थोर कवी होऊन गेले त्यांना त्यांनी समोर धरलेलं आहे आणि त्यांचं स्तवन केलेलं आहे. आणि त्यांचं स्तवन करताना ते म्हणतायत, हे कवी कसे आहेत, शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत, शब्दरत्नाचे सागर आहेत, सरस्वतीचे निजस्थान आहेत, चातुर्याच्या मूर्ती आहेत, किंबहुना साक्षात बृहस्पती त्यांच्या रूपाने आहे. आणि हे कवी जे काही कवित्व करतायत त्यांच्यामुळे सर्व लोकांना विवेक प्राप्त होणार आहे. आता ह्यांनी जे वर्णन केलंय ते आणि सामान्य जे काही कवित्व होतं, जे काव्य होतं, ह्याच्यामध्ये किती फरक आहे हे बघण्याजोगं आहे. आणि असे जे कवी आहेत जगाला आधारभूत आहेत त्यांना माझा साष्टांग नमस्कार असो म्हणून समर्थाने त्या कवीश्वरांचं स्तवन केलेलं आहे आणि त्यांना वंदन केलेलं आहे. आठव्या समासामध्ये सभेचं स्तवन केलेलं आहे. या ठिकाणी असं एक सुंदर श्लोक आहे, नाहम वसामि वैकुंठे योगी नाम हृदये रवो मद भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. भगवंत म्हणतायत कि मी कुठे वैकुंठात माझा वास आहे का म्हणाल तर तिथेही माझा वास नाही, योगांच्या हृदयात माझा वास आहे का म्हणाल तर तिथेही वास नाही, माझा वास कुठे आहे तर मद भक्ता यत्र गायन्ते. नुसतं कोणीतरी गायन करून भगवंत त्या ठिकाणी असत नाहीत, मद भक्ता ते माझे भक्त जर असतील आणि ते जर गुणगान करत असतील, स्तवन करत असतील, तर त्या ठिकाणी तत्र तिष्ठामी, मी नुसता येतो नव्हे तर तिथंच मी तिष्ठत असतो. आपण नेहमी तिष्ठत शब्द वापरतो की कितीतरी वेळ मी दारात तिष्ठत उभा होतो, म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला ज्याला भेटायचं आहे त्याच्या संबंधीची विलक्षण आतुरता आहे, प्रेम आहे, तसं आपल्या भक्तांची आपल्याला गाठ पडावी म्हणून भगवंत अशा ठिकाणी तिष्ठत उभे असतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे.
म्हणजे तर पण भर जो आहे तो मद भक्ता आहे ज्याबरोबर आहे ते भक्त पाहिजे. म्हणजे एक तर भक्ती भगवत प्राप्तीसाठी चाललेली असली पाहिजे किंवा भक्त झालेलेच आहेत भगवत रूप झालेलेच आहेत आणि पुन्हा पुन्हा भगवंतांचं स्मरण व्हावं म्हणजे एक रूप झाल्यानंतर देखील पुन्हा द्वैतात येऊन भगवंतांचं स्तवन करावं त्यांचं गान करावं असं कुठल्याही भक्ताला वाटत असतं. तशा तऱ्हेने असे माझे भक्त जिथं असतील तिथं मी आहे असं म्हटलेलं आहे. स्वामी स्वरूपानंद पूर्ण बोध झाल्यानंतर देखील आवडीने भावे हरी नाम गावे असं मोठं आळवून म्हणत असत डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत. असा जो भक्त असतो त्याच्या गायनामध्ये सूर ताल लय असेलच असं नाही आवाज असेल असंही नाही परंतु त्याच्या अंतःकरणात भक्ती दाटून आलेली असते आणि त्या भक्तीतून ते उद्गार बाहेर पडत असतात. सर्व संतांचं वाङ्मय बघितलं त्यांचे अभंग जर बघितले तर ते अभंग असेच आतून स्फुरलेले त्या भक्तीतून सहज भक्तीचा उद्रेक ज्याला आपण म्हणू अशा तऱ्हेचे जे बाहेर पडलेले शब्द असतात आणि म्हणून संतांचं वाङ्मय हे अभंग असतं त्याला भंग नाही. बोधातून आलेलं साधनेच्या मध्ये जो अनुभव आलाय त्यातून आलेलं अत्यंत कळवळ्यातून आलेलं साधनेच्या मध्ये जो अनुभव आलाय त्यातून आलेलं अत्यंत कळवळ्यातून आलेलं अशा तऱ्हेचं ते वाङ्मय असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. म्हणून इथं देखील भगवंत असं म्हणतायत की अशा भक्तांच्या ठिकाणी मी तिष्ठत उभा असतो. त्यानंतरचा जो समास आहे तो परमार्थ स्तवनाचा समास आहे अतिशय महत्वाचा समास आहे म्हणून आपण तो जरा जास्त विस्तृत घेणार आहोत. या समासात परमार्थाचं काय महत्व आहे हे मोठ्या सुंदर तऱ्हेनं समर्थाने सांगितलेलं आहे नेमकेपणाने सांगितलंय. हा जर समास नीटपणाने कळला तरी देखील परमार्थ सगळ्या समासात मी काय सांगणार आहे तर आता स्तवू हा परमार्थ या परमार्थाचं स्तवन आता करणार आहे. हा परमार्थ म्हणजे काय आहे जो साधकांचा निजस्वार्थ. संतांच्या वाङ्मयातला प्रत्येक शब्द महत्वाचा आपण थांबून विचार केला पाहिजे. हा परमार्थ कसा आहे तर साधकांचा निजस्वार्थ आहे सामान्य माणसासाठी तो नाही. ज्याला पर केला आहे शरण गेल्यासारखी पुष्कळ मंडळी दिसतात ती गेलेली असतातच असं नाही शरणागत असतातच असं नाही पण संतांना बरोबर कळतं की हा शरणागत आलेला आहे किंवा नाही आणि तसा जो शरणागत आलेला असेल तर ते त्याचा अंगीकार करतात. त्या साधकाचं संसार बंधन तुटलेलं असतं. संसार तुटलेला नसतो तो संसारातच असेल परंतु संसाराचं बंधन जे आपण मानतो जीवभावावर असताना तेही त्याचं तुटलेलं असतं. म्हणून संसारात असूनच संसारापासून तो अलिप्त झालेला असतो. काही साधक तर सोहम बोधावर देखील आलेले असतात तोच मी आहे हे देखील त्यांना अनुभवाला आलेलं असतं परंतु दृढते कारणे करी साधन असं म्हटलंय. तो बोध दृढ होण्यासाठी कारण बोध होणं आणि तो दृढ होणं याच्यामध्येही बराच कालावधी जावा लागतो त्यामुळे तो बोध दृढ होण्यासाठी जी साधना करतात त्यांना खरं म्हणजे साधक असं म्हटलं जातं. साधक हा शब्द नेहमी वापरला जातो परंतु जी समर्थानी साधकाची व्याख्या केली आहे त्या पातळीवर जर बघितलं तर सामान्य मंडळी बद्ध आणि मुमुक्षू या स्थितीतच असतात साधक म्हणण्याजोगं नसतं परंतु ते कळण्यासाठी म्हणून समर्थाने तो समास संपूर्ण लिहिलेला आहे तो आपण हळूहळू नंतर बघणार आहोत. पण इथं समर्थाने स्पष्ट सांगितलंय हा साधकांचा निजस्वार्थ आहे. निजस्वार्थ याचा अर्थ देखील स्वरूप स्थिती स्वरूप बोध आत्मस्थिती म्हणजे साधकाला आत्मस्थिती जी प्राप्त व्हायची असते ती या परमार्थानेच प्राप्त होते म्हणून असा हा परमार्थ त्याचं आपण स्तवन करणार आहोत. आणि या परमार्थाविषयी समर्थ काय म्हणतात ते आपण पुढे पाहूया. जय जय रघुवीर समर्थ ओम ईशावास्यमिदं सर्वम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रेठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत श्री विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.
2: अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही प्रांताचा मनुष्य असो संस्कृत एक समान बोललं जातं. याचा विषय नाही पण माहिती असावं म्हणून सांगतो. याचा प्रयोग पुण्यामध्ये आळंदीपाशी आचार्य किशोरजी व्यासांनी करून दाखवला होता. त्यांचं जे गीता प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं अनेक वेद पाठशाळांना ते मदत पाठवत असतात. मग त्यांनी मुद्दाम एक संमेलन घेतलं की आपण सर्व वैदिकांचं संमेलन घेऊ आणि त्याच्यात सगळी मुलं बोलवायची, कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत आणि इकडे द्वारकेपासून ते बंगालपर्यंत. जिथे जिथे वेदविद्या शिकवली जाते तिथली प्रतिनिधी मुलं, तुमच्या शाळेची 5 पाठवा, तुमच्या शाळेची 5 पाठवा, तुमच्या शाळेची 5, अशी करता करता 10,000 मुलं आली. आणि तिथे किशोरजींनी हा चमत्कार करून दाखवला. आता बघा म्हणले भारताची एकात्मता. या कोणीही एकमेकांचे चेहरेही बघितलेले नाहीत आयुष्यात आजपर्यंत. यांचे वाटवडील कोणाला माहीत नाहीत पण फक्त हाक मारली ऋग्वेद संहिता कोण कोण म्हणणारे आहेत. इतकी मुलं, हा कन्याकुमारीचा, हा द्वारकेचा, हा हिमालयातला, हा बंगालमधला, हा आसाममधला, हा बिहारमधला, हा महाराष्ट्रामधला, सुर ऋग्वेद संहिता सगळ्यांच्या आघाता सगट एक. एक रेष फरक नाही पडू शकला कोणाच्या मध्ये. लय एक होती, संख्या एक होती. रुद्र म्हणा, सगळ्यांचा रुद्र एक. चला ऋग्वेदी वसाखाली यजुर्वेदी कोण कोण उभे आहेत. हा यजुर्वेद का अमुक स्वर्ग हे असेल तो सुरू. चकित झाली होती माणसं की पंजाबचं संस्कृत वेगळं, बिहारचं संस्कृत वेगळं. संस्कृत नाही वेगळं, ती इतकी संस्कार केलेली संस्कृत भाषा आहे की त्याच्यावर आता तुम्ही काही करायचं नाही. भारताची एकात्मता आहे. हिमालयामधला बद्री असो बद्रीनाथ आणि दक्षिणेतला रामेश्वर असो, दोघांवरती अभिषेक होणार रुद्राचाच. उत्तर प्रदेशातला रुद्र वेगळा नाही, दक्षिणेतला रुद्र वेगळा नाही. भारत हा प्रचंड एकात्म देश आहे. तो प्रांतिक दृष्ट्या नव्हे, धर्मदृष्ट्याच जास्त एक आहे. विष्णू पुराणामध्ये थोड्या तपशिलाने या सर्व जीवसृष्टीची उत्तम व्यवस्था राहावी म्हणून मग मनुष्य सृष्टीसाठी काय काय केलं भगवंतानी याचंही पराशरांनी विस्तारपूर्वक वर्णन केलं आहे. त्याने चार तऱ्हेची माणसं तयार केली, चार वर्ण निर्माण झाले. ब्रह्मचर्याश्रम सांगितला आहे, गृहस्थाश्रम सांगितला आहे. गृहस्थाश्रमामध्ये तर इतक्या सदाचाराचं विष्णू पुराणाने वर्णन केलं आहे की ते नुसतं तपशिलाने वाचलं तरी ह्यातलं निम्मं आपल्याला जमलेलं नाही, या पश्चात्तापानेच त्रास होऊन जाईल. पण काही का असो, पण यातलं बरंचसं आपल्याला जमलं कारण आपण चांगल्या आचरणाच्या संस्कारात होतो. सदाचारामध्ये किती साध्या गोष्टीसुद्धा पराशराने सांगितल्यात की गृहस्थ धर्म जर उत्तम पाळायचा असेल तर ज्यांच्याविषयी आदर बाळगायचा अशा वडीलधाऱ्यांकडे पाय करून बसू नये. किंवा आदरयुक्त वस्तूच्या उजवीकडून जाऊ नये, म्हणजे ती वस्तू डावीकडं नाही ठेवायची, आदर असलेली वस्तू उजवीकडे ठेवायची. म्हणून प्रदक्षिणा बघा आपली कशी आहे. दैवत आपल्या उजव्या हाताला असतं म्हणून भारत लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. आदराची वस्तू आपल्याला उजवीकडे ठेवायची आहे. अगदी साध्या साध्या प्रचंड तपशील आहे त्याच्यामध्ये. अतिथी पूजन कसं करावं, असं कसं करावं. विष्णू पुराणात आणखीन एक मोठा विषय आहे, अनेक नरकांचं वर्णन आहे. आता ते सगळंच कितपत खरं आहे हा जरी कपोलकल्पित विषय झाला तरी सुद्धा काही वेळेला काही अवस्थांमध्ये संस्कार करण्यासाठी तेही गरजेचं असतं. काय आहे, अमुक एक गोष्ट खोटी आहे असं समजून तुम्ही वाचून ठेवा, ती त्या त्या वेळेला मिली आठवतेच. गोष्टीचं फार मोठं सामर्थ्य आहे बरं ते,
3: झाडाखाली आला होतास, मला आवडत नाही.
2: हो वाटेल ती कथा सांगू. बस तुम्हाला सगळं माहिती आहे कुठे त्या पिंपळाच्या झाडाला मेलेला कोण तो भूत नाही, तो मुंजन कोणी मरायला येत नाही, पण तू झाडाखाली जाऊन बसा, तुम्हाला आठवतो का नाही बघा ते.
3: पण जास्तो
2: मनुष्याच्या अंतर्मनामध्ये जाऊन बसलेल्या गोष्टी कित्येक वेळेला खोट्या असल्या तरी पातकापासून त्या तुम्हाला परावृत्त करतात, ही घटना खरी होते. अर्थात त्यातल्या काही गोष्टी खऱ्याही असतात. एक जातक कथेमध्ये आलेली कथा आहे जी या कथेच्या आसपास आहे म्हणून कानावर घालतो. आपणही काही लोकांना सांगायला हरकत नाही ही कथा. धनलोभी माणसालाही सांगण्यासारखी कथा आहे. दोन मित्र असतात आणि ते व्यापारासाठी कुठेतरी परगावी जातात. व्यापार करतात, काही पैसा मिळतो. परत येताना एका मित्राच्या मनात मोह उत्पन्न होतो. तो म्हणतो घरी गेलं की पैशाचे दोन वाटे होतील, त्यापेक्षा याला जर मारून टाकला तर हा सगळा पैसा मला मिळेल. जहाजात न येत असल्यामुळे तो झोपेमध्ये आपल्या मित्राचे हातपाय बांधून त्याला फेकून देतो, मरून जातो. सगळा पैसा घेऊन हा घरी येतो आणि आपल्या मित्राच्या घरच्या लोकांना सांगतो काय करणार आहोत, तो कुठला व्यापार करतोय, आम्ही तिकडे जातानाच तो रस्त्यात मेला होता. इतका जवळचा मित्र सांगतो म्हटल्यावर कशाला अविश्वास दाखवायचा, घरच्याही लोकांनी हो म्हटलं. भगवान के संसार में देर है अंधेर नहीं, तुम्ही यांना फसवू शकलात, त्याचं काय कराल. हा श्रीमंत झाला, मोठा झाला, लग्न झालं, जे पहिलं पोर झालं ते डोक्याने बंदच, त्याच्यावर वाटेल तेवढा खर्च सुरू झाला. काय डॉक्टरवर घालवले असतील हात, स्पेशलिस्ट आणा तो आणा, 5 वर्ष उपचार चालले फरक नाही. 5 वर्षाने डॉक्टरने सांगितलं आता जाऊ दे, सोडून द्या, अशा काय बघताय त्याच्याकडे. ही डॉक्टरांच्या कथा या नावाच्या प्रकाशनातच मी गोष्ट वाचली आहे. तो अशा सोड. तो बाप त्याच्या उशाशी बसला, रडू लागला, काय असं करतोस म्हणून. तेव्हा ते 5 वर्षाचं पूर एकदम बोललं, इतक्या वर्षाने ओळखलास काय मला, जहाजाजून फेकून दिला होतास तो, मी माझे पैसे वसूल करायला आलो होतो, माझे पैसे वसूल करायला आलो होतो, माझे 12,000 घेतले होतेस लुबाडून, त्याचे माझ्या उपचारावर 12,00,000 घालवलेस. तुझ्या पोटी जन्माला येणारा आहेच, तू येईलच काही काळामध्ये, पण देव आधी हिशोब पूर्ण करून घेतो मग पुढचा येईल तुझा. माझा हिशोब पूर्ण झाला, मी जातो. 12,000 12,00,000 सगळं पैसे वसूल करून गेला पठ्ठ्या. एवढी कथा लहानपणी जर तेलगीला कळली असती कशाला पैशाचा घोटाळा केला असता मेलेने. पण हा खरंच असा पैसा पुढल्या जन्मी सुद्धा फेडावा लागतो. कथा सोडा, कित्येक लोक अजूनही इतक्या कटाक्षणी वागणारे आहेत बरं. आश्चर्य वाटलं मला. आपण काही वेळेला काही गोष्टी पुढे ढकलतो. साताऱ्याला आम्ही गेलो असताना तिथे मोळी विकणाऱ्या बायका याच्या, गॅस नव्हते पूर्वी, सरपणावरच, त्या मोळी विकणारी बाई आली आमच्या आईने. मग विचारलं केवढं लागं मोळी माझ्या, मग तिने सांगितलं मग काय 4 रुपयाला सांगितली असेल. बाईस म्हणाले मग ते पाणी दिलं, गोळ दिला, मोळी टाकली, तिला नाणे दिली. तिच्या घरी गेल्यावर बहुतेक तिला लक्षात आलं 1-1 रुपयाची 4 नाणी जाण्यापेक्षा 2-2 रुपयाची 4 नाणी गेली आहेत, 8 रुपये गेले. ती पुन्हा रस्ता चुकवून आली इथे, ते 4 रुपये परत केले. ओ काकू मी 4 रुपये सांगितले होते, तुम्ही 8 दिले मला. आई सहज म्हटली अगं उद्या दिले असतेस ना सकाळी, तेवढ्यासाठी आलीस कशाला परत. ती पटकन म्हणली रात्री मेली असते म्हणजे. गोष्ट ऐकल्याचा काय परिणाम आहे बघा. रात्री मेले असते म्हणजे ते 4 परत द्यायसाठी अख्खा जन्म परत यायला लागला असतं, त्यापेक्षा ही फेरी परवडली. तिला कळलंय ते, तिला कळलं ते. मौज अशी आहे की त्याग, दान, हे हळूहळू करण्यासाठी गृहस्थाश्रमामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर सर्व गोष्टी मिळवायच्या आणि इतरांसाठी खर्च करायचा ही त्यागाची पहिली पायरी. मग वानप्रस्थामध्ये गेल्यानंतर हळूहळू बऱ्याचशा गोष्टी कमी करायच्या या त्यागाची दुसरी पायरी. आणि संन्यास म्हणजे मग खऱ्या अर्थाने सर्वाचा संन्यास. आपल्या बुद्धीचा न्यास त्या सत्वस्तूमध्येच आता ठेवणं, असा हा भरत संन्यास मार्ग घेऊन आश्रमामध्ये तपश्चर्या करत होता. आपलं राज्य पूर्ण झालं होतं, आता वानप्रस्थ घेतला होता, संन्यास घेत होता. आणि असं ईश्वराचं भजन पूजन चालू असताना एक दिवस नदीच्या किनारी बसला असताना अचानक त्याने असं पाहिलं, एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली आहे. तिला आता मूल होणार आहे. ती पाणी प्यायला म्हणून हरिणी खाली वाकली खरी, एवढ्यात वाघाची गर्जना ऐकू आली. घाबरली बिचारी. त्या घाबरण्यामध्ये तिनं छलांग अशी उडी मारली. त्या उडी मारण्याच्या गोंधळात ती बाळंत झाली. ते लहानग पिल्लू पाण्यात पडलं आणि ती सुद्धा कुठल्या तरी खडकावर अचानक उडी मारल्यामुळे आदळली आणि गेली बिचारी. ते पाण्यामध्ये पडलेलं मूल या भरताने बाहेर काढलं. मग त्याचं पालन पोषण केलं, आपल्या आश्रमामध्ये त्याला वाढवलं. विष्णू पुराण सांगतंय असं की झाली गोष्ट ही चांगली केली, हे काय भरतानं वाईट नाही केली. आता इतक्या संन्यासपदापर्यंत तो पोचला होता, पण दुर्दैवाने आता त्या मृगाची काळजी याच्यामध्ये त्याची ममता गेली. काळजी घेऊ नये असा विषय नव्हता, पण त्यात तो अडकला. त्यामुळे ईश्वर चिंतनाचा बराचसा कालखंड आता हा काय करत असेल, हा फिरायला गेलाय, कुठं खाल्लं बिल्लं नसेल ना वाघाने. नाही, ही गृहस्थाश्रमामध्ये गरजेची गोष्ट आहे. आता तो संन्यासी आहेस, पण संन्यस्त अवस्थेमध्ये सुद्धा त्याची अशी विचित्र अवस्था झाली की त्या मृगामध्ये तो इतका अडकला, इतका अडकला की पुढला जन्म ह्याच्या पुढच्या साधनेचा मिळण्याऐवजी पराशर म्हणतात त्याला पुढचा जन्म मृगाचा झाला. मात्र मृगाच्या जन्मात आल्यावर त्याला स्मरण ते मात्र राहिलं तपश्चर्येमुळे, अरेच्छा या गडबडीमुळे मला हा जन्म प्राप्त झाला, त्यात ह्याच्यातून मला निराकरण केलं पाहिजे. मृगजन्मामध्ये सुद्धा त्यांनी तपःपूर्वक आचरण करून आपल्या त्या चुकीचं निराकरण केलं. मग मात्र पुढला जन्म एका विप्राच्या पोटी, म्हणजे जिथे आता पुढची तपश्चर्या करता येईल अशा ठिकाणी आला. आपल्याकडं क्रासवन कसे करतात देव ते ठरलेलं आहे. पुढची तपस्या करण्यासाठी सुचिनाम श्रीमत आमगे हे चांगल्या ठिकाणी तुम्हाला तिथे ते पाठवतात. पण तिथे जन्माला आल्यानंतर ते सामान्य एका विप्राचं घर होतो, त्याला सामान्य जीवन जगायची सवय. हा मुळात जन्माला आला होता तो पोचलेला, त्यामुळे त्याला कुठल्याच सामान्य गोष्टीत रस नाही. उपनयन केलं केलं केलं केलं नाही केलं त्याला काहीच फरक पडत नाही. ते गुरुजी शिकवतात हा काही बोलेच ना का, त्याच्या दृष्टीने हे फारच प्राथमिक आहे हो. म्हणजे आता ज्याला सगळं भीमसेन जोशी इतकं ते गाण्याचं ज्ञान मिळालंय त्याला आता गुरुजी सांगतात याला सा म्हणतात. म्हण बर म्हण स ला काना हा सप्त सुरांमध्ये किती सूर असतात सांग, म्हणजे उत्तर आधीच सांगायचं. सप्त सुरांमध्ये किती सूर असतात सांग, काहीच बोले ना तू. आणि म्हणून त्याची बहुतेक बुद्धीच जड असावी असा लोकांनी भ्रम केला, म्हणून त्याचं नाव जडभरत ठेवलं. हे बहुतेक बुद्धीचा जडच दिसतोय, त्याला पाठशाळेतनं सुद्धा काढून टाकला, भावांनी त्याला मोलकरणीचं कामासारखा लावला त्याला घरात. काय उरलं असेल शिळपाकांना ते त्याला खायला घालायचं, चल बाबा म्हणायचं, भांडी घा असेल पर ते तोही करायचा. त्याचं मुळात हृदय मन चित्त सगळं तिथे त्या चिंतनामध्ये असल्या कारणामुळे तो त्या सिद्धावस्थेला पोचलेला आहे. आपल्याला कल्पना आली असेल, खरंच एका विशिष्ट सिद्धावस्थेमध्ये असणारी माणसं अशीच विक्षिप्त राहतात. ती सामान्य नाही बोलत. तुम्ही अक्कलकोट स्वामींचं वाचाचरित्र आपल्याला कळेल कशी आहेत, गजानन महाराजांचं वाचाचरित्र साईनाथांचं वाचा. कोणी स्वामींच्याकडे समजा काय अक्कल स्वामी महाराजांकडे दर्शनासाठी म्हणून सुद्धा गेलं की स्वामी काय करू आता प्रत्येक वेळेला आशीर्वाद देते रट्टा मारे जीव पाठेत राप दिशी हे काय त्याचा अर्थ नंतर कळेल तुला. पण ती अवस्था ती पायरी ती योग्यता अशी आहे की आपल्या डोक्या पलीकडेच सगळं चालतं. अत्यंत दरिद्री असणारा एक मनुष्य गेला होता अक्कलकोट स्वामी स्मशानात बसले होते. ती साधना असते काही ठिकाणी स्मशानामध्ये ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन न झालेली हाडकंही पडली त्या अस्थि नेलेले नाहीत अशा भयानक ठिकाणी होते ते. शोधत आला तो मला काही मदत करा की आयुष्यात ते हडूक घेन हो बाहेर. काय माणूस आहे मी काय सांगायला आलो मला काय सांगतोय हडूक हडूक घेन हो बाहेर. स्वामीने सांगितलेलं उगाच नाकारायचं नाही तिथलं त्यातल्या त्यात बारका हडूक पकडलं त्यांनी कुठं मोठं घ्या घरी येऊन बायकोला काय दाखवू हड आणली स्मशानात ना माझी हड काढेल ती. असं ती तरी म्हणत होती या स्वामींची नादी वगैरे लागू नका म्हणून पण काय करणार घरी जाईपर्यंत सोन्याचा हाड हो ते काढलं डोळे विस्फरले आता आला धावत सगळी गोळा करायला आता काही नाही उपयोग आता ते हाडच आहेत. जो क्षण तो होता त्या क्षणापुरताच विचार होता तो. बऱ्याचशा वेळेला हे विक्षिप्तासारखेच असतात त्यांच्या समाधीचा भंग न पावता ते मुद्दामच असे वागतात की ते लोकांपासून दूर राहावेत किंवा लोक त्यांच्यापासून दूर राहावेत फार घरच्यासारखं लोकांनी ठेवू नये त्यांना ते कुठे विक्षिप्त असतात. त्यामुळे ह्याला जडभरतासारखा ठेवला मात्र ह्याची योग्यता काय होती एक मजेशीर कथा आहे. याचा काहीच उपयोग नाही म्हणून ह्याला एकदा कालीमातेला बळी देण्यासाठी आणला. आयोपनं विचारलं याचा काही उपयोग काही नाही हो घराची भांडी घासणारा माणूस आहे घेऊन जा म्हणले. तेव्हा त्या नगरीच्या राजाला या माणसाची योग्यता थोडी लक्षात आली. त्याला महालक्ष्मी समोर ठेवला खरा बळी देण्यासाठी तलवार उगारली गेली पण ती अशी काही फिरली की मारणारे कत्तल होऊन पडले तो शिल्लक. तो अपशकून समजून का होईना पण राजाने ते हुकूम मागे घेतला. असा अपघात कसा होऊ शकतो बळीला संपवण्यासाठी जे आपले नियुक्त केलेले आहेत त्यांनी तलवार हाती घेतल्यानंतर त्यांच्या मानात तुटतात आणि हा शिल्लक राहतो काहीतरी गडबड आहे जाऊ दे बाबा ह्याच्या नका नादाला लागू ह्याला सोडून दिलंय. पण नंतर परत तो राजा विचार करतो असेल काहीतरी कृपा असेल ह्याला काही फारसं काही मोठं स्थान असेल असं नाही म्हणून एक दिवस त्यांनी आपल्या पालखीला एक भुई कमी पडत होता म्हणून ह्याला बोलवला. ये रे बाबा आणि तोही आला. अर्थात इतर भुयांसारखी याला काही सवय नव्हती याची गती थोडी कमी होती. या राजाचं नाव सौवीर राजा असं या ठिकाणी लिहिलंय. सौवीरचा राजा हा तो कपिल मुनींच्याकडे चालला होता काही अध्यात्म उपदेश ऐकण्यासाठी आणि पालखीतून जाताना सहज तो राजा असं खाली वाकून म्हणाला का रे तुला काय पालखी जड होते का तिघं चालतंय तसा तू काही लवकर लवकर चालत नाहीयेस. बहुतेक चार जणांनी उचलायची पालखी असावी आपल्याला पालखी दोघांनीच उचलायची माहिती आहे चार जणांनी उचलायची गोष्ट वेगळी. पण तसं नाही हा म्हणजे उत्तरेकडच्या किंवा राजस्थानाच्या ती नववधू वधू जी नेतात ना त्या डोल्या बघितल्या तरी त्याला दोन काठे असतात म्हणजे चौघांनी उचलायचीच असते डोली मोठी असते ती जी राजाची मोठी पालखी आहे तर चार सहा असे भोई असणं हे स्वाभाविक होतं. आणि त्याच्यानंतर तो खरा बोलू लागला कारण त्याला ते त्याला हवा तो प्रश्न मिळाला. पालखी तुझ्या खांद्याला जड होते का तर तू म्हणजे काय तुझा खांदा हा देहधर्माचा विषय येतो तो देह म्हणजे काय आणि तुम्ही मला जे जड होता विचारता ते तुमच्याही दृष्टीनं कसं जड आहे ह्याविषयी तो भोई बोलू लागला म्हटल्यावर राजानं पालखीतनं उडीच मारली. ओ हो हो हो मी कशाला आश्रमात चाललोय, इथेच मला मिळणार हे ज्ञान. आणि मग पुढे जवळजवळ दोन सर्ग परमार्थ मार्गाचा या जडभरतानी ह्या राजाला कसा उपदेश केला आणि त्याच्यामधली भेदबुद्धी कशी नष्ट केली याच्याबद्दलचा विचार आहे. ते दोघंही नंतर विष्णुपदाला प्राप्त झाले, पण हे सगळं चरित्र सांगत असताना पराशर एकच गोष्टीची पुन्हा आठवण देतात की हे सगळं झालं, भेदबुद्धीचा नाश झाला, राजाही मोक्षाला पावला, जडभरतही मोक्षाला पावला, पण हे सगळं आधीच झालं असतं रे, पण कशानी नडलं? ममता.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री विष्णू पुराण. निरूपणकार होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णुपुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णुपुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तीसुधावरून ऐका रोज दुपारी 4:00.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। गिरनार पर्वतावर स्वामींनी सेवादासाला श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिलं आणि स्वामी एकदम अंतर्धान पावले। क्षणार्धात आंबेजोगाई इथे स्वामी प्रकट झाले। तिथे ते गुराख्याच्या वेशात गुराख्यांबरोबर लहान मुलासारखे बालभावनेने रममाण होऊन गेले। कुणालाच कळलं नाही की आपल्यात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ वावरत आहेत। त्या गुराख्यांमध्ये एक 5 वर्षांची अतिशय सुंदर मोहक मुलगी वावरत होती। खरं तर ती योगभ्रष्ट होती। स्वामींना गुराख्यांबरोबर वावरताना तिने पाहिलं आणि त्या तेजस्वी पुरुषाविषयी तिच्या मनात विलक्षण भाव निर्माण झाला। ती समर्थांना कथा सांगायची, घरची भाकरी मोठ्या प्रेमाने आणून द्यायची। तिच्या मनात स्वामींविषयी अतिशय पवित्र आणि निरागस भाव होते, म्हणून स्वामी समर्थ तिच्या हातची भाकरी मोठ्या प्रेमाने खायचे। स्वामींच्या नित्य सहवासामुळे तिच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव दाटून आला। तिचे डोळे आता स्वामी कृपेने लकाकू लागले होते। तिचं मन स्वामीमय झालं होतं। स्वामींना ह्याची कल्पना होती। स्वामींना रोज घरची भाकरी जणू नैवेद्य म्हणून ती अर्पण करायची आणि स्वामी त्या लहान गोंडस मुलीच्या हातचा भाकरीचा प्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने स्वीकार करायचे। अशा या स्वामी भक्त मुलीच्या आई वडिलांच्या मनात एक विलक्षण कल्पना चमकून गेली। गावात एक अत्यंत श्रीमंत परंतु निपुत्रिक सावकार राहत होता। मूल नाही ह्याचं दुःख त्याला होतं। त्या सावकाराला आपण आपली मुलगी मुलाचा सुंदर वेश चढवून द्यायची। मुलगी लहान असल्यामुळे ती ह्या वयात मुलगा म्हणूनच वेश पालटल्यावर शोभून दिसेल। आपण हिला सावकाराला दिली तर निदान तिचं उत्तरायुष्य चांगलं जाईल आणि सावकाराने आपल्यावर ह्या निमित्ताने आर्थिक कृपा केली तर आपली गरिबी कदाचित संपुष्टात येईल। त्याप्रमाणे त्या मुलीचं सुंदर वेषांतर करून त्यांनी आपली मुलगी सावकाराला अर्पण केली। सावकाराला खूप आनंद झाला आणि त्यानंतर ती मुलगी सावकाराकडे मुलासारखी वाढू लागली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचे हजारो भक्त होते, परंतु सर्वात लहान भक्त म्हणजे ही 5 वर्षांची मुलगी होती। खरं तर तिला परमेश्वराची भक्ती म्हणजे काय हे कळण्याचं सुद्धा तिचं वय नव्हतं। ती योगभ्रष्ट होती। केवळ काही काळ

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।